आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. पण या आनंदात मिठाचा खडा टाकणारे कॅन्सर सारखे आव्हान एखाद्याला औचित भेटते, कोंडीत पकडते. तेव्हा न डगमगता त्यावर मात करून सुखरूप बाहेर पडलेल्या मैत्रिणी कितीतरी आहेत. अशा धैर्यवान मैत्रिणींना एकत्र आणण्याचा प्रयत्न म्हणजे हा वॉक, आरोग्याच्या दिशेनं केलेला. हा वॉक आहे कॅन्सरला बाय बाय करून नव्या उमेदीनं जगू लागलेल्या मैत्रिणींचा एक अनोखा प्रयोग. दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता फ्रावशी टाउन मैदानावर होणार आहे. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. त्यासाठी शेवटची तारीख आहे 20 जून 2026. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 83006512 आणि 94219 84888 या क्रमांकांवर.

अहो चित्तच विठ्ठल झाल्यावर आता दुसरा विठ्ठल कुठला? संत तुकारामाने हे सत्य विठूस होऊन अनुभवले. ईश्वर निष्ठांच्या मांदी आळीत विठ्ठलाशी पार चित्तरूप सोयरीक जडवली. विठ्ठलाशिवाय दुसरे नाम तरी कसे उच्चारणार, कारण जिव्हेच्या माथ्यावरही विठ्ठलाचेच अधिष्ठान. जे चंचल मन जीवनाची रेवडी उडवतं ते मनच विठ्ठलाचे ध्यान झाले असे संत तुकया म्हणतायत. विठ्ठल सोयरा सज्जन सांगाती.

0: 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
1: काय सांगतो?
0: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 26 26 या आमच्या क्रमांकावर.

0: सकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
0: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
2: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
1: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया
2: 11 जून. सुखदुःख मनावर अवलंबून आहे. जिथं रोग असेल तिथंच औषध लावलं तर उपयोग होईल. दुःखाचं मूळ कुठं आहे हे पहिल्यांदा पाहिलं पाहिजे. प्रपंचात काही न्यूनता पडली की दुःख होतं. आता मला सांगा, श्रीमंताच्या किंवा गरिबाच्या सुखदुःखात फरक काय? एखाद्याजवळ पैसा पुष्कळ आहे परंतु मूलबाळ नाही म्हणून तो दुःखी असतो. दुसऱ्याला संतती आहे पण पैसा नाही म्हणून तो कष्टी होतो. तिसऱ्याला संतती, संपत्ती वगैरे सगळं काही आहे परंतु पोटदुखीच्या विकारानं तो बेजार आहे. एकंदरीत सुखदुःख कुणालाही सुटत नाहीत. जितक्या गोष्टी कमी पडल्या तितक्या प्रयासानं सुद्धा आणल्या तरी पण न्यूनता काही सरत नाही. दुःखावर आपण वरवर उपाय करतो परंतु आपल्या दुःखाच्या मुळाशी आपलं मनच आहे हे नाही आपल्या ध्यानात येत. खरोखर सुखदुःख हे वस्तूत नसून आपल्या मनस्थितीवरच अवलंबून आहे. वस्तू चोरीला गेली त्यावेळी झोपेत आनंदात होता पण जाग झाल्यावरती वस्तू गेल्याचं समजल्यावर दुःखी झाला. म्हणजे दुःखी होतं ते मन. तेव्हा औषध द्यायचं ते मनाला द्या. संतांनी मनाला शिकवण दिली. आजवर आम्ही विषय सुख सख्ख्या मुलाप्रमाणे भोगलं आणि परमार्थ सावत्र मुलासारखा केला. सावत्र आईप्रमाणे आम्ही मनाला शिकवलं. ज्याचा सहवास झाला त्याप्रमाणे मनावर परिणाम होऊ लागले. विषयाचा सहवास गर्भापासून आपण ठेवतो म्हणून विषयापासून मिळणारा आनंद खरा मानू लागलो. ज्याचं बीज लावावं त्याची फळं खावी. आपण विषयाचं बी पेरतो आणि विषयाची फळं दुःखदायक आहेत म्हणून मग शोक करतो. याला काय करावं? व्यापारी बघा, दरवर्षी आढावा घेतात. त्याप्रमाणे माझे विषय किती कमी झाले हे आपण पाहावं. जितकी प्रपंचाकरता तळमळ आपण करतो तितकी भगवंताकरता करावी. प्रपंचातल्या अनुकूल परिस्थितीपेक्षा प्रतिकूल परिस्थिती हीच परमार्थाला जास्त उपकारक आहे. परमार्थ हा परिस्थितीवर, श्रीमंती गरिबीवर, रोगी किंवा निरोगीपणावर कशावरही अवलंबून नाही. मनाची स्वस्थता, अंतःशुद्धता, आचरणाची पवित्रता यावर अवलंबून आहे. प्रपंचातल्या सोयी आणि गैरसोयी या दोन्ही परमार्थाच्या आड येतात. आपण रस्त्यातून चाललो असताना एखादं अत्तराचं दुकान बघून थांबलो किंवा मिरच्याचं दुकान बघून थांबलो. रस्ता हा चालण्याच्या दृष्टीनं या दोन्ही गोष्टी घातकच आहेत. प्रपंच मुळात चांगलाही नाही आणि वाईटही नाही. आपण आपली आसक्ती त्यात कालवतो म्हणून आपल्याला तो सुख किंवा दुःख देतो. ही आसक्ती काढणं याचंच नाव परमार्थ आहे. बोधवचन काय आहे? त्याच गोष्टी आसक्ती सोडून करणं याचं नाव परमार्थ. जानकी जीवन स्मरण, जय जय राम.
1: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात. तो तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज़।

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253-2-47-26-26 किंवा 83-800-16-512 ह्या क्रमांकावर.

दासबोध, निरूपणकार पद्माकर देशपांडे, भाग 162 विवेक वैराग्य नाम दशक 12 समास 1 विमल लक्षण नाम समास। जय जय रघुवीर समर्थ। आधी प्रपंच करा नेटका, मग परमार्थाचा विवेक धरा। इथे आळस करू नका, विवेकी जन हो, प्रपंच सोडून परमार्थ कराल तर त्यामुळे तुम्ही कष्टी व्हाल। प्रपंचासह परमार्थ चालवाल तर तुम्ही विचारी। प्रपंच सोडून परमार्थ करीत बसलात तर खायला अन्न मिळणार नाही, मग अशा करंट्या माणसाला कसला परमार्थ जमणार? आणि परमार्थ सोडून प्रपंच करत बसला तर तू यमयातना भोगशील। यमयातना भोगायला लागल्याने शेवटी अत्यंत दुःखी होशील, कष्टी होशील। वरिष्ठांनी एखादं काम सांगितलं, ते करण्यासाठी गेला नाही, घरीच आळसाने बसून राहिला तर त्याला वरिष्ठ साहेब शिक्षा करतील आणि लोक ते पाहत बसतील, त्यामुळे आपलं महत्त्व कमी होईल, दुर्जन हसतील, जीवाला उदंड दुःख भोगावं लागेल। हे जसं आहे तसंच शेवटी होईल, म्हणून भगवंताचं भजन करावं, याला परमार्थ म्हणतात। त्याचा रोकडा अनुभव घ्यावा। संसारात असून देखील मुक्त असतो तो नेहमी योग्य अयोग्य विचार करणाराच बरोबर जाणावा। जो प्रपंचामध्ये सावध आहे तोच परमार्थ देखील करेल, प्रपंचामध्ये योग्य ठरणार नाही तो परमार्थात देखील खोटा। हे जाणून सावध राहून प्रपंच आणि परमार्थ चालवावा। तसं केलं नाही तर नाना दुःख भोगावी लागतील। पानावरील किडा अगोदर दुसऱ्या पानावरती रोवतो, नंतरच पाठीमागील पानाचा आधार सोडतो। अशी जीवसृष्टी देखील विचारपूर्वक चालत असते आणि माणूस असूनही आपण चुकतो, याला काय म्हणायचं? हे जाणून नीट विचार केला पाहिजे, अखंड वाटचाल करावी। पुढे काय होणार आहे याचं अनुमान आधीच करून त्यानुसार उपाय करीत राहावं। माणूस सुखी असला की दक्ष असतो, दुःखात सापडला की त्याचे हाल होतात। हा साधा सरळ विचार आहे, जीवनात त्याचा नेहमी प्रत्यय येत असतो। म्हणून जो नेहमी सावधान राहतो त्याचा महिमा थोर, तो धन्य आहे, तोच लोकांचं समाधान करू शकतो। कर्माचा आळस केला तर अचानक काळाचा घाळा पडेल, मग सावरायला अवकाश मिळणार नाही। म्हणून विचारपूर्वक वागणाऱ्या लोकांचा विवेक पाहावा। एकाच्या उदाहरणाने दुसरे शहाणे होतात, असे शहाणे झालेले लोक ओळखावे, गुणवंताचे गुण घ्यावे, लोकांतील अवगुण पाहून ते सोडून द्यावे। विवेकी माणूस प्रत्येकाची मनोमन परीक्षा करीत असतो, कोणाचं मन दुखीत नाही, सर्व लोकांचा विचार नेहमी करीत असतो। विवेकी माणूस अगदी सगळ्यांसारखा दिसतो, उपयोगी निरुपयोगी लोकांचं हित तो पाहत असतो। विवेकी माणूस अशा प्रकारे सर्व तऱ्हेच्या लोकांशी यथायोग्य व्यवहार ठेवत असतो। इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे विमळ लक्षण नाम समास प्रथम समाप्त।

श्रोतेओ नमस्कार। हरि भक्ति परायण श्री गुरु धुंडा महाराज देगलूरकर विरचित नारद भक्ति सूत्र विवरण या ग्रंथाचं क्रमशः वाचन। प्रकाशक हरि भक्ति परायण भानुदास महाराज देगलूरकर, धुंडा महाराज मठ, उत्पाद गल्ली, पंढरपूर। वाचक ऋषिकेश अयाचित। ही वाचन सेवा हरि भक्ति परायण श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या अनुमतीनं आणि कृपाशीर्वादानं सालंकृत आहे।

सुजन हो 59 नारद भक्ति सूत्र प्रमाणांतर ज्ञानपेक्षत्वात् स्वयं प्रमाणत्वात् याचा अर्थ असा अन्य प्रमाणांची अपेक्षा नसल्यामुळे आणि ती स्वतःच प्रमाण असल्यामुळे भक्ती ही इतरांपेक्षा सुलभ आहे.

सुजन हो एकोणसाठावं नारद भक्ति सूत्र प्रमाणांतरस्य अनपेक्षत्वात् स्वयं प्रमाणत्वात् या संदर्भातलं अधिक विवरण असं या आधीच्या सूत्रामध्ये भक्ती ही परमार्थाच्या इतर साधनांपेक्षा सुलभ आहे असं म्हटलं आहे. ती कशी सुलभ आहे हे आपण विवरणामध्ये विस्तारानं पाहिलं. त्यासाठी गीता भागवत आदि ग्रंथातील प्रमाणे ही दिली. पण श्री देवर्षी नारद महर्षींच्या मतानं भक्ती ही सुलभ का या गेल्या सूत्राबरोबर निर्माण होणाऱ्या प्रश्नाचं उत्तर वेगळंच आहे. आणि नारद मुनींनी ते या आणि या नंतरच्या 60व्या सूत्राच्या द्वारे दिलं आहे. श्री नारद मुनींच्या मतानं इतर मार्ग हे आपल्या स्वरूप निश्चयाकरता त्यांच्या साधन निश्चयाकरता आणि त्यांच्या फलनिश्चयाकरता इतर प्रमाणांवर अवलंबून असतात. कर्म योग ज्ञान यांचं स्वरूप प्राप्तीचा उपाय इत्यादी मनुष्य स्वतःच्या मनानं ठरवू शकत नाही. त्यासाठी त्याला वेदशास्त्र किंवा योग्य गुरु यांच्यावर अवलंबून राहावं लागतं. पण वेद किंवा शास्त्र ग्रंथ प्रमाण मानावेत तर त्यांचे अर्थ अनेकांनी अनेक प्रकारे केलेले असल्यामुळे नैको मुनिरियस्य वज प्रमाणम अशी परिस्थिती निर्माण होते. गुरूंना प्रमाण मानावं तर ते गुरु योग्य भेटणं हे सहज शक्य नाही. अहो त्याला भाग्यच लागतं. म्हणजे इतर मार्गामध्ये मनुष्य पराधीन आहे. आपण योग्य मार्गावरून चाललो आहोत किंवा नाही हे समजण्यासाठी त्याला सतत दुसऱ्याच्या तोंडाकडे पाहावं लागतं. पण भक्ती मार्गात तसं नाही. भक्तीच्या संबंधात मनुष्य स्वाधीन स्वतंत्र आहे. म्हणून भक्ती ही अधिक सुलभ आहे असं श्री नारद मुनींनी वारंवार प्रतिपादित केलं आहे. यावर शंका अशी की भक्ती ही वेद पुराणादिकात प्रतिपादिली आहे म्हणून ती प्रमेय आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज हरिपाठामध्ये म्हणतात वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन एक नारायण सार जपा. शांडिल्य भक्ती सूत्रांमध्ये भक्ती प्रमेया श्रुतीभ्या आणि पुराणे इतिहासाभ्यांचेति अशी दोन सूत्र आहेत. स्वतः देवर्षी नारदच पुढं भक्तिशास्त्र आणि मननीयानि असं 76व्या भक्ती सूत्रामध्ये सांगणार आहेत. सुजन हो श्रीमद भगवत गीता भक्तीचं प्रतिपादन करते. अहो श्रीमद भागवत तर भक्तिशास्त्रच म्हणवलं जात आणि सर्व प्रमाण शिरोभूत वेदही भक्तीच सांगतो.

मनः, याचा अर्थ असा ज्याची देवावर परमभक्ती आहे आणि जशी देवावर तशीच गुरूंवर आहे त्यालाच महात्म्यांनी सांगितलेल्या अर्थाचा बोध होतो. अशा अनेक श्रुती वचनांमधून भगवत भक्तीचं श्रेष्ठत्व सांगितलं आहे. तात्पर्य काय तर अनेक ग्रंथांमधून भक्ती ही प्रमेय म्हणून मांडली गेली आहे आणि कोणत्याही प्रमेयाची सिद्धी ही प्रमाणानं होते. भक्तीला प्रमाणभूत होणारे याप्रमाणे अनेक ग्रंथ आहेत. अधिक काय, स्वतः नारदांची भक्ती सूत्र हा ग्रंथ देखील भक्तीचं स्वरूप, साधन इत्यादी सांगणारा प्रमाण ग्रंथच आहे. असं असताना श्री नारद महर्षी भक्तीच्या सिद्धीसाठी प्रमाणांची आवश्यकता नाही असं कसं म्हणतात? सुजन हो, या शंकेचं उत्तर हे आहे की भक्ती या साधना करता तिचं स्वरूप, साधन, फल सांगणारी आणि मान्य होणारी प्रमाण आहेत हे खरं, पण प्रमाण आहेत म्हणूनच ती भक्ती होते आणि ज्यांना त्या प्रमाणाचं ज्ञान नाही त्यांच्याकडून ती होत नाही असं मात्र नाही. हा श्री शुकाचार्यांनी भागवतामध्ये भक्तवर्य प्रल्हादाच चरित्र सांगताना वासुदेवे भगवती यस्य नैसर्गिकी रती असं म्हटलं आहे. पाचव्या वर्षी ध्रुवाच्या अंतःकरणामध्ये भगवत भक्तीचा उदय झाला. अहो, बालवयातच संत नामदेवांनी आपल्या भक्तिबळानं नैवेद्य खायला देवाला भाग पाडलं. देवाला राम अवतारामध्ये हनुमान, सुग्रीव, अंगद, जांबुवंत आणि शबरी इत्यादीकांनी कोणतं प्रमाण पाहून भक्ती केली? कृष्णावतारामध्ये गोकुळातले गोपबालक, यज्ञपत्न्या, गोपिका यांनी कोणत्या प्रमाणाच्या आधारे भक्ती केली? हो, श्रीकृष्ण भगवानच नाथ भागवतामध्ये म्हणतात, कोण भक्ती केली गोपाळी काय ती सोवळी कि ओवळी, त्यांचे उच्छिष्ट कवळ मी गिळी, प्रेम संमेळी डुल्लत, असं एकनाथी भागवतामध्ये वर्णन आहे. संत शिरोमणी तुकाराम महाराज देखील गोपाळांचं वर्णन करताना म्हणतात, गवळी याची ताग फिरे कोण

सुजन हो, भक्तीला प्रमाणांतराची आवश्यकता का नाही? तर भक्ती प्रमाणाचा विषयच होऊ शकत नाही, म्हणून असं श्री नारदांचं त्यावर उत्तर आहे, कारण अनिर्वचनीयम प्रेमस्वरूपम अशी भक्तीची व्याख्या नारद मुनी करतात. भक्ती जर प्रमाणाला विषय झाली तर तिथं अनिर्वचनीयत्व कसं मानलं जाईल? तसंच प्रेम हे प्रकाश स्वरूप आहे. प्रेम जड अज्ञात असं नाही, अज्ञात जड पदार्थांच्या ज्ञानाकरता प्रमाणाची आवश्यकता असते. निरुपचार प्रेमाचा विषय आत्मा हा जर स्वसंवेद्य आहे तर त्याचं स्वरूपभूत प्रेम देखील स्वसंवेद्य असंच मानलं पाहिजे. माता बालक पती पत्नी हे परस्परावरील प्रेमाकरता इतर कोणत्याही बाह्य प्रमाणांवर अवलंबून नसतात. अहो, त्यांच्या अंतःकरणातील आपल्या प्रिय व्यक्तीविषयी वाटणारी ओढ म्हणजे प्रेमच तिथं प्रमाण असतं. सर्व प्रमाण शेवटी अनुभव पर्यवसायी असतात, म्हणजे प्रमाणांनी दिलेलं ज्ञान अनुभवाला आलं तर ते खरं, नसता त्यांना काही महत्व नाही. मग प्रेम किंवा भक्ती ही तर अनुभव स्वरूपच आहे. अनुभव स्वरूपम असं प्रेमाचं लक्षण 54व्या सूत्रामध्ये केलं आहे, म्हणून ते स्वयंप्रमाण आहे. प्रमाणांनी प्रेम शोधायचं झालं तर ते शोधणाऱ्याला वेगळं ठरेल, पण ते आत्म्याहून वेगळं राहू शकत नाही. पुन्हा ज्याच्यावर प्रेम केलं जातं तो आत्माच वाटतो. म्हणूनच गोपिकांनी भगवंताला अखिल देह नाम अंतरात्मदृक असं म्हटलं आहे. प्रमाण म्हटलं की त्यामध्ये प्रमेय, प्रमाता, प्रमाण ही त्रिपुटी आली, पण प्रेमामध्ये अनन्यता, तन्मयता असते. तसंच प्रमाणांनी एखादी गोष्ट ठरली की त्यामध्ये काही नियम, मर्यादा, विशिष्ट आचार इत्यादी येतात, पण प्रेमामध्ये हे बंधन नसतं. प्रमाण प्रमेय विचारामध्ये प्रमाता हा त्या प्रमेयाच्या प्राप्तीत काही फलाची अपेक्षा करतो, पण भक्त हा भक्ती हेच फल समजतो. फलरूपत्वात असं सूत्रच आहे, म्हणून भक्तीच्या संबंधात वेगळ्या प्रमाणाची आवश्यकताच राहत नाही.

सुजन हो, शांडिल यांच्या भक्तीसूत्रांप्रमाणे भक्ती प्रमेय आहे असं मानलं तर तिथे वेगळ्या दृष्टीने विचार करावा लागेल. त्यासाठी काही ठिकाणी भक्तीचे दोन प्रकार मानले आहेत, वैधी भक्ती आणि रागात्मिका भक्ती. वैधी भक्ती म्हणजे शास्त्रात मानवांना भक्ती साधनाचा विधी सांगितला आहे, म्हणजे भगवंतांची भक्ती करावी असं सांगितलं आहे. मग विधीचं पालन न करणं हे प्रत्यवाय दोषाला कारण आहे. भगवंतांनी भगवद्गीतेमध्ये मन मना भव, मत भक्तो भव, मद्याजी भव, माम नमस्कुरु असा विधिरूप उपदेश केला आहे. त्यामुळे भक्ती करणं हे आपलं कर्तव्य आहे असं वाटून, काही विशिष्ट पुण्यात्मक फल प्राप्त होईल असं वाटून, किंवा दुर्गतीच्या भीतीने जी भक्ती केली जाते ती वैधी भक्ती होय. विधीकरिता शब्द प्रमाण अपेक्षित आहे, म्हणून वैधी भक्ती प्रमाणांतराची अपेक्षा ठेवणारी आहे. पण साधु अस्मिन परम प्रेम रूपा अमृत स्वरूपाच असं म्हणून ज्या रागानुगा आणि रागात्मिका भक्तीचा देवर्षी नारदांनी प्रारंभिक निर्देश केला आहे, ती भक्ती मात्र प्रमाणांतर निरपेक्ष स्वयंप्रमाण स्वरूप अशी आहे. तिच्या प्राप्तीसाठी बाह्य कोणत्याही प्रमाणाची आवश्यकता नाही, तिचं कोणतंही शास्त्र नाही, तिचा कोणताही विधी नाही. त्यामुळे तिच्यासाठी वेगळी खटपट नाही, ती सहजच अंतःकरणामध्ये नित्य असते. आणि ती आहे किंवा नाही हे केवळ आपलं आपल्याला समजू शकतं. अशा रीतीनं ही भक्ती बाह्य कोणत्याही प्रमाणावर अवलंबून नसल्यामुळं अत्यंत सुलभ आहे असं श्री देवर्षी नारद मुनी आवर्जून सांगत आहेत.

तर असं आहे हे 59 नारद भक्ती सूत्र, प्रमाणांतरस्य अनपेक्षत्वात् स्वयंप्रमाणत्वात्। तेव्हा सुजन हो, अशा सुलभ भक्तीचा लाभ आपल्यालाही व्हावा ही प्रभुचरणी प्रार्थना।

हरि भक्ति परायण श्री गुरु धुंडा महाराज देगलूरकर विरचित नारद भक्ति सूत्र विवरण या ग्रंथाचं क्रमशः वाचन। प्रकाशक हरि भक्ति परायण भानुदास महाराज देगलूरकर, धुंडा महाराज मठ, उत्पाद गल्ली, पंढरपूर। वाचक ऋषिकेश अयाचित। ही वाचन सेवा हरि भक्ति परायण श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या अनुमतीनं आणि कृपाशीर्वादानं सालंकृत आहे।

बरं तर श्रोते हो आज इथेच थांबूया. प्रभू तुम्ही मोद भरावा सगळ्यांच्या जीवनी. शुभम भवतु, कल्याणमस्तु. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. प्रभात विश्व सादर करता ऋषी.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
6: श्रोतेहो नमस्कार, 90.8 रेडिओ विश्वास या कम्युनिटी रेडिओ चॅनल वरती आता प्रसारित करीत आहोत आमच्या आजच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा। सकाळचे 7 वाजले आज गुरुवार। श्रोतेहो रूपरेषांतर सकाळी 7:05 दिनविशेष आपण ऐकू शकाल। 10:20 ओव्हरव्ह्यू बातमीपत्र। सकाळी 11:05 चिरंतन गाणी हा कार्यक्रम। सादर करते श्रीकृष्णा कुलकर्णी। 1 दुपारी आपण ऐकणार आहात विनोबा भणे हा कार्यक्रम। सादर करत्या श्रद्धा कराळे। 2 दुपारी आपण ऐकणार आहात गुंजन मनातले, सादर करत्या ज्योती चौधरी। दुपारी 3 चला जाऊया हा कार्यक्रम, संवाद साधलाय मोहना कारखानीस यांनी। दुपारी 3:30 सावित्री अभ्याकसच्या या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण। संध्याकाळी 7 कार्यक्रमांची रूपरेषा प्रसारित होईल आणि त्यानंतर आमच्या पुढील कार्यक्रमांचा आस्वाद आपण घेऊ शकाल। श्रोतेहो रूपरेषा आपण ऐकलीत आमच्या आजच्या काही ठळक कार्यक्रमांची। आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ। श्रोतेहो नमस्कार, 90.8 रेडिओ विश्वास या कम्युनिटी रेडिओ चॅनल वरती आता प्रसारित करीत आहोत आजचे काही दिन विशेष। मंडळी, आज 11 जून, आजपासून पारशी बेहमन महिन्याची सुरुवात होतीये। श्रोतेहो आज 11 जून आणि आज आहे पांडुरंग सदाशिव साने अर्थातच पूज्य साने गुरुजी यांचा स्मृती दिवस। जाणून घेऊया आजचे आणखीन काही दिन विशेष। श्रोतेहो आजच्याच दिवशी 1665 मिर्झा राजे जयसिंग आणि शिवाजी महाराज यांच्यात पुरंदरचा तह झाला। 1935 आजच्याच दिवशी एडविन आर्मस्ट्रॉंग यांनी पहिल्यांदा FM लहरींचं प्रसारण केलं। श्रोतेहो आजच्याच दिवशी 1970 एनामेहेस एलिझाबेथ बी हॉयसिंग्टन या अमेरिकन सैन्यातल्या पहिल्या स्त्री जनरल झाल्या। आजच्याच दिवशी 1997 Sukhoi-30K ही रशियन बनावटीची विमानं भारतीय हवाई दलात दाखल झाली। श्रोतेहो आजच्याच दिवशी 1894 टोयोटा या मोटर कंपनीचे संस्थापक काइचिओ टोयोडा यांचा जन्म झाला। श्रोतेहो आजच्याच दिवशी 323 मॅसेडोनियाचा राजा अलेक्झांडर दी ग्रेट याचं निधन झालं। 1924 आजच्याच दिवशी इतिहासाचार्य, लेखक, नाटककार आणि कवी वासुदेव वामन अर्थातच वासुदेव शास्त्री खरे यांचं निधन झालं। तर मंडळी, हे होते आजचे काही दिन विशेष। आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ।

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत,
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
4: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
3: ते कसं?
4: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
3: बर,
4: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदाच.
3: स्मार्ट प्लॅन.
4: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स.
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची.
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट.
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर. राज, आपण लग्न कधी करायचं?
2: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
2: मग आता पुढे काय करायचं?
0: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
2: पण मग संपर्क कुठे करायचा?
0: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार 10 to 6 तुम्ही नक्की भेट देऊ शकता, किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5523-2746-2626 या क्रमांकावर.
3: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
2: चला, म्हणजे माझी सुटका झाली.
4: संत गोरा कुंभार या चित्रपटामधलं संगीतकार सुधीर फडके यांच्या स्वरामध्ये ग.दि. माडगूळकर यांचं भक्तिगीत आता आपण ऐकणार आहोत.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कस?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, आज आपण अद्ययावत सिंचन पद्धती ज्या आहेत त्यांचं महत्त्व समजून घेतलेलं आहे. विशेषतः ठिबक सिंचनाचं काय महत्त्व आहे ते समजून घेऊन आज बऱ्याच लोकांनी आपल्या विविध ज्या हाय व्हॅल्यू क्रॉप किंवा अतिशय महत्त्वाची जी पिकं आहेत ज्याच्यामधून पैसा होऊ शकतो अशा पिकामध्ये ठिबक सिंचनाचा वापर करणं सुरू केलेलं आहे. परंतु ठिबक सिंचनाचा वापर वाढल्याच्या नंतर ठिबक सिंचन संचाची देखभाल ही बाब आपल्याला प्रकर्षानं समोर येत आहे. त्या अनुषंगानं काही टिप्स आपण आज समजून घेणार आहोत. त्याच्यामध्ये ठिबक सिंचनाची देखभाल ही बाब जेव्हा म्हणतो आपण, तर साधारणतः ठिबक सिंचन सुरू असताना घ्यावयाची काळजी, गाळणी यंत्राची देखभालीची काळजी आणि ठिबक सिंचन बंद करताना घ्यावयाची काळजी अशा तीन भागामध्ये आपण याचं विभाजन करू शकतो. तर ठिबक सिंचन सुरू असताना आपण जर विचार केला तर ठिबक सिंचन संचातील व्हॉल्व जे आहेत, पाणी मापक आणि दाब मापक जे आहेत ते व्यवस्थित काम करतात की नाही हे तपासणं, व्हॉल्वमध्ये गळती असल्यास दुरुस्ती करणं, पाणी मापक दाब मापक व्यवस्थित काम करत नसल्यास त्याला बदलून घेणं, ह्या बाबी आपण त्याच्यामध्ये प्रकर्षानं काळजी घ्यायला पाहिजे. जाळीच्या गाळणी यंत्रात जाळी व्यवस्थित बसलेली आहे की नाही, जाळी फाटली असेल तर नवीन बसवायची आहे का किंवा बसवायची नसेल तर कधी बसवायची, रबर जे सील्स असतात ते रबर सील्स व्यवस्थित धुतलेले आहेत का, वाळूच्या गाळणी यंत्रात वाळू योग्य प्रमाणात आहे की नाही, या सर्व बाबी आपण तपासल्या पाहिजेत आणि त्या अनुषंगानं तपासून जे आवश्यक बाबी आहेत त्या करायला पाहिजेत. लॅटरल्स जे आहेत ज्याला उपनळ्या म्हणतो आपण, त्या संपूर्ण लांबीपर्यंत तपासून घ्यायला पाहिजेत. लॅटरल्सवर ड्रिपर्स आहेत का, नसतील तर ते का नाहीत हे सुद्धा आपण तपासून घ्यायला पाहिजे, नाही तर बऱ्याच वेळा अडचण निर्माण होते. कधी कधी लॅटरल्सला छिद्र असतात आणि त्याच्यामुळं जे आहे ही छिद्र बंद जोपर्यंत करत नाही तोपर्यंत आपल्याला त्याचा जसं पाहिजे तसा परिणाम मिळत नाही, म्हणून ही छिद्र आपण गुफ प्लगच्या सहाय्यानं बंद केली पाहिजेत. लॅटरल शेतामध्ये व्यवस्थित टाकल्या पाहिजेत. मुख्य नळी जी आहे, उपनळी आहे आणि लॅटरल्स ह्या वेळोवेळी स्वच्छ करून घेतल्या पाहिजेत. ठिबक सिंचन संचातील व्हॉल्वला वंगण तेलसुद्धा आपण दिलं पाहिजे. जसं आपण ठिबक सिंचन सुरू करताना काळजी घेतो तसं गाळणी यंत्राची देखभालसुद्धा फार महत्त्वाची आहे. वाळूचं व जाळीचं दोन्ही गाळणी यंत्र जे आहेत आठवड्यातून एक वेळा स्वच्छ केले पाहिजेत. वाळूचं गाळणी यंत्र साफ करण्याकरता नेहमीप्रमाणे वाहत असलेल्या प्रवाहाची दिशा जी आहे ती उलट करून गाळणी यंत्र स्वच्छ करायला पाहिजे. गाळणी यंत्रातील वाळूमध्ये जास्त प्रमाणात घाण अडकलेली असेल तर गाळणी यंत्राचे जे झाकण आहे ते उघडून वाळू आपण स्वच्छ करून घेतली पाहिजे. वाळूचं गाळणी यंत्र स्वच्छ करताना पाण्यासोबत वाळू वाहून जाणार नाही याची सुद्धा खबरदारी घ्यायला पाहिजे. वाळू गाळणी यंत्रातील वाळूचं प्रमाण कमी जर झालं तर त्यामध्ये वाळूसुद्धा वापरायला पाहिजे. जाळीच्या गाळणी यंत्राचा जो ड्रेन हॉल आहे तो उघडून जाळीमध्ये अडकलेला जो घाण आहे ती आपण काढून टाकायला पाहिजे. गाळणी यंत्राच्या दोन्ही बाजूची जी रबर सील असतात ती काढून उलटी करून स्वच्छ धुवून पुन्हा जाळीवर जी आहे ती घट्ट बसवली पाहिजेत. नाही तर कधी कधी काय होतं, असं जर केलं नाही तर पाण्याच्या दाबामुळे सैल भागातून न गाळलेलं जे पाणी आहे ती पुढे जाण्याची शक्यता असते आणि ठिबक सिंचन संचातील व्हॉल्व जे आहेत सहजरित्या उघडता व बंद करता याव्यात यासाठी व्हॉल्वला वंगण तेलसुद्धा आपण दिलं पाहिजे. आता ठिबक सिंचन गाळणी यंत्राची जशी महत्त्वाची देखभाल आहे किंवा ठिबक सिंचन सुरू करण्यापूर्वी घ्यावयाची काळजी महत्त्वाची आहे, तसं ठिबक सिंचन बंद करताना सुद्धा काळजी घ्यावी लागते. त्याच्यामध्ये मुख्य नळी उपमुख्य नळी जी आहे ती लॅटरल स्वच्छ करून घ्यायची, गाळणी यंत्र स्वच्छ पाण्याने साफ करून घ्यायचं, संचासोबत खतं देण्याची टाकी असल्यास ती सुद्धा स्वच्छ करायला पाहिजे. ठिबक सिंचन संच वापरत नसेल तर लॅटरल्स काढून ठेवायला पाहिजेत आणि सुरक्षित जागी त्या ज्या आहेत तर त्या आपण साठवून ठेवायला पाहिजे. ठिबक सिंचन संच बंद असताना किंवा नादुरुस्त असेल तर जे विविध घटक आहेत उपनळ्या व्हॉल्व्स इत्यादी दुरुस्त करून घ्यायला पाहिजे आणि ठिबक सिंचन संचास बंद करण्यापूर्वी आम्ल व क्लोरीन प्रक्रिया सुद्धा शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करायला पाहिजे. शेतकरी बंधूंनो, ही झाली पायाभूत माहिती. याविषयी विस्तृत तांत्रिक मार्गदर्शन जर पाहिजे असेल तर कृषी विज्ञान केंद्र याचे जे कृषी अभियांत्रिकी शाखेचे प्रमुख आहेत किंवा कृषी विद्यापीठामधले जे कृषी अभियंती आहेत यांच्याकडे संपर्क करा आणि अधिक माहिती घ्या. नमस्कार.
1: कृषी संदेश.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात डॉक्टर कल्याण पांडुरंग देवळणकर लिखित खरीप पीक उत्पादन वाढीसाठी आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा वापर हा कार्यक्रम।
1: श्रोते हो नमस्कार, आपण ट्यून केलंय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। जमिनीच्या प्रकारानुसार पिकांची लागवड आणि याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या जमिनी आहेत तर त्याबद्दल, तसंच या जमिनीच्या प्रकारानुसार उपलब्ध ओलावा किती प्रमाणात असतो याची आपण माहिती घेणार आहोत। त्याचबरोबर अशा जमिनीमध्ये कुठल्या प्रकारची पिकं घ्यावीत याबद्दलची आज आपण या कार्यक्रमामध्ये माहिती जाणून घेणार आहोत। साधारणपणे भारी काळी जमीन जी असते तिच्यामध्ये उपलब्ध ओलावा जो आहे तो 150 मिलीमीटर एवढा असतो आणि अशा जमिनी सोयाबीन पिकासाठी मध्यम ते भारी लालसर तसेच पोयट्याची जमीन ही योग्य असते। आणि या जमिनीमध्ये, भारी काळ्या जमिनीमध्ये, चिकणमातीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात असतं, तसंच सेंद्रिय कर्बाचं सुद्धा प्रमाण जास्त असतं। या जमिनीमध्ये पिकाची वाढ चांगली होते आणि अशा या जमिनी, भारी काळी जमीन किंवा नंतरची जी मध्यम जमीन ज्या आहेत, तर या जास्त कालावधीच्या पिकांसाठी योग्य असतात। मध्यम काळी जमीन जी आहे तिच्यामध्ये ही जमीन साधारणपणे 45 ते 60 मिलीमीटर ओलावा साठवून ठेवते या अशा जमिनीमध्ये, आणि याच्यामध्ये

0: आहे साधारणपणे 7.5 ते 22 सेंटीमीटर खोलीची जमीन. अशा जमिनीमध्ये जो उपलब्ध ओलावा असतो तो 30 ते 35 मिलीमीटर एवढा असतो. आणि या जमिनी ज्या आहेत त्या जमिनीमध्ये गवत, वनशेती आणि फळबागांबरोबर सूर्यफूल, बाजरी, तूर ही पिकं किंवा बाजरी अधिक फुलगा किंवा मटकी 2:1 या प्रमाणामध्ये, एरंडी अधिक गवार 1:2 या प्रमाणामध्ये आंतरपीक म्हणून आपण या जमिनीमध्ये घेऊ शकतो. किंवा एरंडी बरोबर दोडका ही मिश्र पिकासाठी सुद्धा ही जमीन योग्य असते. त्यानंतरच्या जमिनीच्या प्रकारामध्ये जो आहे तो आहे की 22.5 ते 45 सेंटीमीटर खोलीची जमीन. आता या जमिनीमध्ये साधारणपणे 40 ते 65 मिलीमीटर एवढा उपलब्ध ओलावा असतो. आणि अशा ह्या ज्या जमिनी आहेत ह्या सलग सूर्यफूल, बाजरी, तूर याचबरोबर बाजरी किंवा सूर्यफूल किंवा गवार अधिक तूर 2:1 प्रमाणामध्ये, त्याचबरोबर तूर किंवा एरंडी अधिक गवार 1:2 या प्रमाणामध्ये, किंवा एरंडी अधिक दोडका 3:1 या प्रमाणामध्ये आंतरपीक सुद्धा अशा जमिनीमध्ये आपण घेऊ शकतो. साधारणपणे ह्या ज्या 45 ते 60 सेंटीमीटर खोलीची जी जमीन असते ज्यामध्ये 45 ते 60 मिलीमीटर उपलब्ध ओलावा असतो अशा जमिनीमध्ये कापूस पिकाची लागवड करावी. कापसाव्यतिरिक्त घेतलेल्या कमी कालावधीच्या खरीप पिकानंतर रब्बी हंगामामध्ये अशा जमिनीमध्ये ज्वारी किंवा करडई हे पीक घ्यावं.
1: मंडळी, आताच आपण कार्यक्रम ऐकलात. खरीप पीक उत्पादन वाढीसाठी आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा वापर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते डॉक्टर कल्याण पांडुरंग देवळणकर.
2: प्लॉट घेण्याचा करताय विचार, आता होणार स्वप्न साकार. क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट्स, एन ए कमर्शियल प्लॉट्स, इंडस्ट्रियल प्लॉट्स, फार्म हाऊस प्लॉट्स अँड विलास, एग्रीकल्चरल लँड चे भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 पर्यंत. मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788-7189.

आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. पण या आनंदात मिठाचा खडा टाकणारे कॅन्सर सारखे आव्हान एखाद्याला अवचित फेटते, कोंडीत पकडते. तेव्हा न डगमगता त्यावर मात करून सुखरूप बाहेर पडलेल्या मैत्रिणी कितीतरी आहेत. अशा धैर्यवान मैत्रिणींना एकत्र आणण्याचा प्रयत्न म्हणजे हा वॉक, आरोग्याच्या दिशेनं केलेला. हा वॉक आहे कॅन्सरला बाय बाय करून नव्या उमेदीनं जगू लागलेल्या मैत्रिणींचा एक अनोखा प्रयोग. दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता फ्रावशी टाउन मैदानावर होणार आहे. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. त्यासाठी शेवटची तारीख आहे 20 जून 2026. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 83-00-16512 आणि 94-239-84-888 या क्रमांकांवर.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 8 वाजले आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
6: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून। 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही।
5: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत।
6: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष।
5: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या, अटी व शर्ती लागू।
7: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। मी हेमांगी देशपांडे नाशिक येथून बोलत आहे। आपल्या हिंदोळा या कार्यक्रमात मनाच्या भावभावनांच्या विश्वात आपले सहर्ष स्वागत आहे। आज आपण ऐकणार आहोत, झालंच नाही अजून आई, झालंच नाही का अजून, दे लवकर, किती वेळ करते, खाली मित्र उभे आहेत खेळायला, लवकर दे नाहीतर राहू दे, आल्यावर घेतो मी, नको मला। इतकी कशाची घाई असते रे तुम्हाला, हं, कशी गाडी सुटत असते तुमची प्लॅटफॉर्मवरनं आणि तुम्ही पळताय तिला पकडायला। उगीचचा शहाणपणा, काही घाईबाई नाही आहे, समजलं ना, माझ्याकडून होणार नाही, जसे करते तसे करून घ्या, नाहीतर स्वतः करायला लागा। उगीचच मला धारेवर धरायचे नाही, मी सतत सगळ्यांच्या सगळ्या वेळा सांभाळते, कधी दिरंगाई होत नाही कुठच्याच कामात। निघतो एखादा दिवस जरा उशिरा कामांचा होतो वेळ, किंवा लागतो कधी कधी काम करायला जास्त वेळ, त्यात काय एवढं, मी काय रोबोट आहे का यंत्र रे, ठरल्या वेळात ठरलेली कामे ठराविक पद्धतीनेच केली जायला। मीही हाडामासाचा माणूसच आहे का, फक्त तुम्हीच बाहेर जाणारी लोक घरी आल्यावर थकलेली असतात, आम्ही घरात राहणारी लोक काय थंडगार हवेमध्ये किचनमध्ये गॅस जवळच्या थंडगार धगीतच आमचे काम करतो का? म्हणून त्या प्रश्न पडतो तुम्हा लोकांना, झालेच नाही अजून। पुढचे न विचारलेलेच म्हणजे गृहित असलेले प्रश्न न कळण्या इतकी समजण्या इतकी ना समज मी पण नाही, बरं का, आणि तुम्ही पण नाही। तुम्हा लहानांना बोलून का उपयोग, तुम्ही ना मोठ्यांचेच अनुकरण करणार, तेच प्रश्न तोच टोन उच्चारणार, त्यात काय नवीन, हे बोलणे त्या प्रत्येकाला आहे ज्याने सकाळपासून 4 ते 5 वेळा मला हा प्रश्न विचारला, झालंच नाही अजून। त्याच्या पुढची प्रश्न मी सांगते, काय करत होती इतका वेळ, लवकर करायला काय झाले, काही बाकी कामं तरी असते का घरात, यानंतर दुपारी झोपतातच ना तुम्ही, झोपास तर काढता तुम्ही लोक, मग पटकन आता करायला काय झालं। मी थकली, मला बरे नाही ही म्हणायची इच्छा नाही, कारण चल डॉक्टरकडे, नाहीतर सदानकदा तुझे दुखण्याचे रडगाणे असतेच, पण यांना कोण समजावून सांगणार, काही गोष्टी आपुलकीच्या चौकशीने पण बऱ्या होतात, त्यांना औषधाची डॉक्टरांची गरज नसते। आज जरा जास्तच दमलेले दिसते, आराम कर ग जरा, किंवा अर्धा कप चहा स्वतः करून सोबत गप्पा झाल्या तरी खूप चांगले वाटते रे, कोणीतरी आहे आपले, आपल्याकरता वेळ देणारे, आपली काळजी घेणारे, सतत घरातल्यांच्या मोठ्यांपासून लहानांपर्यंत सगळ्यांच्या वेळा आवडीनिवडी सांभाळून सांभाळून मी थकली आता। माझे शरीर थकले, सोबत मन पण थकलंय। आपण आपलं म्हणून ज्यांची सतत पुढे पुढे करतो किंवा त्यांच्या वेळा सांभाळतो. त्यांनी हे गृहितच धरलेले आहे की हिला हेच काम येतं, तिचे कामच आहे ते. तू नाही तो कोण बे, या पद्धतीने दादागिरी. आता कंटाळा आला, सांगून उपयोग नाही, मग चिडचिड करून बघावी. त्याने फरक पडले पण त्यानेही होत नसेल तर अलिप्त व्हावे, म्हणजे उगीच कोणाला आपला त्रास नको एवढेच. पण काय करणार, कशात काही बदल नसतो. चिडचिडीचा अलिप्तपणाचा इफेक्ट 3 ते 4 दिवस टिकतो, मग परत आजसारखे पेलणे पाणे पंचावे. या सर्वांवर परदेशी लोकांनी अनुसरलेला उपक्रम योग्य, ज्याची कामं ज्याची त्यानेच करावी, कोणी कोणावर अवलंबून राहू नये. जसे त्यांच्या खाण्याचे, भाषेचे, फॅशनचे अंधानुकरण केले जाते, अगदी तसेच प्रत्येकाने आपापली छोटी छोटी कामं, मग तो सकाळचा स्वतःचा चहा, स्वतःचे कपडे धुणे, स्वतःचे ताट वाढून घेऊन ते घासून ठेवणे, हा प्रवास स्वतः स्वतःच करायचा. झालंच नाही अजून या दुखऱ्या बोचऱ्या वेदनादायक प्रश्नाला हेच उत्तर योग्य ठरेल, कारण बोलणारा बोलून जातो पण ऐकणाऱ्याच्या मनाला होणाऱ्या यातनांची या अंधानुकरणाने त्यातून मुक्तता करता येईल. झालंच नाही अजून या प्रश्नातून. श्रोते हो, हा होता आजचा आपला हिंदोळा हा कार्यक्रम. पुन्हा भेटूया याच वारी याच वेळी, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

हे गीत आहे मजरूह सुलतानपुरी यांचं. ऐकूया आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांच्या स्वरात. संगीत दिलं आहे राहुलदेव बर्मन यांनी आणि चित्रपट आहे जल महल.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: जमिनीसाठी गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही. होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाउस प्लॉट अँड विलास, एग्रीकल्चरल लँड से भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते रात्री 8:30 मनोहर गार्डन ट्रीट हॉटेल गोविंद नगर नाशिक 788-7.
4: निदा फाजली यांचं गीत एक नया रिश्ता या चित्रपटामधलं, लता मंगेशकर यांच्या आवाजात, संगीतकार खय्याम.

0: सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8 00 16 512 ह्या क्रमांकावर.
2: कार्यक्रमात आता ऐकूया नीरज यांची गीतरचना गॅम्बलर या चित्रपटामधली किशोर कुमार यांनी गायलेली. या गीताला संगीत आहे सचिन देव बर्मन यांचं.

0: कर देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावत कर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ जुन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावत कर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स
2: कॅनडा। कार्यक्रमात आता ऐकूयात विजय आनंद यांचं गीत मैं तेरे लिए या चित्रपटामधलं। या गीताला संगीत आहे बप्पी लहरी यांचं आणि हे गीत ऐकूयात अनुप घोषाल यांच्या आवाजात।

0: आर्थिक गुंतवणुकीचा योग्य नियोजन म्हणजे भक्कम भविष्याचा आधार. याच पैशाची गणित सोपी करून सगळ्यांना अर्थसाक्षर करणारा आमचा कार्यक्रम जरूर ऐका अर्थविश्व, दर मंगळवारी दुपारी 12:30 आणि पुनःप्रसारण त्याच दिवशी रात्री 8:00. सादर करते प्रमोद पुराणिक, अर्थविश्व फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
1: कार्यक्रमात आता ऐकूया जसपाल सिंग यांनी गायलेलं, गीतकार रवींद्र जैन यांच्या संगीताने सजलेलं हे गीत आपण ऐकणार आहोत. गीत गाता चल या चित्रपटामधलं

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कसं?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: आणि कार्यक्रमातलं यानंतरच गीत ऐकूयात. क्लर्क या चित्रपटामधलं महेंद्र कपूर आणि लता मंगेशकर यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे जगजीत खन्ना आणि उत्तम सिंग यांचं.

0: आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. पण या आनंदात मिठाचा खडा टाकणारे कॅन्सर सारखे आव्हान एखाद्याला अवचित फेटते, कोंडीत पकडते. तेव्हा न डगमगता त्यावर मात करून सुखरूप बाहेर पडलेल्या मैत्रिणी कितीतरी आहेत. अशा धैर्यवान मैत्रिणींना एकत्र आणण्याचा प्रयत्न म्हणजे हा वॉक, आरोग्याच्या दिशेनं केलेला. हा वॉक आहे कॅन्सरला बाय बाय करून नव्या उमेदीनं जगू लागलेल्या मैत्रिणींचा एक अनोखा प्रयोग. दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता फ्रावशी टाउन मैदानावर होणार आहे. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. त्यासाठी शेवटची तारीख आहे 20 जून 2026. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 83-00-16512 आणि 94-239-84-888 या क्रमांकांवर.
1: यश चोपडा दिग्दर्शित लम्हे या चित्रपटामधलं लता मंगेशकर यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत आता आपण ऐकूयात. गीताला संगीत दिलं आहे शिवा हरी यांनी.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट
2: द्या. गीत आपण ऐकणार आहोत जवाब या चित्रपटामधला, राजेंद्र कृष्ण यांची गीत रचना. गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी, आणि हे गीत ऐकूया लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या आवाजात.
3: जिंदगी वो क्या ना प्यार.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा।
2: संगीताच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे किशोर कुमार यांच्या आवाजात आनंद बक्षी यांचं गीत ऐकूयात कटी पतंग या चित्रपटामधलं। गीताला संगीत आहे राहुल देवबर्मन यांचं।

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम वाटी लागू.
2: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकणार आहोत मनहर उदास आणि साधना सरगम यांनी गायलेलं जुर्म या चित्रपटामधलं. हे गीत आहे इंदिवर यांचं, संगीतकार राजेश रोशन.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 9 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव बँक,
3: संचयात समृद्धी।
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध, विश्वास कोऑपरेटिव बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: आता बंदाळे यांनी गायलेलं गीत आपण ऐकणार आहोत, कैफी आझमी यांचं. गीताला संगीत दिलं आहे मदन मोहन यांनी, आणि हे गीत ऐकूयात हिंदुस्तान की कसम या चित्रपटामधलं.
1: हर तरफ

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कसं?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
3: बजेटचं काय?
2: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
3: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट
4: द्या. कुमार सानू यांच्या स्वरामध्ये समीर यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. इतिहास या चित्रपटामधलं.

0: इतिहास या चित्रपटामधलं समीर यांचं गीत आता आपण ऐकलं. संगीतकार दिलीप.
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
2: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
1: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
3: प्लॉट घेण्याचा करताय विचार? आता होणार स्वप्न साकार. क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्री प्लॉट्स, फार्म हाउस प्लॉट्स एंड विलास, एग्रीकल्चरल लैंड से भरपूर पर्याय. नक्की भेट द्या. 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788-789.
0: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूया नीरज यांचं लाल पत्थर या चित्रपटामधलं. हे गीत ऐकणार आहोत आशा भोसले आणि मन्नाडे यांच्या स्वरात. गीताला संगीत आहे शंकर जयकिशन यांचं.

0: नमस्कार, मी ॲडव्होकेट उज्ज्वल निकम बोलतोय. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: जमिनीसारखी गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही. होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलास, अग्रिकल्चरल लँड चे भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते रात्री 8:30 मनोहर गार्डन ट्रीट हॉटेल गोविंद नगर नाशिक 788.
2: मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं वर्मा मलिक यांचं गीत. हे गीत आहे मेमसाब या चित्रपटामधलं. गीताला संगीत दिलं आहे सोनिक ओमी यांनी.

0: माहेश्वरी आयोजित श्री राम समर्थ या चित्रपटाच्या विशेष शोचे आयोजन करण्यात आले आहे. श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या जीवनावर आधारित मराठी चित्रपट गुरुवार दिनांक 11 जून 2026 रोजी सायंकाळी 6:30. ठिकाण विशाखा हॉल, कुसुमाग्रज प्रतिष्ठान, गंगापूर रोड, नाशिक. प्रवेश फी ऐच्छिक.
1: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स.
2: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची.
1: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
2: आणि मजुरीत 50% सूट.
1: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद.
2: विश्वास नाशिककरांचा.
1: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनरी कॉर्नर.
3: संगीत ऐकणार आहोत मोहम्मद अजीज, कविता कृष्णमूर्ती यांच्या आवाजात. सुभाष घई दिग्दर्शित कर्मा या चित्रपटामधलं गीत आता आपण ऐकणार आहोत. आनंद बक्षी यांच्या गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांचं.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमान सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
1: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात गीतकार आनंद बक्षी आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत, आणि हे गीत आहे मॉम की गुडिया या चित्रपटामधलं. संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.
3: प्लॉट घेण्याचा करताय विचार? आता होणार स्वप्न साकार. क्रेडाय नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट्स, एन ए कमर्शियल प्लॉट्स, इंडस्ट्रियल प्लॉट्स, फार्म हाऊस प्लॉट्स अँड विलास, ऍग्रिकल्चरल लँड चे भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 मनोहर गार्डन ट्रीट हॉटेल गोविंद नगर नाशिक 788-789-89.
4: मनोहर उदास आणि साधना सरगम यांच्या आवाजात अंजान यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. घुंगरू या चित्रपटामधलं संगीतकार कल्याणजी आनंदजी.

0: आपण ऐकताय रेडिओ विश्वास. आपल्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत राहा.
1: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
2: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
1: ते कसं?
2: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
1: बर,
2: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदाच.
1: स्मार्ट प्लॅन.
2: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
3: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना.
4: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
3: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
4: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
3: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
0: जावेद अख्तर यांचं गीत आता ऐकूयात. संगीतकार राहुल देव वर्मन आणि चित्रपट आहे दुनिया.

0: जमिनीसारखी गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही. होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलास, अग्रिकल्चरल लँड से भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते रात्री 8:30 मनोहर गार्डन ट्रीट हॉटेल गोविंद नगर नाशिक 788-799.
1: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे तेही एका तासात.
2: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
1: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
3: कार्यक्रमात हे गीत ऐकूया लता मंगेशकर आणि

समुद्रफी यांच्या आवाजात. आनंद बक्षे यांचं गीत ऐकूया मस्ताना या चित्रपटामधलं. आणि या गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 10 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव बँक,
3: संचयात समृद्धी।
4: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
4: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
6: कार्यक्रमात आता ऐकूयात सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात ग दि माडगूळकर यांचं गीत। हे गीत आहे बोल की बाहुली या चित्रपटामधलं आणि या गीताला संगीत दिलं आहे श्रीनिवास खळे यांनी।

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अडावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा।
2: करताय विचार, आता होणार स्वप्न साकार। क्रेडाय नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026। एन ए रेसिडेन्शियल प्लॉट्स, एन ए कमर्शियल प्लॉट्स, इंडस्ट्रियल प्लॉट्स, फार्म हाउस प्लॉट्स अँड विलास, एग्रीकल्चरल लँड से भरपूर पर्याय। नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक। 788-7189।
3: अरुण दाते यांच्या आवाजात गंगाधर महांबरे यांचं गीत सोबती या चित्रपटामधलं गीताला संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं।

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: नमस्कार, मी दिलीप प्रभावळकर, रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती, 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास आणि कार्यक्रमात हे गीत ऐकूयात, धाकटी बहीण या चित्रपटामधलं जगदीश खेवूडकर यांचं गीत सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे सुधीर फडके यांचं.

0: जमिनीसारखी गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही. होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलास, अग्रिकल्चरल लँड चे भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13-14 जून सकाळी 10:30 ते रात्री 8:30 मनोहर गार्डन ट्रीट हॉटेल गोविंद नगर नाशिक. 788-789-89.
1: बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
2: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
1: ते कसं?
2: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
1: बर,
2: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच.
1: स्मार्ट प्लॅन.
2: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
3: आणि हे गीत ऐकूया गरी माडूळकर यांचं, आशा भोसले यांच्या आवाजात, संगीतकार सुधीर फडके.

0: रसिक हो नमस्कार. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. आणि आता वेळ झाली आहे दिनांक 11 जूनच्या ओव्हरव्ह्यू बातमीपत्राची. मी श्रद्धा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. वळूया आजच्या आपल्या बातमीपत्राकडे. H-1B व्हिसावरील शुल्क रद्द. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी H-1B व्हिसा अर्जांवर लादलेले $1,00,000 शुल्क बेकायदा असल्याचे सांगत येथील एका न्यायालयाने ते रद्द केले. हे बेकायदा असून त्यासाठी संसदेची मान्यता घेण्यात आली नव्हती असे न्यायाधीशांनी अधोरेखित केले. संसदेने आवश्यक अधिकार प्रदान केलेले नसतानाही या धोरणाद्वारे H-1B व्हिसा अर्जांवर कर लादण्यात आल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले आहे असे मॅसेच्युसेट्स मधील बोस्टन येथील जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश लिओ सोरोकिन यांनी आदेशात म्हटले आहे. या व्हिसाद्वारे अमेरिकी कंपन्यांना जगभरातील कुशल मनुष्यबळ कामावर घेता येते. प्रत्येक H-1B व्हिसाधारक कामगारासाठी $1,00,000 वार्षिक शुल्क आकारण्याचे आदेश ट्रम्प यांनी जारी केले होते. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये ट्रम्प यांनी याबाबतच्या आदेशावर स्वाक्षरी केली. यामुळे व्हिसा विषयक सुधारणा आणि नवीन अटीबाबत अनेकांमध्ये अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले. $1,00,000 या देयकाचे स्वरूप आणि त्याचा विनियोग पाहता त्या देयकाला काहीही नाव दिले असले तरीही तो एक करच असल्याचे दिसून येते. आता वळूया पुढील बातमीकडे. सीमेवर अण्वस्त्रे, भारताकडून धोरणात बदल. आंतरराष्ट्रीय संस्थेचा अहवाल. अण्वस्त्रांचा प्रथम वापर नाही या धोरणाला मुरड घालत भारताने सीमेवर 12 अण्वस्त्रे तैनात केल्याचे उघड झाले आहे. गेल्या वर्षात अण्वस्त्रांची संख्या वाढली असून जानेवारी पर्यंतच्या आकडेवारीनुसार भारताकडे एकूण 190 अण्वस्त्रे आहेत असे आंतरराष्ट्रीय संस्थेच्या एका अहवालातून समोर आले आहे. जगभरात कोणकोणत्या देशांनी अण्वस्त्रे तैनात केली याचा सातत्याने आढावा घेणाऱ्या स्टॉकहोम आंतरराष्ट्रीय शांतता संशोधन संस्था या नामांकित संस्थेने अलीकडेच हा अहवाल प्रकाशित केला. आतापर्यंत भारताने कधीही आपली अण्वस्त्रे थेट सीमेवर तैनात केली नव्हती. मात्र या धोरणात आता अमूलाग्र बदल झाला असून तीनही सैन्य दलांच्या शस्त्रागारात ही शस्त्रे उपलब्ध आहेत, ती तैनात करण्यात आली आहेत असे या अहवालात म्हटले आहे. गेल्या वर्षभरात अण्वस्त्रांची संख्या वाढली असून बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांवर ते तैनात करणे, पाणबुड्यांमध्ये अण्वस्त्रे तयार स्थितीत ठेवणे यामध्ये वाढ झाल्याचे निरीक्षण SIPRI अहवालात नोंदवण्यात आले आहे. आता वळूया पुढील बातमीकडे. मान्सूनच्या प्रतीक्षेत जिल्हा. 654 गावे वाड्यांची तहान टँकरवर. जिल्ह्यातील अनेक भागात पाणी टंचाईची समस्या गंभीर बनली आहे. जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार जिल्ह्यातील 174 गावे आणि 480 वाड्या अशा एकूण 654 ठिकाणी टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. या माध्यमातून 318,708 नागरिकांची तहान भागवली जात आहे. जिल्ह्यात सध्या एकही शासकीय टँकर कार्यरत नसून सर्व 179 टँकर खाजगी आहेत. या टँकरच्या माध्यमातून दररोज 395 फेऱ्या मारून पाणी पुरवठा करण्यात येत आहे. पाणी टंचाईची झळ विशेषतः ग्रामीण आणि डोंगराळ भागांना बसत आहे. विहिरी, कूपनलिका आणि लहान जलस्रोत कोरडे पडल्याने नागरिकांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. जिल्ह्यात सर्वाधिक गंभीर परिस्थिती नांदगाव तालुक्यात असून येथे 38 गावे आणि 192 वाड्या अशा एकूण 230 ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. प्रशासनाकडून पाणी पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी टँकरच्या फेऱ्यांवर सतत लक्ष ठेवले जात आहे. पाण्याचा अपव्यय टाळण्याचे आवाहनही करण्यात येत आहे. हवामान खात्याने मान्सून लवकरच सक्रिय होण्याचा अंदाज वर्तवला असला तरी तोपर्यंत जिल्ह्यातील हजारो कुटुंबांना टँकरच्या पाण्यावरच अवलंबून राहावे लागत आहे. आता वळूया पुढील बातमीकडे. 6 महिन्यात सोने 30,000 उतरले. सोन्याच्या दराने जानेवारीत 1,84,500 रुपयांचा उच्चांकी दर गाठला होता. सोन्यासह चांदीनेही 4 लाखांचा टप्पा ओलांडला होता. परंतु जेव्हा भाव वाढतात तसे ते कमीही होतात. 15-25% करेक्शन होते. त्यामुळे जागतिक बाजारातील ऐतिहासिक तेजीनंतर महागाई, युद्धजन्य परिस्थिती आणि आर्थिक अनिश्चिततेमुळे वाढलेले सोने आता नफा वसुली, मजबूत अमेरिकी डॉलर आणि उच्च व्याजदराच्या शक्यतेमुळे दर खाली आले आहेत. गेल्या काही दिवसांच्या तुलनेत सोन्याचे भाव 30,000 उतरले आहेत. गेल्या आठवड्यात सोने चांदी दरात घसरण झाली आहे. सोने चांदी दरात 3-5 हजारांची घट झाली. जानेवारीत सोन्याचा सर्वोच्च दर 1,85,000 रुपये होता. जवळपास 30,000 रुपयांनी सोन्याचा दर खाली आला आहे. सध्या सोने प्रति 10 ग्रॅम 1,54,500 रुपये आहे. त्याचप्रमाणे चांदीचा सर्वोच्च दर 4,25,000 रुपये इतका होता, तर आता 2,50,000 वर चांदीचा दर आला आहे. तर हे होतं आजचं ओव्हरव्ह्यू बातमीपत्र. आता वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची. मी श्रद्धा तुमची रजा घेते. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
2: अरे हे सर्व रेडिओ विश्वासच्या ऍड मुळे शक्य झालं.
1: हो पण फार खर्च आला असेल ना?
2: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
1: काय सांगतो?
2: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 2 47 26 26 या आमच्या क्रमांक.
3: गीत ऐकूयात सुलोचना चव्हाण आणि कृष्णा कल्ले यांच्या आवाजात, जगदीश खेवडकर यांचं गीत, चित्रपट केला इशारा जाता जाता.

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात मंत्र्यांची सून या चित्रपटामधलं जगदीश खेवूरकर यांचं गीत आशा भोसले यांच्या आवाजात. या गीताला संगीत आहे यशवंत देव यांचं.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदे तज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: विप्रा एंटरटेनमेंट नाशिक ऍडव्होकेट विजया माहेश्वरी आयोजित श्रीराम समर्थ या चित्रपटाच्या विशेष शोचे आयोजन करण्यात आले आहे. श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या जीवनावर आधारित मराठी चित्रपट गुरुवार दिनांक 11 जून 2026 रोजी 6:30 ठिकाण विशाखा हॉल कुसुमाग्रज प्रतिष्ठान गंगापूर रोड नाशिक. प्रवेश फी.
3: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत यशोदा या चित्रपटामधलं चंद्रकांत खोत यांचं गीत ललिता फडके आणि सहकाऱ्यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे दत्ता ढावसेकर यांचं.
4: अडम तडम तडतड बाजा हुक्कर तिक्कर रेश मास करवण डाळी फुल्ला

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा पार्टनर।
2: नाशिक गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत ग दि माडगुळकर यांचा, सुधीर फडके यांच्या आवाजात। गीताला संगीत आहे दत्ता डावसेकर यांचं आणि हे गीत ऐकणार आहोत धरतीची लेकरे या चित्रपटामधलं।
3: असो काळी का तांबडी अन्न उपजवी माती

0: घेण्याचा करताय विचार, आता होणार स्वप्न साकार. क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एनए रेसिडेन्शियल प्लॉट, एनए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलास, एग्रीकल्चरल लँड चे भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788-789.
1: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का? किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय? तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने. त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253-2-47-26-26 किंवा 8-00-16-512 ह्या क्रमांकावर.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात रवींद्र भट यांचं गीत ते माझे माहेर या चित्रपटामधलं. ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. या गीताला संगीतबद्ध केलं आहे सुधीर फडके यांनी.

0: आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. पण या आनंदात मिठाचा खडा टाकणारे कॅन्सर सारखे आव्हान एखाद्याला अवचित फेटते, कोंडीत पकडते. तेव्हा न डगमगता त्यावर मात करून सुखरूप बाहेर पडलेल्या मैत्रिणी कितीतरी आहेत. अशा धैर्यवान मैत्रिणींना एकत्र आणण्याचा प्रयत्न म्हणजे हा वॉक, आरोग्याच्या दिशेनं केलेला. हा वॉक आहे कॅन्सरला बाय बाय करून नव्या उमेदीनं जगू लागलेल्या मैत्रिणींचा एक अनोखा प्रयोग. दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता फ्रावशी टाउन मैदानावर होणार आहे. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. त्यासाठी शेवटची तारीख आहे 20 जून 2026. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 83-00-16512 आणि 94-239-84-888 या क्रमांकांवर.
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना.
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
2: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
1: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती, 90.8 कम्युनिटी रेडिओ. आणि आता ऐकूयात कीचक वध या चित्रपटामधला लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत. ग.दि. माडगुळकर यांच्या गीताला संगीत आहे मास्टर कृष्णराव यांचं.

0: जमिनीसारखी गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही. होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलास, एग्रीकल्चरल लँड से भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते रात्री 8:30 मनोहर गार्डन ट्रीट हॉटेल गोविंद नगर नाशिक 788-789-1990.
1: जगदीश खेबुडकर यांचं, संगीतकार सुधीर फडके, आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या आवाजात. आणि हे गीत ऐकूया अनोळखी या चित्रपटामधलं.

सूरविश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित कार्यक्रम सूरविश्वास मंडळी यावेळी सूरविश्वास अंतर्गत आपण आस्वाद घेणार आहात सूर गोखले यांच्या सुश्राव्य शास्त्रीय गायनाचा. त्यांना साथसंगत करणार आहेत चैतन्य पवार तबल्यासाठी, तर प्रसाद गोखले संवादिनीवर. कार्यक्रमाचे आयोजक आहेत विश्वास जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप, डॉक्टर मनोज शिंपी अध्यक्ष, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक, रुचिता ठाकूर कार्यकारी अधिकारी रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. कार्यक्रमाची संकल्पना आहे विनायक रानडे, प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी. कार्यक्रमाचं सूत्रसंचलन करतील डॉक्टर स्मिता मालपुरे. तेव्हा जरूर या आणि या सुरेल मैफिलीचा आनंद घ्या. रविवार दिनांक 21 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता, ठिकाण डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर अँड ट्रेनिंग हब, विश्वास गार्डन शेजारी, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक.

0: टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 11 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

नमस्कार रसिक श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। पुण्यातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी चिरंतन गाणी या आपल्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आज भाग क्रमांक 37। श्रोते हो, मराठी संगीत सृष्टीतील काही निवडक अनोळखी संगीतकारांच्या चांगल्या गाण्यांची ओळख रसिकांना व्हावी या उद्देशाने आपण ऐकत आहोत अनोळखी संगीतकारांची ओळखीची गाणी आपल्या चिरंतन गाणी या कार्यक्रमात। मंडळी, आज ऐकूया संगीतकार पु ल देशपांडे यांनी स्वरबद्ध केलेली काही निवडक चित्रपट गीत। रसिक हो, महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व असलेले पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे म्हणजेच पु ल देशपांडे एक लोकप्रिय मराठी विनोदी लेखक, शिक्षक, कथाकार, पटकथाकार, संगीतकार, नाटककार, अभिनेते, नकलाकार, पेटीवादक, तबलापटू, कवी, गायक, वक्ते अशा अनेक विविध पैलूंनी नटलेलं व्यक्तिमत्व होतं त्यांचं। त्यांनी एकपात्री, बहुपात्री नाटक, चित्रपट, नभोवाणी, दूरचित्रवाणी अशा सर्व क्षेत्रात काम केलं। त्यांना साहित्य आणि कलेचा आशीर्वाद जणू काही जन्मजातच मिळाला होता आणि त्या आशीर्वादाला त्यांनी प्रभावी सुंदरतेने रंगमंचासोबतच साहित्य आणि संगीत रसिकांच्या मनात हळूवार उतरवून कलेचा उत्तुंग आविष्कार घडवला। मार्मिक, सूक्ष्म, चोखंदळ आणि प्रसन्न विनोद हे सामान्यतः त्यांच्या साऱ्याच लेखनाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणून सांगता येईल। त्यांच्या वक्तृत्वातही हे गुण आढळून येतात। पु ल त्यांच्या लेखनाच्या आणि कथाकथनाच्या माध्यमातून अधिक मोठ्या प्रमाणात घरोघरी पोहोचले। एक संगीतकार म्हणून देखील पु ल तितकेच प्रभावी होते। अशा विलक्षण आणि प्रभावी अष्टपैलू कलावंताच्या साहित्यकाराच्या आत दडलेल्या एका संगीतकाराला जाणून घ्यायचा प्रयत्न करूया मंडळी। संगीत दिग्दर्शक म्हणून पु ल देशपांडे यांनी अंमलदार, गुळाचा गणपती, घरधनी, चोखा मेळा, दूध भात, देव पावला, देव बाप्पा, नवरा बायको, नवे भिराड, मानाचे पान आणि मोठी माणसे या 11 चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन केले। मित्रांनो, आजच्या भागात सर्वप्रथम ऐकूया आपल्या सर्वांच्या आवडीचे एक अत्यंत प्रसिद्ध असे एक भक्तिगीत। ही रचना आहे ग दी मा यांची, पण या चित्रपटाच्या गाण्यांची ध्वनिमुद्रिका ज्यावेळी बाजारात आली त्यावेळी ध्वनिमुद्रिकेवर कवीच्या नावावर पारंपरिक रचना असं लिहिलेलं होतं। गदिमा यांना जेव्हा हे कळलं तेव्हा त्यांना आनंदच झाला। असं म्हणतात की खुद्द भीमसेन जोशी यांना देखील ही रचना कोण्या एका संतांचा अभंग नसून गदिमा यांची रचना आहे हे माहीत नव्हतं। या लोकप्रिय भक्तिगीताचे संगीतकार पु ल आहेत हेच बऱ्याच रसिकांना माहीत नसावं कदाचित। ऐकूया 1953 या वर्षी प्रदर्शित झालेल्या गुळाचा गणपती या चित्रपटातील संगीतकार पु ल देशपांडे यांनी भीम पलास या रागात संगीतबद्ध केलेलं, ग दी माडगुळकर यांनी लिहिलेलं आणि भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेलं हे सुंदर भक्तिगीत। ऐकूया चित्रपटातील हे मूळ गाणे।

भाई या आदरार्थी नावानं उभ्या महाराष्ट्राला परिचित असलेले पुलं म्हणजे एक मिश्किल व्यक्तिमत्व. त्यांचे चाहते त्यांना मराठी साहित्यातील विनोदाचा बादशहा असेही म्हणत. पुलं यांच्या मिश्किलतेची झलक दाखवणारी त्यांनीच लिहिलेली एक मिश्किल कविता पाहूया. कवितेचं शीर्षक आहे मी पुल दे. मी एकदा आळीत गेलो, मी एकदा आळीत गेलो, चाळ घेऊन बाहेर आलो. तोंडात भरली सगळी चाळ, मी तर मुलखाचा वाचाळ. कधी पायात बांधतो चाळ, कधी पायात बांधतो चाळ, उगीच नाचतो सोडून ताळ. वजन भारी उडते गाळण, पायांचीही होते चाळण. गाळणे घेऊन गाळतो घाम, गाळणे घेऊन गाळतो घाम, चाळणीमधून चाळतो दाम. चाळीबाहेर दुकान माझे, विकतो तेथे हसणे ताजे. खुदकन हसूचे पैसे आठ, खुदकन हसूचे पैसे आठ, खो खो खोचे 160. हसवण्याचा करतो धंदा, कुणी निंदा कुणी वंदा. कुणाकुणाला पडतो पेच, कुणाकुणाला पडतो पेच, ह्याला का नाही लागत ठेच. हा लेखाचा शहाणा की खोळा, मग मी मारतो मलाच डोळा, मग मी मारतो मलाच डोळा. मित्रांनो, ऐकूया अशा या मिश्किल संगीतकाराने संगीतबद्ध केलेलं, ग दी मा यांनी लिहिलेलं आणि डॉक्टर वसंतराव देशपांडे यांनी गायलेलं 1950 या वर्षी प्रदर्शित झालेल्या नवरा बायको या चित्रपटातील एक मिश्किल गाणं. संगीताखेरीज पु ल देशपांडे यांनी या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद देखील लिहिले आहेत. या चित्रपटातील मुख्य कलाकार होते हंसा वाडकर, सुलोचना, विष्णुपंत जोग इत्यादी. ऐकूया तर हे मजेशीर धम्माल गाणे.

देवळाचा गणपती, नायक नारायण उर्फ नारू म्हणजे आपले पुलं, हा एक अत्यंत साधा भोळा आणि सरळ मनाचा माणूस. सतत नवनवीन कल्पनांमध्ये रमणाऱ्या नारूविषयी फक्त नायिका लीला म्हणजे अभिनेत्री चित्रा हिला खूप आस्था वाटत असते. फारसे छक्के पंजे माहीत नसलेल्या नारूचा गावातील अनेक लोक गैरफायदा घेत असतात. नारूच्या स्वभावातील भोळेपणा, सरळपणा वगैरे गुण दाखवले आहेत गुळाचा गणपती या चित्रपटाच्या कथेत. 1953 या वर्षी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात पु ल देशपांडे यांची मुख्य भूमिका होती. पण केवळ प्रमुख भूमिकाच नव्हे तर कथा, पटकथा, संवाद लेखन, दिग्दर्शन, संगीत, अभिनय वगैरे सबकुछ पु ल असा हा चित्रपट. आशा भोसले आणि डॉक्टर वसंतराव देशपांडे यांनी गायलेलं हे गाणं चित्रपटात चित्रित झालं आहे अभिनेत्री चित्रा आणि अभिनेते पु ल देशपांडे यांच्यावर. ऐकूया मंडळी, बुलबुल या वाद्याचा सुरेख वापर केलेलं हे एक सुंदर

मंडळी, देव हा भक्तांच्या भाबड्या भक्तिभावाला भुलतो. आपले अंतःकरण त्याच्या प्रेमाने भरून वाहू लागले की भले तो चक्षूंना सगुण साकार रूपात न दिसो, पण मनाच्या अंतःचक्षूंना नक्कीच दिसतो. संत कबीर हे श्रीराम भक्तीमध्ये आकंठ बुडून गेलेले संत. ते विणकर होते. शेले विणून विकायचे आणि त्यावर आपली गुजराण करायचे. पण हातमागावर बसल्यावर एक एक धागा विणताना कबीराचे ध्यान रामाच्या नयन मनोहारी रूपात असे काही बुडून जाई की आपसूक डोळे मिटले जात आणि साक्षात त्यांचा लाडका श्रीराम जानकीचा नाथ राजा घनश्याम नाम घेत घेत एक एक धागा जोडत शेला गुंफून जाई. ऐकूया संगीतकार पु ल देशपांडे यांनी राग यमन या रागात स्वरबद्ध केलेलं 1950 या वर्षी प्रदर्शित झालेल्या देव पावला या चित्रपटातील विदुषी माणिक वर्मा यांच्या आवाजातील ग दी मा यांनी लिहिलेलं संत कबीर यांच्या श्रीरामाप्रतीच्या भक्तिभावाचं सुंदर वर्णन असलेलं अतिशय श्रवणीय भक्तिगीत. यमन रागातील या रचनेत विणकराच्या मागाच्या तालावर या गाण्याची चाल ठेका आहे हे मूळ गाणं ऐकताना जाणवतं. चित्रपटात हे गाणं चित्रित केलं आहे अभिनेत्री सुलोचना यांच्यावर.

श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. कार्यक्रम आहे चिरंतन गाणी. आपल्यासोबत मी श्रीकृष्ण कुलकर्णी. आज आपण ऐकत आहोत संगीतकार पु ल देशपांडे यांची काही निवडक चित्रपट गीतं. रसिक हो, 1953 या वर्षी प्रदर्शित झालेला एक सामाजिक चित्रपट देवबाप्पा. या चित्रपटाचे दिग्दर्शक होते राम गबाले आणि पटकथा, संवाद आणि संगीत होते पु ल देशपांडे यांचे. गीत लेखन केले होते ग दि माडगुळकर आणि पु ल देशपांडे यांनी. या चित्रपटामध्ये आशा भोसले यांनी गायलेलं एक गाणं होतं, संसाराच्या सारी पटाचा कसा उधळला डाव, नकळे कोठून आले वादळ उलटी झाली नाव. हे गीत लिहिलं होतं संगीतकार पु ल देशपांडे यांनी. यापुढील गाणं हे ग दिमा यांनी लिहिलेलं एक नाटुकलं आहे राणी पद्मिनीचं. या नाटुकल्यात राणी पद्मिनी म्हणते आहे, करू देत शृंगार सख्यांनो, करू देत शृंगार. देवबाप्पा चित्रपटातलं हे गाणं दुःख भय यांच्या सावल्या घेऊन येतं तेव्हा गतकाळाची पानं पुन्हा उलटावी असं वाटत राहतं. एक गोंडस मुलगी पत्रात असलेल्या तरुण सुस्वरूप विधवा युवतीच्या आयुष्यातला हा प्रसंग खरं तर एका नाटकाचा, ऐतिहासिक चित्तोडगडची राजपूत राणी पद्मिनीच्या जीवनातील जौहरच्या प्रसंगाच्या साधर्मियाचा, पण तो चित्रपटातील वास्तवाशी एक सांधा जुळवून जातो. जौहर करणाऱ्या पद्मिनीच्या रूपावर परपुरुषाच्या नजरेचं सावट आहे तर देवबाप्पाची नायिका देखील त्याच अनुभवातून जात आहे. ही भाग्याची वेळ साजणी भांग भराग गुंफा वेणी, राजपुतीच्या नयनी का कधी दिसते अश्रुधार, करू देत शृंगार सख्यांनो, करू देत शृंगार. पु ल देशपांडे, ग दि माडगुळकर आणि आशा भोसले यांनी ही भय सूचकता या गाण्यातून व्यक्त केली आहे. चंद्रकंस या रागाचं हे आगळंवेगळं रूप व्यक्त करायला, हासत हासत मिठी मरणाला हा अमुचा संसार यासारखे

मित्रांनो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया गुळाचा गणपती या चित्रपटातील संगीतकार पु ल देशपांडे यांनी राग केदार या रागात स्वरबद्ध केलेलं एक अत्यंत मधुर, मुलायम आणि हृदयाचा ठाव चटकन घेणारं एक युगुल गीत. या गाण्याला फार सुंदर चाल लावली आहे पु ल यांनी. हे आहे एक स्वप्न गीत. गिटारच्या सुंदर पीसने केलेली सुरुवात, नंतर लागूनच आलेला ठेका आणि त्या पाठोपाठ आशा भोसले यांचा अप्रतिम स्वर हे गाणं एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतं. पुढे इंटरल्यूडसाठी देखील गिटार या वाद्याचा फार सुंदर वापर संगीतकार पु ल देशपांडे यांनी केला आहे या गाण्यात. मूळ चित्रपटात असलेलं पण फारसं ऐकण्यात नसलेलं कडवं खास आपल्यासाठी श्रोते हो. तूच छेडती तूच ऐकती, तूच छेडती तूच ऐकती, आर्त सुरावट तुझ्याच हाती, स्पर्शा वाचून तूच छेडीसी माझी हृदय सतार. ही कुणी छेडिली तार प्राजक्ताच्या मधुगंधासम, कुठुनी ये केदार. ऐकूया.

रसिक हो, आजच्या कार्यक्रमाच्या सांगतीला ऐकूया एक बालगीत. गेल्या काही पिढ्यांचे बालपण जपत त्यांच्या शैशवाचे मनोरंजन करणार आहे हे आपल्या सर्वांचं अत्यंत आवडतं बालगीत. देवबाप्पा या चित्रपटासाठी हे बालगीत लिहिलं आहे ग. दि. माडगुळकर यांनी. आवाज आहे आशा भोसले यांचा आणि संगीतकार आहेत अर्थातच पु. ल. देशपांडे. या गाण्याच्या निर्मितीची एक कथा सांगितली जाते. देवबाप्पा या चित्रपटाची गाणी तयार करण्याचं काम चालू होतं. गाण्याच्या रेकॉर्डिंगची तारीख आली तरी गाणं लिहूनही तयार नव्हतं. गाणं लवकर देण्याबाबत पु. ल. यांनी आग्रह धरल्यावर गाणं कसं हवं असं ग. दि. मा यांनी विचारता पु. ल. म्हणाले, एक बालगीत हवं आहे आणि साधारण नाचक घुमा कशी मी नाचू या गाण्याशी साधर्म्य असलेलं बालगीत असावं. त्यावर ग. दि. मा लगेच उत्तरले, घ्या लिहून. आणि एका अजरामर गीताचा जन्म झाला. नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच. या गाण्याच्या चित्रीकरणाची पण एक कथा सांगितली जाते. हे गाणं चित्रित झालं आहे बालकलाकार मेधा गुप्ते हिच्यावर. पुण्यातील शेतकी महाविद्यालयात या गाण्याच्या चित्रीकरणाच्या वेळी मेधा गुप्ते आपल्या छोट्या सवंगड्यासोबत नटून तयार होती. या बालगीतासाठी मोराचा पिसारा हवा होता पण काही केल्या मोरांची पिसे पुण्यात काही मिळेना. शूटिंगची तर सगळी तयारी झाली होती. शेवटी दिग्दर्शक राम गबाले यांनी त्यावर एक उपाय शोधला. शेतकी महाविद्यालयातील एका माळ्याला सांगून झाडाच्या मोठ्या पानांचा पिसारा करून घेतला आणि या सुप्रसिद्ध गाण्याचं चित्रीकरण मोराच्या पिसाऱ्याशिवायच पार पडलं. ऐकूया मंडळी, लहानांपासून ते मोठ्यांच्या मनात दडलेल्या लहान मुलांपर्यंत सगळ्यांचं आवडतं लाडकं गाणं.

मंडळी, आजच्या कार्यक्रमातून आपण संगीतकार पु ल देशपांडे यांनी स्वरबद्ध केलेल्या काही निवडक चित्रपट गीतांचा आस्वाद घेतला. आजच्या कार्यक्रमातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी आपला निरोप घेतो. भेटूया पुढच्या भागात, याच वारी याच वेळी अशीच काही मनातली सुंदर चिरंतन गाणी ऐकायला याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चिरंतन गाणी. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. नमस्कार. जाता जाता मंडळी पुढच्या भागाची एक झलक ऐकूया.

0: प्लॉट घेण्याचा करताय विचार, आता होणार स्वप्न साकार. क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एनए रेसिडेन्शियल प्लॉट, एनए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलाज, एग्रीकल्चरल लँड चे भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788-789-89.
1: सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
2: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
1: ते कसं?
2: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
1: बर,
2: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच.
1: स्मार्ट प्लॅन.
2: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
3: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत भोळी भाबळी या चित्रपटामधलं. उषा मंगेशकर आणि जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. संगीतकार राम कदम.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 8300016512 किंवा 2 47 26 26 या आमच्या क्रमांकावर.
2: आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. पण या आनंदात मिठाचा खडा टाकणारे कॅन्सर सारखे आव्हान एखाद्याला अवचित भेटते, कोंडीत पकडते. तेव्हा न डगमगता त्यावर मात करून सुखरूप बाहेर पडलेल्या मैत्रिणी कितीतरी आहेत. अशा धैर्यवान मैत्रिणींना एकत्र आणण्याचा प्रयत्न म्हणजे हा वॉक, आरोग्याच्या दिशेनं केलेला. हा वॉक आहे कॅन्सरला बाय बाय करून नव्या उमेदीनं जगू लागलेल्या मैत्रिणींचा एक अनोखा प्रयोग. दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता फ्रावशी टाउन मैदानावर होणार आहे. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. त्यासाठी शेवटची तारीख आहे 20 जून 2026. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512 आणि 9492349848888 या क्रमांकांवर.
3: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात महेंद्र कपूर यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत मधुचंद्र या चित्रपटामधलं. गीताला संगीत आहे N. दत्ता यांचं.

0: जमिनीसारखी गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही. होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलास, अग्रिकल्चरल लँड चे भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13-14 जून सकाळी 10:30 ते रात्री 8:30 मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788-789-89.
1: बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
2: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
1: ते कसं?
2: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
1: बर,
2: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच.
1: स्मार्ट प्लॅन,
2: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
3: कार्यक्रमात आता ऐकूयात अनुराधा बोडवाल आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गीत. या गीताला संगीत आहे कवी यशवंत देव यांचं.

0: स्लॉट घेण्याचा करताय विचार? आता होणार स्वप्न साकार. क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाउस प्लॉट अँड विलास, एग्रीकल्चरल लँड से भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788-789.
1: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स.
2: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची.
1: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
2: आणि मजुरीत 50% सूट.
1: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद.
2: विश्वास नाशिककरांचा.
1: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: पुरस्कार शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, दुधाळू जनावरांमध्ये व्यालानंतरच्या काळात चयापचय संस्थेच्या आजाराची शक्यता जास्त असते. याला आपण मेटाबॉलिक डिसऑर्डर असे म्हणतो. सर्वसाधारणतः हे आजार दुधाळू जनावरांमध्ये व्यालानंतर तसेच त्यांच्या दुग्ध उत्पादनाच्या उच्चतम पातळीवर आढळून येतात. चयापचय संस्थेचे आजार मुख्यतः गाभण अवस्था, जनावरांची जात व दुग्ध उत्पादन पातळी आणि व्यवस्थापन यावर अवलंबून असते. तर शेतकरी बंधूंना हे आजार कुठले या संदर्भामध्ये आपण थोडस माहिती करून घेऊया. चयापचयच्या आजारा ज्याला मेटाबॉलिक डिसऑर्डर डिसीज म्हणतो, व्यालानंतरच्या आजारामध्ये प्रमुख स्थान आहे. दुधाळू आणि गाभण जनावरांमध्ये पोषक तत्वाची मागणी अधिक असते, त्यामुळेच आहार व्यवस्थापन प्रामुख्याने या रोगांना कारणीभूत आहे. आहारातील कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम, आयोडीन, सेलेनियम इत्यादी खनिज द्रव्ये तसेच जीवनसत्व ए, बी, सी, ई इत्यादीच्या कमतरतेचा परिणाम त्याच्या प्रसूतीच्या वेळेस दिसून येतो. जनावरे शरीर साठ्याचा उपयोग स्वतःच्या व वासराच्या वाढीसाठी आणि दूध उत्पादनासाठी करतात. अशातच पोषक तत्वाच्या कमतरतेमुळे जनावरांमध्ये अशक्तपणा येतो. हे आजार साधारणतः जनावरांमध्ये 12 ते 72 तासांनी किंवा 60 दिवसापर्यंत दिसून येतो. यामध्ये मिल्क फेवर हा रोग दिसून येतो. याचे मुख्य कारण म्हणजे आहारातील कॅल्शियमची कमतरता ही काही जनावरांमध्ये प्रसूतीनंतर 12 ते 72 तासांनी दिसून येतो, तर काहीमध्ये 6 ते 7 तासांनी आढळतो. शेतकरी बंधूंनो, यामध्ये लक्षणे: जनावर अशक्त होते, खाणेपिणे कमी करते, नाडीचे ठोके सामान्य असू शकतात, शरीर तापमान कमी होते, एखाद्या वेळात जनावर जागेच पडून असते. जनावर 4 ते 5 तासाच्या वर एकाच बाजूवर असल्यास त्या बाजूला पॅरालिसिस होऊ शकतो. दूध उत्पादनात घट होते. वेळीच उपचार न केल्यास 6 ते 24 तासामध्ये जनावर कोमामध्ये जाऊन मृत्यू होऊ शकतो. सर्व लक्षणाची पशुवैद्याकडून तपासणी करावी. डॉक्टराकडून कॅल्शियम बोरोग्लुकोनेट सारखे त्याचा औषध उपचार करून घ्यावा. या उपचाराचा ताबडतोब परिणाम दिसून येतो. अशक्तपणामुळे या काळात कॅल्शियमचे द्रावण पाजणे धोक्याचे असते. या नंतरही पशु आहाराकडे लक्ष देणे गरजेचे. आहारामध्ये कॅल्शियम फॉस्फरसचे 1:2 असे प्रमाण असावे. उपचार सुरू करण्याच्या अगोदर जनावर एकाच कडाईवर पडून असेल तर दुसऱ्या कडेवर त्यांना पलटवायचे. शेतकरी बंधूंनो, याच काळामध्ये किटोसिस हा पण एक जनावरांना रोग होतो. हा आजार मुख्यतः कार्बोहायड्रेट्स कमतरतेमुळे दिसून येतो. याची लक्षणे साधारण व्हायल्यानंतर 20 ते 60 दिवसांमध्ये दिसून येतात. तसेच हा आजार गर्भाशयाचा दाह आणि पचनक्रियेतील आजारासोबतही आढळून येतो. या आजाराचे योग्य कारण सध्या तरी अपरिचित आहे, परंतु त्याचा संबंध कार्बोहायड्रेटची कमतरता, जननेंद्रियांचे आजार व पचन क्रियेतील विकारासोबत जोडला जातो. महत्वाची लक्षणे म्हणजे दूध उत्पादनात घट, जनावरांमध्ये थरथरी भरणे. सर्वात महत्वाचे म्हणजे यामध्ये जनावरांचे मूत्र तसे दुधातून ॲसिटोनचा गोड वास, स्वीट मेल म्हणतो ज्याला आपण, तो येतो. आहारातील कार्बोहायड्रेटच्या प्रमाणात वाढ तसेच रक्तातील ग्लुकोज मात्रा संतुलित करण्यासाठी जनावरांना आपण ग्लुकोजचे इंजेक्शन नसेद्वारे देऊ शकतो आणि यामध्ये पशुवैद्यकीचा सल्ला घेणे महत्वाचे. याचबरोबर यामध्ये व्याहल्यानंतर आजारामध्ये अजून एक आजार म्हणजे मॅग्नेशियम टिटॅनी हा पण आजार प्रामुख्याने जनावरांमध्ये आढळून येतो. हा आजार प्रामुख्याने आहारातील मॅग्नेशियम, सोडियम आणि पोटॅशियमच्या मात्रेवर अवलंबून आहे. हा आजार मुख्यतः दुधाळू जनावरांमध्ये जास्त प्रमाणात आढळतो. तसेच जनावर खराब हवामानाच्या जास्त संपर्कात येणे आणि आहारातील अति प्रमाणातील हिरवा चारा ही प्रमुख कारणे आहेत. याची लक्षणे आहारातील मॅग्नेशियमची कमतरता, दुग्ध उत्पादनावर अवलंबून आहे. जास्त दूध देणाऱ्या जनावरांमध्ये हा आजार प्रामुख्याने आढळतो. याची मुख्य लक्षणे म्हणजे जनावर अस्वस्थ होणे, तोंडातून फेसकट येणे, डोळे पांढरे करणे. त्याचप्रमाणे जनावरांमध्ये फिट्स हाही एक प्रकार दिसून येतो. या मध्ये जनावर शांत होते, परंतु अचानक झालेला आवाज किंवा स्पर्शामुळे पुन्हा घाबरल्यासारखा दिसतो. फिट येण्याची शक्यता असते. ताप व नाडीचे ठोके यामध्ये वाढ होते. श्वासोश्वासाचा वेग वाढतो. वेळीच उपचार न केल्यास जनावर 1 तासाच्या आत मृत्यू होतो. वेळीच उपचार केल्यास जनावर उपचारात साथ देत नाही. यामध्ये पशुवैद्यकीच्या सल्ल्यानुसार मॅग्नेशियम व कॅल्शियमचे मिश्रण दिले जाते, त्यामुळे फिट्स कमी होऊ शकतात. यामध्ये एक चौथा आजार म्हणजे व्याहल्यानंतरचा रक्तस्राव. प्रसूतीच्या वेळेस गर्भाशयात झालेल्या इजेमुळे किंवा गर्भपिशवीच्या फाटण्यामुळे रक्तस्राव दिसून येतो. कठीण प्रसूतीच्या वेळेस किंवा अडकलेले वासरू जोर लावून काढण्याच्या प्रयत्नात मदतनिसास नकामुळे किंवा वापरलेल्या साधनामुळे गर्भपिशवीला इजा होते. अशा वेळे गर्भपिशवी बाहेर येणे किंवा गर्भपिशवीतील रक्त नलिकेतून रक्तस्त्राव होणे इत्यादी लक्षणे दिसतात. या आजारातील लक्षणे रक्तस्रावाच्या गंभीरतेवर अवलंबून आहेत. कमी रक्तस्रावामुळे साधारणतः जनावराच्या तब्येतीवर काही परिणाम होत नाही, परंतु गंभीर रक्तस्रावामुळे नाडीचे ठोके वाढणे, अशक्तपणा, तसेच जनावर जमिनीवर झोपून असणे, घाम येणे, फिट्स, शॉक आणि वेळीच उपचार न झाल्यास काही तासातच जनावरचा मृत्यू होतो. उपचारामध्ये सर्वप्रथम रक्तनलिका शोधून बंद केली पाहिजे. कमी रक्तस्रावामध्ये कोणत्याही प्रकारच्या उपचाराची आवश्यकता नाही, परंतु जास्त प्रमाणातील रक्तस्रावामध्ये 20 ते 25 युनिट्स पुट्रीन वापरतात, जे गर्भपिशवी तसेच रक्तनालिका आकुंचन पावण्यास मदत करते. त्यामुळे रक्तस्राव कमी होतो आणि त्याचप्रमाणे दुसरे म्हणजे रक्तस्राव कमी करण्यास मदत करते. रक्तस्रावाच्या जागी भिजवलेला टावेल किंवा कापडाने पुसणे इत्यादी उपचार केले जाऊ शकतात. यानंतरही पशुवैद्य सल्ल्याने उपचार करावा.
1: विप्रा एंटरटेनमेंट नाशिक ऍडव्होकेट विजया माहेश्वरी आयोजित श्रीराम समर्थ या चित्रपटाच्या विशेष शोचे आयोजन करण्यात आले आहे. श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या जीवनावर आधारित मराठी चित्रपट गुरुवार दिनांक 11 जून 2026 रोजी सायंकाळी 6:30. ठिकाण विशाखा हॉल, कुसुमाग्रज प्रतिष्ठान, गंगापूर रोड, नाशिक. प्रवेश फी.
2: हे गीत आहे अवघाचे संसार या चित्रपटामधलं. शब्दरचना आहे डॉक्टर वसंतराव अवसरे यांची. संगीत दिलं आहे वसंत पवार यांनी. आणि हे गीत ऐकूया डॉक्टर वसंतराव देशपांडे यांच्या आवाजात.

0: जमिनीसारखी गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही. होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलास, अग्रिकल्चरल लँड चे भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते रात्री 8:30 मनोहर गार्डन ट्रीट हॉटेल गोविंद नगर नाशिक 788.
1: माडगुळकर यांचं गीत अन्नपूर्णा या चित्रपटामधलं. गीताला संगीत आहे स्नेहल भाटकर यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

0: स्लॉट घेण्याचा करताय विचार? आता होणार स्वप्न साकार. क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एने रेसिडेन्शियल प्लॉट, एने कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाउस प्लॉट अँड विलास, एग्रीकल्चरल लँड से भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788
1: कार्यक्रमात आता ऐकूयात सुखाची सावली या चित्रपटामधलं गीत. दत्ता डावजेकर यांच्या संगीताने सजलेलं हे गीत आहे ग दि माडगुळकर यांचं. ऐकूया सुमन कल्याणपूर आणि रेखा डावजेकर यांच्या आवाजात.
2: एक होता चिमणा, एक होती चिमणी,

0: भीत भी काय मला पंख नाही
1: मग चिमणा काय म्हणाला

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात ग दि माडगुळकर यांचं गीत सुलोचना चव्हाण आणि सहकाऱ्यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे वसंत पवार यांनी आणि हे गीत ऐकूयात रंगल्या रात्री अशा या चित्रपटामधलं.

कौतुक म्हणून किती नटू मी किती नटू धनी तुमचा नि माझा एक काळ

नवतचा रंगलो तू धनी तुमचा निमाचा।

বনে বিঠু বিঠু ধনী তুমি মাথা।

0: आता अभिजात शास्त्रीय संगीताचा आस्वाद तुमच्या आमच्या घरी अंगणात पार्किंग किंवा अगदी टेरेस वरती आयोजित करणं अगदी सोपं.
1: सूरविश्वास, सूरविश्वास कुमार मंच, अष्टोप्रहर स्वरहोत्र, यानंतर नवी कोरी संकल्पना सूर आमच्या घरी, संकल्पना विनायक रानडे, चार चौघ, ग्रंथ तुमच्या दारी.
0: या नव्या कोऱ्या संकल्पनेच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबानं वर्षातून किमान एक वाढदिवस सकाळी शास्त्रीय संगीताचं गायन किंवा वादन आपापल्या सोयीनुसार जरूर करावं, ज्यायोगे अभिजात शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसार सहज शक्य होईल.
1: फक्त आपण आपल्या क्षमतेनुसार गायक आणि वादकांचा यथोचित मानसन्मान करावा. संयोजनासाठी मदत लागल्यास जरूर संपर्क साधावा. 94-23-97-23-94 किंवा 99-222-25-777.
0: श्रोतेहो नमस्कार. आपण एक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मंडळी दुग्धामृत या आपल्या सगळ्यांच्याच आवडत्या कार्यक्रमात पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आणि नेहमीप्रमाणेच स्तनपानाबद्दल जनजागृती करणारा आणि त्या संदर्भातल्या शंकांचं निरसन करण्यासाठी आपल्या स्टुडिओत उपस्थित आहेत सुप्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ आणि लॅक्टेशन कन्सल्टंट डॉक्टर श्यामा जगदीश कुलकर्णी मॅडम. डॉक्टर, पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या कार्यक्रमात. आणि नेहमीप्रमाणेच जसं आपण सांगतो आहोत की श्रोतेसुद्धा या कार्यक्रमात आता ऍक्टिव्हली भाग घेत आहेत आणि त्यांच्या प्रश्नांच्या माध्यमातून आणखीन नवीन नवीन गोष्टी या कार्यक्रमाच्या माध्यमातून उलगडत जात आहेत, समजत जात आहेत. तर त्याच अनुषंगानं जे प्रश्न आपल्याकडे येत आहेत त्यातलाच हा एक प्रश्न आज आपण निवडलेला आहे. आणि तो प्रश्न असा आहे, मी आपल्याला आता सांगते. एका आईनं आपल्या मुलीसाठी हा प्रश्न विचारलेला आहे आणि ती म्हणते की डॉक्टर, माझ्या मुलीची आता ही दुसरी डिलिव्हरी आहे. पहिल्या बाळाच्या वेळेस तिला दूध आलेलं नव्हतं. आता तिची ती पहिली मुलगी म्हणजे मोठी मुलगी आता 5 वर्षांची आहे आणि आता ह्या वेळेला म्हणजे या बाळंतपणात तिला दूध येणारच नाही का, अशी त्यांना एक शंका आहे आणि त्याची त्यांना अतिशय चिंता वाटते असं ते सांगतात. आता डिलिव्हरी तिची लवकरच होणार आहे, तेव्हा काय करू? फॉर्म्युला आणून ठेवू का की बॉटल आणून ठेवू? बाळ झाल्यानंतर माझी धावपळ होणार आहे, कारण की मोठ्या मुलीला पण मला सांभाळावं लागणार आहे, बाळाला पण बघावं लागणार आहे. आणि जर मुलीला म्हणजे त्या बाळाच्या आईला जर दूध आलं नाही तर बाळाला दूध पाजणं, तिचं जेवण खाण, ह्या सगळ्या गोष्टी आत्ताच माझ्या डोळ्यासमोर दिसत आहेत आणि त्यामुळेच मला खूप टेन्शन आलेलं आहे या गोष्टीचं. तर आता काय करावं याच्याबद्दलही आपण मला जरूर सांगा. पण एक याच्यात त्या असंही म्हणतात की जसं बाळंतपणाचे दिवस आता तिच्या जवळ आलेले आहेत, त्याचबरोबर तिच्या ब्रेस्टची साईज सुद्धा त्यांना वाढलेली दिसतीये. पण मागच्याही वेळेला असंच झालेलं होतं, म्हणजे डिलिव्हरी झाल्यानंतर पहिल्या वेळेस तिला दूध आलं पण नंतर ते आलंच नाही. आणि मागच्या वेळेला पण मी पहिल्या बाळाला फॉर्म्युला दिला होता. तर मग आता ह्यावेळेस मी काय करू आणि आपल्याला याच्याबद्दल काय वाटतं हे जरूर आपण मला सांगावं, हा सल्ला मला आपल्याकडनं हवा आहे. डॉक्टर, नवीन आणि वेगळा हा प्रश्न आहे की दुसऱ्या बाळासाठी आता मुलीची डिलिव्हरी होणार आहे, त्याची तयारी सुरू आहे, पण मग पहिल्या वेळेस जो अनुभव त्यांना आलेला आहे तोच अनुभव आता येणार का असं त्यांना वाटतंय. आणि एकंदरच या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांची स्वतःची होणारी धावपळ लक्षात घेऊन आधीच जर काही प्रिकॉशन्स घ्यायचे असतील, आधीच जर काही तयारी करून ठेवायची असेल तर ती काय करायला हवी हे त्यांना तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे. आणि एकंदरच दोन्ही अनुभव हे आता लक्षात घेऊन आताच्या सिच्युएशनला त्यांनी काय करायला हवं किंवा ह्या सगळ्या गोष्टींचा कसा संबंध आहे हे सगळं त्यांना आता तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे. तर आपण आपल्या उत्तराच्या माध्यमातून श्रोत्यांना मार्गदर्शन करावं.
2: हा प्रश्न फक्त तुमचा आहे असं नाही, हल्लीच्या दिवसामध्ये असंख्य मातांना हा प्रश्न पडलेला असतो. बऱ्याच वेळेला पहिल्या डिलिव्हरीच्या वेळेला काहीच माहिती नसतं आणि मग खूपदा परसिव्ड लो मिल्क सप्लाय असतो, म्हणजे दूध असतं आणि बाळाला प्रॉपरली फीड दिलं जात नाही, कुठेतरी लॅचिंग चुकत असतं आणि मग बाळ घेत नाही असं समजून फॉर्म्युला बॉटल चालू केली जाते आणि मग एकदा का बाटलीनं दूध प्यायला लागलं की बाळ आईचं छातीचं दूध प्यायला नाही म्हणतं. आणि मग अशा पद्धतीनं मे बी पहिल्या डिलिव्हरीच्या वेळेला असं झालं असू शकतं, परसिव्ड लो मिल्क सप्लाय असू शकतो. आणि मग जर का बाळाला दूध पाजलंच गेलं नाही तर हळूहळू ते कमी कमी होत बंद होत जातं, असं कदाचित झालं असू शकतं. त्यामुळं मागील डिलिव्हरीच्या वेळेला पहिल्या बाळाला दूध पाजता आलं नाही म्हणजे आता पण दूध नसेल असा मनामध्ये गैरसमज करून घेऊ नये असा माझा सल्ला राहील. डिलिव्हरी झाल्यानंतर जर का पहिल्या 5 मिनिटाच्या आत प्रथम स्पर्श दिला, बाळ आईला दाखवलं, बाळाची पापी घेऊ दिली आणि शक्य असेल नॉर्मल हेल्दी न्यूबॉर्न असेल तर ब्रेस्क्रॉल केला, अर्थातच सगळ्या ड्यू प्रिकॉशन्स घेऊन, तर इनिशिएशन व्हायला, बाळाला स्तनपानाची सुरुवात व्हायला शक्यता जास्त वाढते. आणि त्याचबरोबर 6 महिने निव्वळ स्तनपान करण्याची पण शक्यता वाढते, कारण एक प्रकारचं बॉन्डिंग क्रिएट होतं, कॉन्फिडन्स येतो, बाळाला पण लॅचिंग करायला आपण मोकळीक देतो. नेहमी कसं होतं माहिती आहे का, जर एखादी गाय व्याली तर तिचं वासू उभं राहतं आणि पटकन तिचं दूध प्यायला लागतं, तेच म्हशीचं, तेच इतर प्राण्यांचं. पण माणसाला आपण आईजवळ त्या तिचं बाळ ठेवतच नाही, म्हणजे बाळ लगेच काढून घेतलं जातं, बाहेर सगळ्यांना दाखवायला नेलं जातं, सगळे याच्या हातातून त्याच्या हातात, आणि मग आजी आजोबा घेऊन बसतात बाळाला. आईच्या जवळ बाळ येईपर्यंत ते नमून झोपून जातं आणि मग स्तनपानाची सुरुवातच होत नाही. आणि मग अशा प्रकारे जेवढा उशीर होईल तेवढी त्याची यशस्वीता कमी होते. त्यामुळं जर का आता तुम्हाला करायची इच्छा आहे, आईचं दूध बाळाला मिळावं अशी इच्छा आहे, तर हे सर्व काही सायंटिफिकली तुम्ही जाणून घेतलं तर नक्कीच ते शक्य होईल. बाळ जन्माला आल्याबरोबर त्याला आईच्या छातीवर ठेवलं तर बाळ क्रॉलिंग मुवमेंट्स करत स्तनाग्राकडे आकर्षित होतं आणि स्तनपान करायला सुरुवात करतं. याचं कारण असं आहे की आईच्या गर्भामध्ये असताना गर्भजलाला म्हणजे पोटातल्या पाण्याला जो वास असतो तोच आईच्या स्तनाग्रांना येत असतो. जे हार्टबीट्स बाळ पोटात असताना ऐकत असतं तेच आईचे हार्टबीट्स बाळ ब्रेस्क्रॉलला ठेवल्यानंतर ऐकू शकतं. बाळाला चॉकलेटी कलर आकर्षित करतो आणि त्यामुळं ते स्तनाग्राकडे अजून जास्त सरकायचा प्रयत्न करतं, आणि असं करत बाळ स्तनाग्रांकडे सरकून ब्रेस्क्रॉल करून छातीचं दूध प्यायला सुरुवात करतं. जर का सीझर झालं तर ऑपरेशन थिएटरमध्ये डॉक्टर, सिस्टर किंवा ॲनेस्थेटिस्ट कोणीतरी सर्व प्रिकॉशन्स घेऊन बाळाला आईच्या खांद्याकडून छातीवर धरून स्तनपानाची सुरुवात करू शकतं. बाळ आणि आई बाहेर आल्यानंतर तुम्ही सर्वजण बाळाला धरून आईच्या छातीवर पकडून बाळाला प्यायला मदत करू शकता. अशा प्रकाराने जर लवकर सुरुवात केली तर त्याची यशस्वीता वाढते. दुसरं म्हणजे लॅचिंग करत असताना बाळ व्यवस्थित जर का धरलं

0: सुरुवातीचे 2-3 दिवस बऱ्याच वेळेला सीझर झालेलं असेल, ताईला उठून बसता येत नाही, त्यामुळं तुम्ही कोणीतरी आईच्या साईडला जर का 2 पिलोज ठेवल्या, म्हणजे आईच्या छातीच्या लेवलला त्या पिलोज येतात, आणि त्याच्यावरती बाळ ठेवून स्तनाग्राला लावून पिण्याला सुरुवात केली, बाळाला पाजायला सुरुवात केली, तर स्तनपान यशस्वीरित्या होऊ शकतं. अशा पद्धतीने मानसिक तयारी जर का केलेली असेल की तिने स्तनपान द्यायचं आणि त्याच्यासाठी वारंवार बाळाला स्तनांना लावायचं, तर मागील खेपेसारखं आता होईल असं नाही. आणि जर का अगदीच हायपोप्लास्टिक ब्रेस्ट असेल, म्हणजे त्यांची वाढच झालेली नसते, तर गोष्ट वेगळी, तर त्यांना दूध येण्याची शक्यता कमी असते. परंतु तुम्ही जो काही प्रश्न विचारला त्यात तुम्ही सांगितलं आहे की तिची स्तनांची वाढ झालेली होती, मागील डिलिव्हरीत पण झाली होती, आत्ता पण झाली आहे. दुसरं म्हणजे मागील खेपेला पण तिला थोडंसं दूध आलं होतं. तर थोडंसं दूध आलं म्हणजे सुरुवातीला चेक दूध हे थोडंच येतं ना, पण त्यावेळेला जर का बाळाला पाजायला सुरुवात केली आणि व्यवस्थित लॅचिंग एस्टॅब्लिश झालं, तर लॅक्टेशन पण एस्टॅब्लिश व्हायला मदत होते आणि लॉंग लास्टिंग शक्यता जास्त असते. म्हणजे अशी बाळं 6 महिने निव्वळ स्तनपान करू शकतात. त्यामुळे तुम्ही मनातली ही शंका काढून टाका की आत्ता ही फॉर्म्युलाच लागणार आहे, आत्ता ही बॉटलच लागणार आहे आणि स्तनपान होऊ शकणार नाही. आणि त्या व्यतिरिक्त जर काहीही डिफिकल्टी आली तर लॅक्टेशन कन्सल्टंटची मदत घ्यायची, म्हणजे मग तुम्हाला तो सपोर्ट मिळतो, कॉन्फिडन्स मिळतो आणि ती लॅचिंग शिकू शकते. बाळही शिकत असतं, आई पण शिकत असते, कारण हल्ली मुलींना बाळ धरायची प्रॅक्टिस नसते, सवय नसते. त्या एकट्या कदाचित एकुलत्या एक असतात, एखादं भावंड असतं, पण ते त्यांच्याच बरोबरीचं असतं, त्यामुळं त्यांना बाळ धरायची सवय नसते. आणि मग तो कॉन्फिडन्स पण त्यांना एकदा आला, बाळ व्यवस्थित लॅच करायला लागलं, तर मला नाही वाटत की तुम्हाला बॉटल आणि फॉर्म्युलाचा विचार करायला लागेल.
1: नक्कीच डॉक्टर, तुमच्या ह्या उत्तरानं आणि मार्गदर्शनानं ज्यांनी आपल्याला हा प्रश्न विचारलेला आहे त्या आई आता नक्कीच आश्वस्त झालेल्या आहेत, टेन्शन फ्री झाले असतील असं आपण म्हणूया. कारण की एकाच वेळी दोन्ही मुलांची जबाबदारी, शिवाय बाळंतिणीचं रुटीन सांभाळणं हे खरं तर फार महत्वाचं असतं आणि तितकंच ते जिकिरीचं असतं, अवघड असतं. कुठल्याही प्रकारची चालढकल याच्यात आपण करू शकत नाही आणि अर्थातच खूप लक्ष ठेवून या गोष्टी कराव्या लागतात आणि निश्चितच त्यामुळे त्यांना होणारा त्रास किंवा जी होणारी ती एक धावपळीची जाणीव आहे ती रास्तच आहे. पण अर्थात तुम्ही ज्या पद्धतीने त्यांना मार्गदर्शन केले ते नक्कीच आता निश्चिंत झालेले असतील असं आपण म्हणूया आणि त्या दृष्टीनं आता त्या नक्कीच उपाययोजना करतील, त्या दृष्टीनं त्यांच्या मुलीलाही त्या सगळं काही गोष्टी सांगतील. आणि खरोखर तुम्ही ज्या पद्धतीनं त्यांना आज मार्गदर्शन केलंय, बऱ्याच जणांचा हा प्रश्न असू शकतो, बऱ्याच जणांकडे अशी ही परिस्थिती असू शकते आणि मला वाटतं ह्याच्यामुळे सगळ्यांनाच पुन्हा एकदा नवीन मार्गदर्शन मिळालेलं आहे. डॉक्टर, आज तुम्ही इथं आलात आणि पुन्हा एकदा इतकं छान मार्गदर्शन करून आपल्या श्रोत्यांना हा भाग एक उद्बोधक ठरवलात त्याच्याबद्दल सगळ्यांच्याच वतीनं मी आपले मनापासून आभार मानते. मनपूर्वक धन्यवाद.
0: धन्यवाद.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कसं?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदा.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: आणि आता ऐकूयात जगदीश खेबुडकर यांचं गीत आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या स्वरात मंत्र्यांची सून या चित्रपटामधलं. या गीताला संगीत आहे यशवंत देव यांचं.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: घेण्याचा करता विचार, आता होणार स्वप्न साकार. क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाउस प्लॉट्स अँड विलास, ऍग्रिकल्चरल लँड चे भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788
4: ऐकणार आहोत सप्तपदी या चित्रपटामधलं मुकेश यांनी गायलेलं. ही शब्दरचना आहे मधुसूदन कालेलकर यांची. आणि या गीताला संगीत दिलं आहे गजानन द्वारकानाथ यांनी.

0: फसवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही. होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलास, अग्रिकल्चरल लँड चे भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13-14 जून सकाळी 10:30 ते रात्री 8:30 मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788-789-8990.
1: आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. पण या आनंदात मिठाचा खडा टाकणारे कॅन्सर सारखे आव्हान एखाद्याला अवचित भेटते, कोंडीत पकडते. तेव्हा न डगमगता त्यावर मात करून सुखरूप बाहेर पडलेल्या मैत्रिणी कितीतरी आहेत. अशा धैर्यवान मैत्रिणींना एकत्र आणण्याचा प्रयत्न म्हणजे हा वॉक, आरोग्याच्या दिशेनं केलेला. हा वॉक आहे कॅन्सरला बाय बाय करून नव्या उमेदीनं जगू लागलेल्या मैत्रिणींचा एक अनोखा प्रयोग. दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 7:00 फ्रावशी टाउन मैदानावर होणार आहे. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. त्यासाठी शेवटची तारीख आहे 20 जून 2026. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 83-00-16512 आणि 94-239-84-888 या क्रमांकांवर.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत आहे वरदक्षिणा या चित्रपटामधलं ग दि माडगुळकर यांचं गीत. ऐकूया सुधीर फडके यांच्या स्वरात आणि या गीताला संगीत दिलं आहे वसंत पवार यांनी.

0: जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांची विशेष मुलाखत आपण ऐकू शकणार आहात विनोबा म्हणे या कार्यक्रमात. संवादिका आरजे श्रद्धा. प्रसारण दर गुरुवारी दुपारी 1 वाजता आणि पुनःप्रसारण दर रविवारी दुपारी 4:30. तेव्हा ऐकायला विसरू नका शिक्षक सहाय्यक कार्यक्रम विनोबा म्हणे.
1: सूरविश्वास विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित कार्यक्रम सूरविश्वास मंडळी यावेळी सूरविश्वास अंतर्गत आपण आस्वाद घेणार आहात सूर गोखले यांच्या सुश्राव्य शास्त्रीय गायनाचा. त्यांना साथसंगत करणार आहेत चैतन्य पवार तबल्यासाठी तर प्रसाद गोखले संवादिनीवर. कार्यक्रमाचे आयोजक आहेत विश्वास जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप, डॉक्टर मनोज शिंपी अध्यक्ष, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक, रुचिता ठाकूर कार्यकारी अधिकारी रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. कार्यक्रमाची संकल्पना आहे विनायक रानडे, प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी. कार्यक्रमाचं सूत्रसंचलन करतील डॉक्टर स्मिता मालपुरे. तेव्हा जरूर या आणि या सुरेल मैफिलीचा आनंद घ्या. रविवार दिनांक 21 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता ठिकाण डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर अँड ट्रेनिंग हब विश्वास गार्डन शेजारी ठाकूर रेसिडेन्सी विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक.

कार्यक्रमात आता ऐकूयात ग. दि. माडगूळकर यांचं गीत. सुलोचना चव्हाण आणि सहकाऱ्यांच्या स्वरात हे गीत आहे मल्हारी मार्तंड या चित्रपटामधलं. आणि या गीताला संगीत दिलं आहे वसंत पवार यांनी.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचा एक वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: नमस्कार. तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि मी आहे आरजे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा, अशी आरजे श्रद्धा. श्रोते हो, आज पुन्हा एकदा आपण भेटलेलो आहोत आपल्या सगळ्यांच्या लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे विनोबा म्हणे. आपण दर गुरुवारी भेटत असतो आणि विनोबा म्हणे ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने वेगवेगळ्या शिक्षकांशी गप्पा मारत असतो. आपल्या सगळ्यांना माहितच आहे, जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांसाठी एक अतिशय उपयुक्त असा ऍप सुरू झालाय, ज्याचं नाव आहे विनोबा. आणि त्याचे फाउंडर आहेत श्री संजय दालमिया सर, जे स्वतः IITian आहेत. ओपन लिंक फाउंडेशन आणि संजय दालमिया सर यांच्या दोघांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम गेल्या 2 वर्षापासून आपल्या महाराष्ट्रात आणि छत्तीसगड मध्ये सुरू आहे, ज्यामध्ये जिल्हा परिषदेच्या सर्व शिक्षकांना एका छताखाली आणण्याचं काम यांनी केलंय. जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी केलेले अनेक उपक्रम, घेतलेली मेहनत, ही सगळी कुठेतरी लोकांच्या समोर यावी, त्याला प्रसिद्धी मिळावी, ह्या अतिशय छान अशा हेतूने हा उपक्रम सुरू झाला. आणि 2 वर्षात ह्याला खूप छान प्रतिसाद मिळाला. अनेक शिक्षकांनी आपापल्या शाळांमध्ये घेतलेली मेहनत, या सगळ्याचा आढावा आपण काही दिवसापासून घेत आहोत. आज सुद्धा असेच एक शिक्षक आपल्या भेटीला आलेले आहेत. सगळ्यात आधी मी त्यांची ओळख करून देते. आज आपल्याकडे आलेले आहेत श्री जयेश सूर्यवंशी सर, जे भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोयगाव चांदवड इथून आलेले आहेत. तर सगळ्यात आधी आपण त्यांचं स्वागत करूया. नमस्कार सर.
1: नमस्कार मॅडम.
0: तुमचं आज खूप मनपूर्वक स्वागत विनोबा म्हणे ह्या कार्यक्रमामध्ये.
1: धन्यवाद.
0: तर ज्या ज्या शिक्षकांना आतापर्यंत पोस्ट ऑफ द मंथ नावाचा रिवॉर्ड मिळालेला आहे किंवा ज्यांनी उल्लेखनीय अशी कामगिरी केलेली आहे, त्यांना आपण या कार्यक्रमात सहभागी करून घेतो आणि त्यांच्या आजवरच्या कार्याचा आढावा घेत असतो. तर आज सुद्धा ह्याच विषयावर आपण तुमच्याशी गप्पा मारणार आहोत. गेली 21 वर्ष आपण शिक्षक म्हणून कार्यरत आहात, तर साधारण किती साली आपण रुजू झालात शिक्षक म्हणून?
1: मी 2003 साली चांदवड तालुक्यातील वाकी बुद्रुक या प्राथमिक शाळेत रुजू झालो आणि त्यानंतर तिथून माझा शिक्षण क्षेत्रामधला जो प्रवास आहे तो आज तागायत अखंडपणे चालू आहे.
0: बर. आणि त्या शाळेत किती वर्ष होतात आपण?
1: त्या शाळेत मी 11 वर्ष होतो जमतेम. आणि त्या शाळेतला अनुभव असा आहे की अतिशय त्यावेळेचं जे वातावरण होतं ते दुष्काळी परिस्थितीमधलं होतं आणि मुलं शेतकऱ्यांची होती, सामान्य कुटुंबातली होती आणि त्यांच्यासोबत जे शिक्षणाचं आदानप्रदान आम्हाला जी करण्याची संधी मिळाली, अतिशय हुशार विद्यार्थी, खूप छान पालक, समजदार आणि शिक्षणाच्या प्रती असणारी त्यांची श्रद्धा ही अतिशय खूप छान होती आणि त्यामुळं आम्हाला जे अध्यापन करण्याची उर्मी आहे ती त्यांच्या सहकार्यामुळे अतिशय छान मिळाली.
0: वा. आणि आता ही तुमची कितवी शाळा आहे?
1: आता ही माझी 3री शाळा आहे.
0: बर.
1: जी दुसरी शाळा होती ती निफाड तालुक्यातील पाचोरी बुद्रुक या नावची शाळा होती.
0: बर.
1: ती सुद्धा अतिशय छान आणि समृद्ध अशी शाळा होती. आणि जी मॉडेल शाळा ही संकल्पना मागच्या सरकारच्या काळामध्ये आली होती.
0: बर.
1: तर त्या आंतरराष्ट्रीय शाळा करण्याच्या संकल्पनेमध्ये आमची ही पाचोरी बुद्रुकची शाळा सुद्धा आम्ही या स्पर्धेमध्ये उतरवली होती आणि शेवटच्या अंतिम टप्प्यापर्यंत आम्ही या स्पर्धेमध्ये होतो, पण काही भौतिक आणि भौगोलिक सुविधेमुळे आम्ही त्यातनं मागे पडलो आणि त्यानंतर ही आमची आंतरराष्ट्रीय शाळा की ज्यामध्ये माझं स्वप्न होतं की आपल्याला काहीतरी शिक्षक म्हणून आपलं स्वतःचं काहीतरी स्थान निर्माण करावं आणि चांगलं जे शिक्षण क्षेत्रामध्ये फक्त शिकवण्याचं आणि विद्यार्थ्यांना घडवण्याचं जे काम आहे हे करण्यासाठी प्रेरणा जास्त मिळावी म्हणून मी या शाळेमध्ये रुजू होण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी ज्या खडतर परीक्षा होत्या, त्याच्यानंतर काही मुलाखती होत्या, लेखी परीक्षा होत्या, या सर्व प्रक्रियेमधून आमची निवड झाली आणि या शाळेवर आमची नियुक्ती झाली.
0: बर.
1: ही आमची नाशिक जिल्ह्यातली पहिली आंतरराष्ट्रीय शाळा जी की जिल्हा परिषदेची आहे.
0: बर. बर. आणि आता ही तुमची 3री शाळा आहे.
1: 3री शाळा.
0: आणि इथे कशी आहे पटसंख्या किंवा विद्यार्थी संख्या किती आहे?
1: आमच्या या शाळेमध्ये जवळपास 325 आसपास पटसंख्या आहे या वर्षी.
0: अरे वा.
1: आणि आजूबाजूच्या जवळपास 15 ते 20 खेड्यामधून, गावामधून आमच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी पालकांची इच्छा असते.
0: बर.
1: सर्वसामान्य पालक तर आमच्या शाळेमध्ये प्रवेश घेण्यासाठी उत्सुक असतातच, परंतु या शाळेचा नावलौकिक बघून, तिथले शिक्षकांची कार्यक्षमता बघून, आजूबाजूचे जे चांगले सधन शेतकरी आहेत, नोकरदार वर्ग आहे, डॉक्टर्स, इंजिनियर, शिक्षक, या वर्षी तर आमच्या तालुक्याच्या नायब तहसीलदार मॅडमची मुलगी सुद्धा त्यांनी आमच्या शाळेमध्ये प्रवेश घेतलेला आहे. म्हणजे शिक्षकांची विद्यार्थ्यांना घडवण्याची जी तळमळ आहे ती या शाळेतनं दिसून येते आणि त्यामुळं पालकांचा विश्वास या शाळेवर, इथल्या विद्यार्थ्यांवर आणि इथल्या शिक्षकांवर निर्माण झालेला आहे. म्हणून या शाळेचं जे नाव आहे आंतरराष्ट्रीय शाळा की जी जिल्हा परिषदेची आहे आणि सर्वसामान्य पालकांना अशा मोठ्या शाळांमध्ये मुलांना शिकवण्यासाठी भरपूर खर्च येतो. पण ग्रामीण भागामध्ये या शाळा सुरू झाल्यामुळे काय झाले की त्या मुलांना सुद्धा आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण देणारी शिक्षक आणि शाळा उपलब्ध झालेली आहे. त्यामुळं कमी खर्चामध्ये, मी तर म्हणेन की खर्च काहीच नाहीये, अशा परिस्थितीमध्ये या पालकांची पूर्णतः विश्वास आमच्या शाळेवर निर्माण झालेला असल्यामुळं आमच्या शाळेत हे विद्यार्थी चांगल्या प्रकारचं शिक्षण घेण्यासाठी येतात.
0: क्या बात है. आणि काय चॅलेंजेस आतापर्यंत तुम्हाला त्याला फेस करावं लागलं?
1: विद्यार्थी सर्वसामान्य घरातले आहेत. प्रत्येक पालक हा विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी प्रेरित करू शकत नाही. भौतिक सुविधा उपलब्ध नाही आहेत विद्यार्थ्यांसाठी. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना जे शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून द्यावे लागतात त्यासाठी पण पालकांची बऱ्याच ओढताण होते. आणि त्या सुविधा विद्यार्थ्यांना न मिळाल्यामुळं काय होतं की विद्यार्थी थोडासा अभ्यासामध्ये मागे राहतो. त्यांच्यासाठी आम्हाला वेगळ्या पद्धतीने प्रयत्न करावे लागतात. आणि मग ते प्रयत्न आम्ही आमच्या शाळेमध्ये वेगवेगळ्या डिजिटल साधनाच्या माध्यमातून करतो. वेगवेगळ्या एनजीओंशी आम्ही संपर्क साधतो आणि त्यांच्या मार्फत आमच्या शाळेला काही प्रोजेक्टर्स, काही एलसीडी टीव्हीज, इंटरॅक्टिव्ह पॅनल किंवा मग काही टॅब्स असं उपलब्ध करून आम्ही त्या विद्यार्थ्यांपर्यंत या सगळ्या सुविधा पुरवण्याचा प्रयत्न करतो आणि विद्यार्थ्यांना त्याचा फायदा करून देतो.
0: बर. आणि आज आपण भेटलो आहोत ते विनोबाच्या निमित्ताने. तर विनोबा ऍपची आणि तुमची ओळख कधी झाली?
1: सरासरी एक वर्षापूर्वी आमची आणि विनोबा हे जे ऍप आहे यांची भेट झाली. आम्हाला ओपन प्लॅटफॉर्मवर त्यांनी ट्रेनिंग दिलेलं होतं झूम मीटिंगमध्ये आणि त्या झूम मीटिंगमध्ये आम्ही ते ट्रेनिंग घेतलं. ते ॲप्लिकेशन डाउनलोड केलं. सुरुवातीला ते थोडंसं अवघड जायचं, काय करावं नेमकं ते कळत नव्हतं. आणि मग एक एक टप्पा आम्ही त्याच्यामध्ये बघत गेलो आणि आमच्या शाळेतले जे वेगवेगळे प्रयोग आहेत, वेगवेगळे उपक्रम आहेत, त्यातल्या त्यात आमच्या शाळेमध्ये मी तयार केलेल्या काही इंटरॅक्टिव्ह पीपीटीज आहेत ज्या की विद्यार्थ्यांना एज अ सॉफ्टवेअरचं काम करतात. मुलं त्यांच्या पालकांच्या मोबाईल मध्ये अनावश्यक गेम खेळतात. मग मी ते बंद करण्यासाठी हा एक उपक्रम केलेला आहे की इंटरॅक्टिव्ह पीपीटीज त्यांना द्यायच्या. ते पालक पण खेळतात, विद्यार्थी पण खेळतात. त्या नुसतं खेळ नसतो तर त्या खेळातून विद्यार्थ्यांना शिकणं होतं.
0: बरोबर.
1: आणि त्याच्यामुळे पालक पण विद्यार्थ्यांना मोबाईल आवडीनं देतात. आणि मग ह्या इंटरॅक्टिव्ह पीपीटीच्या लिंक्स मी आपल्या विनोबा ऍपवर मी शेअर केल्या आणि त्यानंतर काही शाळेतले दर्जेदार असे चांगले चांगले उपक्रमाचे व्हिडिओ आम्ही शेअर केले. आमच्याकडं शाळा आंतरराष्ट्रीय असल्यामुळं पालकांच्या अपेक्षा खूप आहेत.
0: बरोबर.
1: अधिकाऱ्यांच्या अपेक्षा खूप आहेत. त्यामुळं ते उपक्रम सुद्धा त्या क्वालिटीचे आम्ही घेतो शाळेमध्ये. अगदी छोट्या छोट्या उपक्रम असेल दिंडीपासून ते अगदी विज्ञानाची जत्रा भरवण्यापर्यंत असे भरपूर उपक्रम आम्ही तिथं शाळेमध्ये आयोजित करतो. विद्यार्थ्यांचा पालकांचा सहभाग खूप चांगल्या प्रकारचा मिळतो आणि म्हणून मग हे सर्व उपक्रम मी विनोबा ऍपवर शेअर करायला सुरुवात केली आणि आमच्या शाळेतल्या इतर शिक्षकांना सुद्धा आम्ही याबाबत चर्चा केली की आपण काय शेअर करायला पाहिजे, कसं शेअर करायला पाहिजे, एकमेकाशी कम्युनिटी कशी बनवली पाहिजे. ज्या पद्धतीनं आपण फेसबुक युज करतो की त्याच्यामध्ये आपल्याला मित्र मिळतात, अगदी इथं चांगल्या चांगल्या क्वालिटीचे शिक्षक आम्हाला या प्लॅटफॉर्मवर बघायला मिळाले. त्यांचं सुद्धा साहित्य खूप चांगल्या प्रकारचं आहे आणि खूप साऱ्या प्रतिक्रिया पण आल्या की तुमचे व्हिडिओ चांगले आहेत, तुमच्या इंटरॅक्टिव्ह पीपीटीज आम्हाला वापरायला खूप आवडतात आणि त्यामुळे आणखी जास्त प्रेरणा मिळाली.
0: वा, क्या बात आहे. तुम्ही आता कितवीच्या वर्गाला शिकवताय?
1: मी आता या वर्षी दुसरीच्या वर्गाला शिकवणार आहे.
0: अच्छा.
1: मागच्या वर्षीचा आता रिझल्ट लागला, आता सुट्ट्या आहेत आणि तो वर्ग माझ्याकडे पहिलीचा होता. आता या वर्षी तोच वर्ग मी आता कंटिन्यू दुसरीला घेणार आहे.
0: अच्छा, क्या बात आहे, खूप छान. आणि ह्या तुम्ही ज्या काही ऍक्टिव्हिटीज करता तर त्याविषयी थोडंसं आम्हाला सविस्तर ऐकायला नक्की आवडेल की कारण अगदीच पहिली दुसरीची लहान मुलं असतात तर त्यांना समजेल अशा भाषेत सांगणं किंवा त्यांच्याकडून एखादी कलाकृती घडवून घेणं हे खूप चॅलेंजिंग आहे कारण मुलं खूप मुडी असतात. सो त्यांच्या कलांनी घेणं, तर मग ह्या सगळ्या तुम्ही कोणकोणत्या ऍक्टिव्हिटीज आतापर्यंत घेतल्या?
1: आता ऍक्टिव्हिटीज जर म्हणाल तर विद्यार्थ्यांना सुरुवातीला लेखनापासून सुरुवात करावी लागते. मग त्या लेखनाला सुरुवात करण्यात विद्यार्थी आता या कंडिशन मधले विद्यार्थी असे आहेत की ते सगळं मोबाईल हातात घेऊन युज करून येतात शाळेत.
0: बरोबर.
1: त्यामुळे मी त्यांना, माझ्याकडे टॅब आहेत, त्यांना टॅब वापरायला देतो. त्या टॅब मध्ये इंटरॅक्टिव्ह पीपीटीज मी लोड केलेले आहेत, त्या देतो. डेमोसाठी इंटरॅक्टिव्ह पॅनल आहे. मग वर्गातला एक मॉनिटर मी त्यांच्यासाठी नेमतो की जो व्यवस्थित सगळ्यांना समजून घेईल अशा पद्धतीचा. आणि मग तो विद्यार्थी इंटरॅक्टिव्ह पॅनलवर त्या पीपीटीचं सादरीकरण करतो.
0: अच्छा.
1: आणि ते करत असताना पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनचं जे टूल असतं ते टूल सुद्धा मी त्या विद्यार्थ्यांना कसं वापरायचं ते शिकवलेलं आहे. आणि मग आपण त्यांना मार्गदर्शन करत असे एक दोन विद्यार्थी तयार होतात आणि त्यांना ही उत्सुकता जास्त असते की सरांनी मला इथं बोलवलं ऑपरेट करायला, आणि मग बाकीचे विद्यार्थी पण तयार होण्याच्या मार्गावर असतात. आणि मग या सगळ्या गोष्टी करत असताना त्यांना तंत्रज्ञानाची ओळख तर आम्ही करून देतोच, पण चित्र रंगवण्यासाठी किंवा मग काही कॉलेज काम करण्यासाठी जे काही क्रेप पेपर्स असतात, टिंटेड पेपर्स असतात, हे आम्ही एकत्रित तिथं मागून घेतो पालकांना सांगून, आणि मग त्यांची एक कार्यशाळा आम्ही शाळेमध्ये आयोजित करतो, जे की क्राफ्ट क्लब म्हणतात त्याला. आमच्या शाळांमध्ये काही क्लब्स निर्मिती केलेली आहे, काही हाऊसेस निर्मिती केलेली आहे, की ज्या आंतरराष्ट्रीय शाळांमध्ये आपण मोठ्या मोठ्या आंतरराष्ट्रीय शाळेमध्येही बघतो की मुलं रंगीबेरंगी कपड्यामध्ये जातात, चार चार वेगवेगळ्या प्रकारच्या, तसे क्लब सुद्धा आम्ही आमच्या शाळेमध्ये निर्माण केलेले, की चार हाऊसेस आहेत, चार रंगाचे, ब्ल्यू आहे, रेड आहे, येलो आहे, ग्रीन आहे. त्याच्यानंतर या हाऊसेसच्या अंतर्गत आम्ही वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीचे क्लब तयार केले, जसं की चेस क्लब आहे, स्पोर्ट्स क्लब आहे, आय टी क्लब आहे, त्याच्यानंतर फॉरेन लँग्वेजचा क्लब आहे. या सगळ्या गोष्टी करत असताना आम्ही जी पुरातन भाषा आहे आपली संस्कृत, या रिजनल लँग्वेजच्या माध्यमातून आम्ही तो एक संस्कृत भाषेचा क्लब पण आम्ही शाळेमध्ये तयार केलेला आहे, की ज्यांना ज्या पद्धतीची आवड असेल त्यांनी त्या क्लबमध्ये जाऊन इंटरॅक्ट व्हायचं. आणि मग शनिवारी या सगळ्या क्लबचे सर्व विद्यार्थी वेगवेगळ्या क्लबमध्ये विभागलेले असतात. मग त्याच्या त्यामध्ये पहिलीपासून ते सातवीपर्यंतची आमची वर्गाची क्षमता आहे, तर सातवीपर्यंतचे गट तयार होतात आणि त्या क्लबमध्ये हे सर्व विद्यार्थी विभागून त्या त्या ऍक्टिव्हिटीज पूर्ण करतात. मग आमचं काम काय असतं की त्या विद्यार्थ्यांमध्ये एक प्रमुख नेमलेला असतो, कॅप्टन असतो, व्हाईस कॅप्टन असतो,
0: बरोबर,
1: त्यांच्या अंतर्गत ते विद्यार्थी या गोष्टी सगळ्या करतात. आम्ही त्यांना वेगवेगळे सोर्स कशा पद्धतीने चांगले करून घेता येतील अशा पद्धतीचं आम्ही त्यांना डेमॉन्स्ट्रेशन देतो आणि ते मग करतात. जसं की एक छोटस उदाहरण मी तुम्हाला सांगतो की आपल्याला जर किल्ले बनवायची एक स्पर्धा आम्ही आयोजित केलेली होती, आणि या किल्ले बनवण्याच्या स्पर्धेमध्ये पहिली ते सातवीचे आम्ही असे 10-15 गट तयार केले. विद्यार्थ्यांनी सगळ्या परिसरामध्ये जे काही टाकाऊ पदार्थ असतील, काही विटांचे तुकडे असतील, दगडांचे तुकडे असतील, काड्या, दगड, खडे, काही तुटलेले लाकडं असतील, वेगवेगळे पानं असतील किंवा मग गोणे असतील, या सगळ्या जमा करून आजूबाजूची माती आणली आणि किल्ल्याच्या प्रतिकृती बनवल्या. अतिशय छान अशा पद्धतीनं त्यांनी ते किल्ल्याच्या प्रतिकृती बनवल्या, त्यांची नावं दिली त्यांना, आणि त्याचं एक प्रदर्शन आम्ही आमच्या शाळेमध्ये भरवलं. विज्ञान जत्रेमध्ये आम्ही काय केलं की सोलर सिस्टीमचं त्यांना अशाच पद्धतीने रचना दिली, त्या हाऊसेसच्या अंतर्गतच त्यांनी अशा पद्धतीनं वेगवेगळे ग्रह तयार केले, त्यांचं कार्य कशा पद्धतीनं चालतं अतिशय छान पद्धतीने बनवलं. म्हणजे हे अशा क्लबच्या अंतर्गत अगदी खेळापासून क्राफ्ट पर्यंत, संगीतापासून फॉरेन लँग्वेज पर्यंत आणि रिजनल लँग्वेज पर्यंत सर्व शिक्षक सर्व विद्यार्थी मिळून अशा पद्धतीनं आमच्या शाळेमध्ये हे कार्य अतिशय छान चालतं.
0: वा, खूप छान सर. आणि आज तुम्ही पोस्ट ऑफ द मंथ चं तुम्हाला रिवॉर्ड मिळालं म्हणून तुम्ही आज इथे सहभागी झालेला आहात, तर तुम्हाला कुठल्या कन्सेप्ट वरती हा पुरस्कार मिळाला?
1: यामध्ये मी काय केलं होतं की आपलं जे जिल्ह्यातल्या ज्या 100-150 ज्या मॉडेल शाळा आहेत, या मॉडेल शाळांच्या अंतर्गत आमच्या आदरणीय मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल मॅडम यांच्या संकल्पनेतून स्पेलिंग बी नावाचा एक प्रोजेक्ट, म्हणजे क्लबच आहे, इंग्लिश क्लबच्या अंतर्गत स्पेलिंग बीच्या स्पर्धा होतात. आणि या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांच्या आता सरासरी जूनच्या किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात त्या स्पर्धा होतील, आणि या स्पर्धेची तयारी म्हणून आपल्या या विनोबा ॲपवर काही इंग्रजीचे शब्द, अर्थ आणि उच्चार यासह पोस्ट येतात. तर मग याचा अजून जास्त चांगल्या प्रकारे सराव व्हावा, त्याच्यामध्ये गट आहेत, पहिली ते दुसरीचा एक गट आहे, तिसरी ते चौथीचा आणि पाचवी ते सातवीचे. मग या गटानुसार जे शब्द आलेले आहेत, या शब्दांचं मी काय केलं, विद्यार्थ्यांना डिजिटली समजा आपण एकदा टाकलं तर ते तेवढ्या पुरतं पाहतात, पुन्हा नंतर पालक त्यांच्या पद्धतीनं कामात असतात, मग इतर वेळेला त्यांना अडचण येते. मग मी काय केलं, त्याच्यामध्ये एक्सेल जे आपलं टूल आहे, त्या एक्सेल टूल मध्ये विद्यार्थ्यांना 4 लाईन मध्ये इंग्रजीचे अक्षर लिहून दिली, 2 लाईन मध्ये त्याचा उच्चार लिहून दिला आणि परत त्याचा अर्थ लिहून दिला, आणि अशा पद्धतीची एक पीडीएफ तयार केली. आणि ती पीडीएफ मी प्रिंट करून आमच्या वर्गातल्या सगळ्या विद्यार्थ्यांना दिली, आणि जे इतर वर्ग होते दुसरी ते सातवीपर्यंतचे त्यांच्या सुद्धा पीडीएफ तयार करून त्या त्या वर्ग शिक्षकांना मी पाठवल्या. त्यांनी त्या पालकांना प्रोव्हाइड केल्या आणि ही संकल्पना मी आपल्या विनोबा ॲपवर शेअर केली आणि ती सर्व शिक्षकांना इतकी आवडली की आज त्याचं फळ इथे मिळते आणि तुमच्या सहवासात मी आज चर्चा करतोय, गप्पा मारतोय.
0: क्या बात आहे, खूप अभिनंदन तुमचं आणि छान उपक्रम राबवलात तुम्ही.
1: खूप खूप धन्यवाद.
0: तर पोस्ट ऑफ द मंथ मिळाल्यानंतर प्रत्येक शिक्षकाला शैक्षणिक साहित्य मिळत असतं आणि गिफ्ट मिळतात विद्यार्थ्यांसाठी. तर आतापर्यंत आपण कोणकोणते गिफ्ट मिळवलेले आहेत?
1: मागच्या महिन्यातच मला तालुका स्तरावरची पोस्ट ऑफ मंथ हा रिवॉर्ड मिळाला आणि लगेचच या महिन्यामध्ये जिल्हा स्तरावरचा तो पोस्ट ऑफ मंथचा रिवॉर्ड मिळाला. अतिशय माझे विद्यार्थी पण भाग्यवान आहेत आणि मी पण स्वतःला भाग्यवान समजतो की एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर मला हा रिवॉर्ड मिळतोय. आणि माझी एक मनामध्ये संकल्पना अशी होती की इथे या प्लॅटफॉर्मवर सुद्धा येण्याची माझी एक मनोमन इच्छा होती. माझे सहकारी रेडिओवर येत आहेत, श्रद्धा मॅम सोबत गप्पा मारतायत आणि मनोमन मला ही इच्छा होतीच. आणि कसं असतं, जेव्हा आपण प्रामाणिकपणे काम करत असतो आणि माझी एक धारणा अशी आहे की तुम्ही फक्त काम करत राहा,
0: बरोबर,
1: विद्यार्थ्यांचं प्रेम हे अशा रूपाने आपल्याला मिळतं आणि ते निश्चितच माझ्यासाठी खूप कौतुकास्पद आहे.
0: नाही नक्कीच, जसा हा कार्यक्रम सुरू झालाय तेव्हापासून माझं भाग्य आहे की मला सगळ्या शिक्षकांच्या मुलाखती घेण्याची संधी मिळते आणि प्रत्येकच जण इतका त्यांचा प्रवास रंजक असतो, कितीतरी कष्ट घेतलेले असतात आणि या सगळ्यावरती मात करून ते इथपर्यंत पोहोचलेले असतात. त्यामुळे प्रत्येकाच्याच कामाला हॅट्स ऑफ आहे. अनेक वेगवेगळ्या पातळ्यांवर शिक्षकांना उतरावं लागतं आणि विद्यार्थी घडवायचे हे तुमचा एकच सगळ्यांचा ध्यास आहे आणि त्यामुळे हे सगळं शक्य होऊ शकलं. आणि मी पण खूप काही शिकत असते प्रत्येक शिक्षकांच्या मुलाखतींमधून. सो तुमचं पण खूप कौतुक आहे आज.
1: धन्यवाद.
0: तर आतापर्यंत विद्यार्थ्यांची कशी आहे ही भावना की विनोबा ऍप बद्दल त्यांना जे काही आपण सांगत आहात त्याच्यातून त्यांना निर्माण होणारं कुतूहल असेल किंवा त्यांची कशी असते भावना की स्पर्धेत भाग घेण्याच्या बाबतीत कसा उत्साह त्यांचा असतो ह्यामध्ये?
1: ज्या वेळेला त्यांचे जे प्रेरणास्थान असतात मग त्यांचे प्रेरणास्थान आम्ही शिक्षक असतो. आणि असं असतं की जेव्हा शिक्षकांनी जर एखादी कृती किंवा विद्यार्थ्यांना एखादी घटना जर सांगितली आणि जर त्यांच्या आईवडिलांनी जर त्यांना सांगितलं की नाही असं नाही असं आहे, ते विद्यार्थी अजिबात ऐकत नाही. सांगतात आमच्या सरांनी मॅडमनी असंच सांगितलंय, तू काय मला वेगळं सांगू नको. म्हणजे जेव्हा ही त्यांची धारणा अशी पक्की असते त्यामुळं त्यांचा रोल मॉडेल

0: हा आम्ही शिक्षक असतो आणि त्यामुळे आम्हाला खूप जबाबदारीपूर्वक आणि खूप वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम असे आयोजित करावे लागतात की ज्यातून त्या विद्यार्थ्यांचं चांगलं सर्वांगीण त्यांचं डेव्हलप होईल.
1: बरोबर.
0: त्यांचं व्यक्तिमत्व डेव्हलप झालं पाहिजे, त्यांना अभ्यासामध्ये गोडी लागली पाहिजे, त्यांच्या खेळामध्ये त्यांना रुची निर्माण झाली पाहिजे. कारण भविष्यामध्ये कोणता विद्यार्थी कोणत्या क्षेत्रामध्ये चमकेल
1: बरोबर
0: हे सांगता येत नाही.
1: अगदीच.
0: म्हणून या सगळ्या गोष्टी त्यांना पुरवण्यासाठी आम्ही प्रेरित असतो आणि अशा काही ऍक्टिव्हिटीज आम्ही त्या विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारे राबवत असतो आणि त्यामुळं जेव्हा आम्ही काही असे प्रयोग करतो तेव्हा ते निश्चितच ते विद्यार्थ्यांच्या मदतीनेच केलेले असतात. जसं की आता आमच्या शाळेमध्ये आम्ही आता मी स्वतः काही व्हिडिओ तयार करतो, या ज्या काही इंटरॅक्टिव्ह पीपीटी आहेत त्या कशा वापराव्या किंवा विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने सोडवाव्या या पद्धतीच्या काही पीपीटीज बनवत असताना किंवा त्या पीपीटी बनवल्यानंतर विद्यार्थ्यांना सोबत घेऊन आम्ही त्याचं व्हिडिओचं रूपांतर करत असतो, स्क्रीन रेकॉर्डिंग करतो, वेगवेगळे सॉफ्टवेअर वापरतो. हे बघत असताना विद्यार्थी पण कुतूहलाने बघतात की सर काय करतात किंवा मग आपला आवाज वेगवेगळ्या पद्धतीने कशा पद्धतीने रेकॉर्ड करतात. या सगळ्या गोष्टी विद्यार्थी बघतात आणि त्यातून विद्यार्थी वेगवेगळ्या संकल्पना शिकतात आणि त्याचा परिणाम असा झाला की विद्यार्थ्यांना आम्ही जर सांगितलं की तुम्ही अभ्यास करतानाचे चांगले व्हिडिओ बनवून पाठवा तर विद्यार्थी वेगवेगळ्या अँगलने त्याचे शूटिंग करतात. म्हणजे हा फायदा झाला आमचा आमच्या दृष्टीने. आणि मग अशा काही ऍक्टिव्हिटीज असतात की शिक्षकांकडे बघून किंवा शिक्षकांच्या कृतीतून विद्यार्थी ते शिकण्याचा प्रयत्न करतात. म्हणून आम्ही जाणून बुजून अशा काही ऍक्टिव्हिटीज तयार करतो की त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली पाहिजे, त्यांचं अध्यापनही झालं पाहिजे आणि त्यांना चांगल्या प्रकारचं एक मूड चेंज पण झालं पाहिजे.
1: बरोबर.
0: नुसता अभ्यास अभ्यास अभ्यास म्हणून मुलं थोडंसं कोण मारा होतात त्यांना वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांना जायला थोडंसं मग काय होतं मग बोलत नाहीत. मग बोलण्यासाठी आम्ही काय करतो की मग आता तुझा आवाज दे, मी आता हे गाणं म्हणतोय, गाणं लावतोय इथं किंवा मग इथं काही ऍक्टिव्हिटीज आहेत इथे शब्द वाचायचे, पॅरेग्राफ वाचायचे, चित्रांचं वाचन करायचंय. मग वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना संधी दिली जाते. त्याच्यामुळे काय होतं त्यांचं जे स्टेज परफॉर्मन्स असतं ते वाढतं.
1: बरोबर.
0: आणि मग भाषण करायला पुढे येतात, नाट्यकरण करायला पुढे येतात, गाणी म्हणायला पुढे येतात. मग या सगळ्या गोष्टीचा टेक्निकली आम्हाला असा शिक्षणामध्ये फायदा होतो, त्यांच्या सामाजिक आयुष्यामध्ये सुद्धा त्यांना त्याचा निश्चितच
1: नक्कीच होतो. हो बरोबर आहे. वा खूप छान. म्हणजे अभ्यास आहे की अभ्यास न ठेवता तुम्ही एकतर सगळ्या त्यांच्या क्राफ्ट असेल किंवा इतर जे काही कलागुण असतील त्यांना वाव देण्याचं काम करतात, पण कॅमेऱ्याचा फोबिया त्यांचा ह्या वयातच नाहीसा होतोय ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि म्हणजे आपल्या कुठल्या कृतीतून काय साध्य होईल आणि किती गोष्टी साध्य होतील हे आपण सांगू शकत नाही. ज्यावेळेला तुम्ही हे सगळं उलगडून सांगताय त्यावेळेला लक्षात येतंय की अभ्यास असेल किंवा एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज असतील आणि अर्थातच प्रत्येकाला भुरळ घालणार म्हणजे हे प्रसिद्धीचं माध्यम असेल, तर ह्यामध्ये सुद्धा एखादा विद्यार्थी चमकू शकेल तर ही सुद्धा त्यांची म्हणजे त्यांचा काय म्हणूया आपण त्याचा पाया इथेच पक्का होतोय. तर विनोबाच्या निमित्ताने लोकांना म्हणजे विद्यार्थ्यांना काय काय फायदा होतो हे आपण खरंच शब्दात वर्णन नाही करू शकत. कोणाची कशात चुणूक दिसून येईल हे सांगता येत नाही. आणि छान सांगताय सर तुम्ही ही सगळीच माहिती. अर्थातच आपण बोलणं इतकं सोपं नसतं, ज्यावेळेला आपण ते जगलेलो असतो तेव्हा आपण इतक्या सहजतेने बोलू शकतो. आणि सर इथे आल्यापासून इतके छान मनमोकळे आपल्याशी गप्पा मारतायत आणि इतकं छान सोप्या भाषेत उलगडून सांगतायत. नक्कीच 21 वर्षाचा हा जो काही प्रदीर्घ अनुभव आहे त्याच्यातून आलेलं हे सगळं ज्ञान आहे आणि खूप छान माहिती दिली सर तुम्ही. तर आतापर्यंत विनोबा ऍपच्या निमित्ताने कुठल्या कुठल्या चॅलेंजेस तुमचे सोपे झाले असं तुम्हाला वाटतंय?
0: जेव्हा आम्ही विनोबा ऍप हँडल करतो त्यावेळेला काय होतं की आपल्याला ज्या काही गोष्टी माहिती नसतात, आता जे मगाशी तुम्ही सांगितलं की महाराष्ट्रामध्ये आणि छत्तीसगड राज्यामध्ये या विनोबा ऍपची प्रसिद्धी चालू आहे किंवा तिथले शिक्षक हे ओपनलिंकच्या माध्यमातून वापरत आहेत, तर आम्ही कसे मर्यादित होतो की मी फक्त माझ्या शाळेपुरता मर्यादित होतो किंवा मग आजूबाजूच्या 10-15 शाळांशी मर्यादित होतो. आमच्या कामाची देवाणघेवाण ही अशी म्हणजे
1: लिमिटेड एरियामध्ये होती. बरोबर.
0: त्यानंतर काय झालं की जसा जसा मीडिया स्ट्रॉंग व्हायला लागला पण मग त्याच्यामध्ये अशी बंधनं यायला लागली की वेगवेगळ्या प्रकारचे आता समजा फेसबुक आहे त्याच्यामध्ये मी जरी समजा शैक्षणिक माहिती जरी शेअर करत असलो तरी दुसरे तीच शेअर करतील असं काही नव्हतं.
1: बरोबर.
0: मग या प्लॅटफॉर्ममधून काय झालं की शिक्षकांनी शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी केलेले आणि शिक्षकांच्या मदतीसाठी केलेले जे काही उपक्रम आहेत हे सर्व एका प्लॅटफॉर्मवर बघायला मिळाले. त्याच्यामध्ये कुठली जाहिरात नाही, कुठलं अनावश्यक साहित्य कंटेंट नाहीये, विद्यार्थ्यांना सहज हाताळता येईल किंवा शिक्षकांना सहज वापरता येईल अशा पद्धतीचं हे जे विनोबा ऍपवर प्रसिद्ध केलं जाणारं साहित्य आहे हे एका क्लिकवर आपल्याला बघायला मिळतंय. शिवाय ते छोट्या छोट्या माध्यमातून बघायला मिळतंय की अतिशय जास्त ओव्हर नाहीये किंवा ज्या मोजक्या कृती आहेत आणि त्या चांगल्या आहेत, विद्यार्थ्यांसाठी पण चांगल्या आहेत, पालकांसाठी चांगल्या आहेत आणि शिक्षकांसाठी पण चांगल्या आहेत त्या बघायला मिळतात. शिवाय महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यामधल्या वेगवेगळ्या संस्कृतीचं दर्शन आपल्याला इथं बघायला मिळतं. त्यानंतर इतर राज्य म्हणजे छत्तीसगड मध्ये तिथली संस्कृती वेगळी आहे, भाषा वेगळी आहे, तिथली विद्यार्थ्यांची क्षमता आणि शिक्षकांची क्षमता यांची सांगड आपल्याला महाराष्ट्रातल्या शिक्षकांशी सुद्धा आपल्याला घालता येऊ शकते. आणि या सगळ्या गोष्टींचा संयोग या विनोबावर बघायला मिळतोय. त्यामुळे हे निश्चितच खूप छान असं प्लॅटफॉर्म आमच्यासाठी उपलब्ध झालेलं आहे, जेणेकरून ज्या काही ऍक्टिव्हिटीज आपल्याला बघायला मिळाल्या नसत्या त्या पण इथं आपल्याला बघायला मिळत आहेत. आणि नवीन मित्र, नवीन शिक्षकांच्या नवीन संकल्पना, त्यांचे कार्य, असं एक वेगळं संयोग इथं आपल्याला घडून आलेला आहे.
1: म्हणजे स्काय इज द लिमिट असं म्हणतो ते, इथे अगदी सार्थ ठरते. वा, खूप छान. आणि ह्या वर्ष दीड वर्षातला काही अविस्मरणीय प्रसंग सांगावा असं वाटतो इथे.
0: आमची शाळा ही ग्रामीण भागातली आहे, जिल्हा परिषदेची आहे, पण आमची ही जी संकल्पना आहे, शासनाने जे आंतरराष्ट्रीय शाळेचा दर्जा दिला आमच्या शाळेला, भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा हे नाव दिलं. आणि आमची मुळातच धारणा अशी होती की आम्ही ज्या मोठ्या मोठ्या संस्था बघायचो, इंग्लिश मिडियम बघायचो, असं वाटायचं की आपण म्हणजे आपल्या मुलांना या शाळेमध्ये टाकावं असं प्रत्येकाचं स्वप्न असायचं. तसं शिक्षकांचं पण एक स्वप्न असायचं की आपली शाळा जर अशी मोठी राहिली तर,
1: बरोबर,
0: म्हणजे या शाळेमध्ये अशा अत्याधुनिक सुविधा असले तर. आणि योगायोग असा आमच्या शाळेमध्ये अतिशय छान अशा आम्ही सुविधा निर्माण केलेल्या आहेत. आम्हाला वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरनं खूप मदत मिळाली, एनजीओज असतील, पालक असतील, आमच्या प्रत्येक वर्गात प्रोजेक्टर आहेत, भरपूर टॅब आहेत, अतिशय सुंदर असं फर्निचर आहे, मुलांना पिण्यासाठी स्वच्छ पाण्याची सोय आहे, इंटरॅक्टिव्ह पॅनल आहेत, टॅब आहेत, इंटरनेटची सुविधा आहे. या सगळ्या सुविधा आम्ही विद्यार्थ्यांसाठी अहोरात्र वापरतो. नुसतं ते आहेत म्हणून आम्ही काहीतरी द्यायचं किंवा रेडी सॉफ्टवेअरचा वापर करायचा असं नाही, तर आम्ही त्याच्यासाठी पीपीटीचा खजिना तयार केलेला आहे. विविध व्हिडिओ विद्यार्थी तयार करतात, शिक्षक तयार करतात, शाळा अतिशय देखणी बनवलेली आहे. आणि या सगळ्या गोष्टी आणि वेगवेगळे उपक्रम आम्ही राबवतो. जिल्ह्यातून ज्या प्रशासकीय सूचना आम्हाला मिळतात त्या सगळ्या उपक्रमामध्ये आम्ही जिल्हाभरामध्ये सहभागी होतो. आणि त्याचाच एक फायदा आम्हाला असा झाला की मागच्या वर्षी ज्या 128 मॉडेल शाळा होत्या त्या 128 मॉडेल शाळांमधून आमच्या शाळेची निवड जिल्ह्यामध्ये दुसऱ्या क्रमांकानं झाली. आणि हा अभिमानाचा क्षण आमच्यासाठी होता. वर्षभरामधल्या आमच्या विद्यार्थ्यांच्या, शिक्षकांच्या, पालकांच्या मेहनतीला हे फळ मिळालं. आणि त्याचं पारितोषिक पण आम्हाला मागच्या महिन्यामध्ये आदरणीय शिव मॅडम यांच्या हस्ते मिळालंच. ते जवळपास 75,000 पारितोषिक होतं.
1: बर, वा.
0: त्यानंतर जो महाराष्ट्र शासनाचा मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा हा जो उपक्रम होता, या उपक्रमामध्ये सुद्धा आमची शाळा तालुक्यामध्ये प्रथम क्रमांक आलेली.
1: बर,
0: त्यामध्ये सुद्धा त्याचं 3,00,000 पारितोषिक आम्हाला मिळालं.
1: अच्छा.
0: आणि हे वर्षभरात नव्हे तर आम्ही ज्या दिवसापासून आम्ही या शाळेवर काम करतोय, विद्यार्थ्यांच्या, पालकांच्या सहकार्याने, आमच्या शिक्षकांच्या सहकार्यामुळे आम्ही हे टप्पे यशस्वीपणे गाठलो. आणि ते निश्चितच अभिमानास्पद आहेत. आणि असे अभिमानाचे क्षण आम्ही हे सुद्धा आम्ही विनोबा ॲपवर शेअर करतो. आणि ते निश्चितच इतरांना प्रेरणादायी ठरतात.
1: हो, अगदी. क्या बात आहे, खूप छान. अभिनंदन तुमचं आणि संपूर्ण तुमच्या शाळेच्या टीमचं.
0: धन्यवाद.
1: तर जाता जाता आपल्या प्रेक्षकांना काय सांगाल, विनोबा ॲप बद्दल काय सांगाल किंवा कसा उपयोगी आहे ह्याविषयी काय सांगाल?
0: शिक्षक खूप मेहनत घेतात, विद्यार्थ्यांवर ते प्रेम करतात म्हणून ते मेहनत घेतात विद्यार्थ्यांसाठी. अतिशय चांगले नागरिक तयार व्हावेत, त्यांचं व्यक्तिमत्व विकास व्हावा यासाठी शिक्षक प्रयत्न करतात. आणि याच प्रयत्नाचा भाग म्हणून विनोबा ॲपवर या सर्व बाबींशी निगडीत असणारे जे उपक्रम आहेत ते तिथे शेअर केलेले असतात. आमच्या शिक्षकांनी, विद्यार्थ्यांनी ते वापरावेत, पालकांनी ते बघावेत. आणि अशा चांगल्या उपक्रमांना आपल्या सर्वच घटकांनी अतिशय चांगली अशी दाद द्यावी, जेणेकरून माझ्यासारखंच इतरांना पण अशा रिवॉर्ड्स मिळावेत आणि तुमच्यासोबत गप्पा मारण्याची त्यांना संधी मिळावी. आणि हा प्रवास निश्चितच खूप प्रेरणादायी ठरणार आहे. त्यामुळं सगळ्यांचं सहकार्य या आमच्या या सर्व शिक्षकांना मिळावं ही एक अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतो.
1: वा, खूप छान सर. आणि इतकी भरभरून माहिती तुम्ही आम्हाला दिली, इतकं छान तुमचा उपक्रम सगळा आम्हाला समजवून सांगितला आणि शाळेला मिळालेल्या पुरस्काराविषयी ऐकल्यावरती अतिशय अभिमान वाटला की जिल्हा परिषदेच्या शाळा कुठेही कमी नाहीत आणि सगळ्या प्रकारच्या सुविधा विद्यार्थ्यांना दिल्या जातात. त्यांच्याकडून क्रिएटिव्हिटीनी त्यांची बाहेर यावी ह्यासाठी अथक प्रयत्न केले जातात आणि सगळ्या प्रकारचे रिसोर्सेस त्यांच्यापर्यंत पुरवले जातात हे ऐकून खरंच खूप छान वाटलं. आणि आज आपण इथे आलात, आमच्याशी इतक्या छान गप्पा मारल्या आणि विनोबा म्हणेच्या निमित्ताने आणखी एका प्रेरणादायी शिक्षकाचा प्रवास आम्हाला इथे प्रेक्षकांसमोर उलगडून दाखवता आला याबद्दल आम्ही तुमचे खूप मनापासून आभार मानतो आणि धन्यवाद आज आपण इथे आल्याबद्दल.
0: धन्यवाद मॅडम. तुमचे सुद्धा तुम्ही सुद्धा अतिशय अशी खूपच मनमोकळ्या गप्पा मारण्यासाठी समोरच्याला प्रेरित करताय आणि त्यामुळेच कदाचित आमच्या या ज्या कृतीच्या भावना आहेत त्या आम्ही तुमच्यामार्फत आमच्या विद्यार्थ्यांपर्यंत, पालकांपर्यंत, श्रोत्यांपर्यंत आणि इतर शिक्षकांना प्रेरणा घेण्यासाठी सुद्धा खूप उपयुक्त आहेत. खूप खूप धन्यवाद.
1: थँक्यू सो मच सर. श्रोते हो, आत्तापुरता आपण इथेच थांबूया. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत तुम्ही ऐकायला विसरू नका रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: जमिनीसारखी गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही. होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलास, अग्रिकल्चरल लँड से भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते रात्री 8:30 मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788-789.
1: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स.
2: आता योग्य वेळ सुन्याचं नवं करण्याची.
1: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
2: आणि मजुरीत 50% सूट.
1: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद.
2: विश्वास नाशिककरांचा.
1: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी सुहास जोशी अमेरिकेहून बोलतोय आपल्या स्वरसंजीवनी या कार्यक्रमात. आजच्या आपल्या कार्यक्रमात सादर करणार आहे राग बिलासखानी तोडी. बिलासखानी तोडी राग ऐकल्यामुळे मनाची प्रसन्नता वाढेल, शरीरात एक प्रकारचा शिथिलपणा आला असेल तर तो कमी होईल, आणि मेंदूचं कार्य जास्ती तेजीत चालू होईल, जास्ती उत्तेजन मिळेल मेंदूला, आणि नैराश्यसुद्धा कमी होईल. सुरुवातीला ऐकूया बासरीवर पंडित शक्तिधरजी यांनी वाजवलेला आलाप, राग बिलासखानी तोडी.

श्रोते हो, हा होता आपला आजचा स्वरसंजीवनी कार्यक्रम. पुन्हा भेटूयात याच वारी याच वेळी. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा

0: प्लॉट घेण्याचा करताय विचार, आता होणार स्वप्न साकार. क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट्स, एन ए कमर्शियल प्लॉट्स, इंडस्ट्रियल प्लॉट्स, फार्म हाउस प्लॉट्स अँड विलास, एग्रीकल्चरल लँड चे भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 मनोहर गार्डन ट्रीट हॉटेल गोविंद नगर नाशिक 788-789-89.
1: सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
2: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
1: ते कस?
2: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
1: बर,
2: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच.
1: स्मार्ट प्लॅन.
2: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
3: भूपेंद्र सिंग आणि मन्नाडे यांनी गायलेलं अभिलाषा या चित्रपटामधलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत आता ऐकणार आहोत. संगीतकार राहुल देव बर्मन.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.
3: जमिनीसारखी गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही. होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एनए रेसिडेन्शियल प्लॉट, एनए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलास, अग्रिकल्चरल लँड से भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते रात्री 8:30 मनोहर गार्डन ट्रीट हॉटेल गोविंद नगर नाशिक.
4: बाय हात का खेल या चित्रपटामधलं अमित कुमार यांनी गायलेलं गीत आता आपण ऐकणार आहोत. आणि या गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट
2: द्या. विचार आता होणार स्वप्न साकार. क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाउस प्लॉट अँड विलास, एग्रीकल्चरल लँड से भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788-7189.
3: या चित्रपटामधले

0: भी हर परिवार को घर में बिजली बनाकर वही बिजली बेचकर कमाई का एक और साधन देना चाहता है।
1: भारताच्या पंतप्रधानांनी भारतात ज्या सौर क्रांतीची सुरुवात केली होती त्याचा परिणाम आता दिसायला लागलाय। भारतात एक एक करून 30 लाखांहून अधिक कुटुंबांच्या छतांवर सोलर पॅनल बसले। तुम्हीही या ऊर्जा क्रांतीचा भाग बना। पीएम सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in।
2: आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम। आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद। पण या आनंदात मिठाचा खडा टाकणारे कॅन्सर सारखे आव्हान एखाद्याला अवचित भेटते, कोंडीत पकडते, तेव्हा न डगमगता त्यावर मात करून सुखरूप बाहेर पडलेल्या मैत्रिणी कितीतरी आहेत। अशा धैर्यवान मैत्रिणींना एकत्र आणण्याचा प्रयत्न म्हणजे हा वॉक, आरोग्याच्या दिशेनं केलेला। हा वॉक आहे कॅन्सरला बाय बाय करून नव्या उमेदीनं जगू लागलेल्या मैत्रिणींचा एक अनोखा प्रयोग। दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता फ्रावशी टाउन मैदानावर होणार आहे। प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना। त्यासाठी शेवटची तारीख आहे 20 जून।

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

नमस्कार नाशिककर, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी बोलते ज्योती चौधरी. गुंजन मनातलं या आपल्या कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनापासून स्वागत. लेकूर वाया विठू आला भक्तांना भेटण्याला. त्याचं माझं नातं मित्राचं, सख्याचं, पित्याचं आहे, ती तर माऊली आहे हे मनात ठेवून भगवंताशी जवळीक साधून त्याला हाक मारताना जी भावनोत्कटता आपल्या संत मंडळींनी अभंग, दोहे, कीर्तन, विराणी यातून व्यक्त केली, त्यांच्या भावस्थितीशी आपणही तादात्म्य पावतो, नकळत त्यात गुंतून जातो. असा हा विठू कुठे बरं निघालाय आणि तेही मध्यरात्री. मग जनाबाई म्हणतात,

चला मंदिरात गस्त हिंडती बाजारात रांगोळी घातली गुलालाची शेजम्या केली पुष्पांची समया जळती अर्धरात्री गळ्यामध्ये माळ मोत्यांची असा हा विठ्ठल जनाबाईसाठी सखा झाला. तिच्या सवे दळण दळू लागला धुणी धुऊ लागला. एकदा तर चक्क आपला भरजरी शेला अज्जनीला देऊन तिची गोधडी त्यानं अंगावर दिमाखानं मिरवली आणि गावात हाकाटी झाली. चोरी जनी न केली चोरी जनी न केली. मग आळ जनीवर आणला. तिनं परोपरीनं सांगितलं चोरी मी केली नाही पण कुणी ऐकण्याची तसदीप घेतली नाही अन चंद्रभागेच्या तिरी जनीला सुळावर चढवण्याचा आदेश दिला. जनी डोळे मिटून विठ्ठलाचा नाम गजर करीत राहिली. तो काय आश्चर्य अबीर गुलाल उधळल्या गेलो तुळशी माळांचा सुगंध आला अन साऱ्यांदेख सुळाचं पाणी झालं. जनीची भक्ती सर्वांना समजली

नाम फुकट चोखट, नाम घेता नये विट, असा नाम जपाचा अखंड साधना मार्ग आपल्याला कसा कामी आला हे जनाई जनता जनार्दनाला अतिशय आत्मीय भावानं सांगून ठेवते. निर्गुणाकडे पाहता पाहता नित्य झाडू मारता मारता जनाई सगुणाकडून निर्गुणाकडे संक्रमित होते. विठ्ठल हा देव भक्त पुंडलिकाच्या भेटीला आलेला अन 28 युगांपासून विटेवरी उभा आपणास ठाऊक आहे. हा विठ्ठल विठोबा पांडुरंग केवळ भक्तिपूर्वक केलेल्या नामस्मरणानं आपल्या भक्तांच्या हाकेला धावून जातो, त्यांना अडचणीतून तारून नेतो अन म्हणून तो सर्वांना आपला सखा वाटतो. त्याच्या दर्शनासाठी वारकरी आनंदानं विठ्ठल विठ्ठल गजर करीत येतात.

वर्षाचा हा विठोबा रमला नाही राजवाड्यात तर धावत भेटण्या आला आपल्या वारकऱ्यांना राहुळात. त्याची गोष्ट ऐकण्यासारखीच. भानुदासाचे मुखी सदा नाम विठ्ठलाचे. भानुदासांची कीर्ती पसरली ते एका ऐतिहासिक घटनेनं. विजयनगर साम्राज्याचा राजा कृष्णदेवराय एकदा पंढरी झाला. श्री विठ्ठलास आपल्या राज्यात येऊन प्रतिष्ठित करावं असा विचार त्याच्या मनात आला आणि त्यानं तसं केलंही. आषाढी वारी जवळ आल्यानंतर पंढरीत वारकरी श्री विठ्ठल दर्शनार्थ जमू लागले. परंतु ज्याच्या दर्शनासाठी आपण इथवर आलो आहोत तो जागेवर नसल्याचं बघून वारकरी आला करू लागले. त्यावेळी भानुदासांनी सर्वांना आश्वासन दिलं की मी विठ्ठलास परत येथे आणेन. भानुदास निघाले. काही दिवसांनी ते मध्यरात्रीच्या सुमारास विठ्ठलासमोर येऊन उभे राहिले. देवास म्हणाले, देवा सर्व भक्त तुझी पंढरीत वाट पाहत आहेत, चल माझ्या बरोबर. विठ्ठलानं आपल्या गळ्यातील तुळशीच्या हारासह नवरत्नांचा हार भानुदासाच्या गळ्यात घालून थोडा धीर धरण्याचा सल्ला दिला. भानुदास तिथून निघाले. पहाटे काकड आरतीच्या वेळी जेव्हा पुजारी तिथे आले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की देवाच्या गळ्यात नवरत्नांचा हार नाही. राजापर्यंत बातमी पोहोचली. जो कोणी चोर असेल त्यास परस्पर सुळावर चढविण्याचे फरमान राजाने सोडले. सैनिक सर्वत्र पसरले. पहाटेच्या वेळी तुंगभद्रा नदीच्या किनारी भानुदास संध्या करीत असताना एका सैनिकास त्यांच्या गळ्यात नवरत्नांचा हार दिसला. हा चोर असावा असं गृहीत धरून सैनिकानं भानुदासास बंदी बनवलं. त्यांना सुळावर चढविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यावेळी भानुदासाच्या मुखातून अभंग प्रकटला. जय आकाश वर पडो पाहे ब्रह्म गोळ भंगा जाय वडवान त्रिभुवन खाय तरी तुझीच वाट पाहे का विठोबा. ज्या सुळावर त्यांना चढविण्यात येणार होत त्या सुळास पालवी फुटली. सदर प्रसंगाचं वर्णन त्यांच्याच भाषेत पाहायचं झाल्यास, कोरडिये काष्टी अंकुर फुटले येणे येथे जाणे विठोबाचे. ही बातमी राजापर्यंत पोहोचली. राजाचा थरकाप उडाला. ज्याला आपण चोर समजलो तो चोर नसून महान भगवत भक्त असावा हे त्याच्या लक्षात आलं. माझ्या भक्ताचा छळ झाल्यामुळे मी तुझ्याकडे राहणार नाही असा इशारा विठ्ठलानं दिला. भानुदास विठ्ठलाला घेऊन पंढरीस निघाले. पंढरीजवळ आल्यानंतर आनंदित झालेल्या वारकऱ्यांनी श्री विठ्ठलाची रथावरून मिरवणूक काढली. भानुदासाच्या भक्तीनं प्रसन्न होऊन विठ्ठलानं संत एकनाथ महाराजांच्या रूपात त्यांच्या घरी जन्म घेतला असं म्हणतात.

तर मंडळी, कसा वाटला आजचा आपला हा कार्यक्रम? पुन्हा भेटूया पुढच्या गुरुवारी. तोपर्यंत ज्योती चौधरीचा नमस्कार. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: जमिनीसारखी गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही. होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलास, एग्रीकल्चरल लँड से भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13-14 जून सकाळी 10:30 ते रात्री 8:30 मनोहर गार्डन ट्रीट हॉटेल गोविंद नगर नाशिक 788-789.
1: चित्रपटामधलं एस पी बालसुब्रमण्यम यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत आता ऐकूयात. संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पैरेलाल यांनी.

0: करण्याचा करताय विचार, आता होणार स्वप्न साकार. क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाउस प्लॉट अँड विलास, एग्रीकल्चरल लँड चे भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788-789.
1: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स.
2: आता योग्य वेळ जुन्याचं नवं करण्याची.
1: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
2: आणि मजुरीत 50% सूट.
1: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद.
2: विश्वास नाशिककरांचा.
1: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा पार्टनर नाशिक.
3: आशा भोसले यांनी गायलेलं धन दौलत या चित्रपटामधलं गीत आता ऐकूयात. ही गीतरचना आहे मजरूह सुलतानपुरी ह्यांची आणि संगीतकार राहुल देवबर्मन.

0: आपल्यासोबत मी आहे स्वाती आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज ऐकत रहा रेडिओ.
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
2: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
1: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
0: ऐकूया आशा भोसले आणि मन्नाळे यांनी गायलेलं गीत. मजरूह सुलतानपुरी यांची गीतरचना, तर गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं आणि चित्रपट आहे जमाने को दिखाना है.

0: नमस्कार, मी डॉक्टर विजय सूर्यवंशी बोलतोय. आपण ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.
1: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद. कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद.
2: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
1: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ.

चॅनलवर. ऐकूया आर्मी ह्या चित्रपटामधलं समीर यांचं गीत, विनोद राठोड, अलका याज्ञिक आणि अभिजित यांच्या स्वरात, संगीतकार आनंद मिलिंद.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कस?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: जमिनीसारखी गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही. होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एनए रेसिडेन्शियल प्लॉट, एनए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलास, एग्रीकल्चरल लँड से भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13-14 जून सकाळी 10:30 ते रात्री 8:30 मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788-789-89.
3: लता मंगेशकर यांनी गायलेलं महेश कुमार यांचं गीत आता ऐकणार आहोत.

0: ज्या गीताला संगीत होतं सावन कुमार यांचं, आणि हे गीत आपण ऐकलं चांद का तुकडा या चित्रपटामध्ये.
1: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
2: बजेटचं काय?
1: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
3: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
4: घेण्याचा करताय विचार, आता होणार स्वप्न साकार. क्रेडाय नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाय प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेंशियल प्लॉट्स, एन ए कमर्शियल प्लॉट्स, इंडस्ट्रियल प्लॉट्स, फार्म हाउस प्लॉट्स अँड विलास, एग्रीकल्चरल लँड से भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788-789.
0: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत आपण ऐकणार आहोत आनंद बक्षी यांचं, किशोर कुमार यांच्या आवाजात. हे गीत आहे अवतार या चित्रपटामधलं. संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल.

0: दुपारचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचा जगणं तुमचा आवाज. मी मोहना कारखानीस सिंगापूर इथून बोलते. चला जाऊया या कार्यक्रमात. आज आपण भेट देणार आहोत तैवान देशातील तैपई या शहराला. मंडळी, तैवान या आशिया खंडातील देशाच्या भ्रमंतीला सुरुवात करण्याआधी आपण या देशाचा इतिहास बघूया. आपल्या हे लक्षात येईल की तैवान राष्ट्र हे अनेक विचारधारांनी बनले आहे. अनेक राजवटी इथे सत्तेवर येऊन गेल्या आहेत. तर चला आपण तैवानचा इतिहास व ऐतिहासिक कालखंड बघूया. यांच्या इतिहासाला सुरुवात होते हजारो वर्षापासून. 17व्या शतकापर्यंत म्हणजे ख्रिस्तपूर्व काळापासून ते 17व्या शतकापर्यंत ऑस्ट्रोनेशियन वंशाच्या स्थानिक लोकांनी तैवान बेटावर हजारो वर्ष वास्तव्य केले. त्यानंतर येतो तो युरोपियन वसाहत काल. तो आहे 1624 ते 1662. या काळात डच ईस्ट इंडिया कंपनीने दक्षिण भागात वसाहत स्थापन केली, तर स्पॅनिश लोकांनी उत्तर भागात काही काळासाठी नियंत्रण ठेवले. आता याच्यानंतर 1662 ते 1895 कोक्सिंगा या मिंग राजघराण्याच्या समर्थकाने डचांना बाहेर हकलले आणि तैवानवर नियंत्रण मिळवले. त्यानंतर 1683 चिंग डायनेस्टीने तैवान आपल्या साम्राज्यात समाविष्ट केले. आता यानंतर पुढे कालखंड आहे 1895 ते 1945. या काळात जपानने अनेक राज्यांवर सत्ता गाजवली, त्यापैकीच एक तैवान हे राष्ट्र. पहिल्यांदाच फर्स्ट त्याला म्हणूया सिनो जॅपनीज वॉर झाले आणि चिंग राजवंशाने तैवान जपानला दिला. या काळात रेल्वे, शाळा यासारख्या पायाभूत सुविधांचा विकास झाला, पण हे वसाहतवादी नियंत्रण खूपच जाचकारक होते. त्यामुळे पुन्हा एकदा युद्ध झाले आणि पुन्हा त्या युद्धात यावेळी जपानचा पराभव झाला. आता 1945 जपानच्या पराभवानंतर तैवान रिपब्लिक ऑफ चायनाकडे गेला. 1949 चांग कायशेक यांच्या नेतृत्वाखालील कुओमिंतांग म्हणजे KMT सरकार चीनमध्ये झालेल्या अंतर्गत युद्धांमुळे तैवानमध्ये स्थलांतरित झाले. हा काळ व्हाईट टेरर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लष्करी कायद्याचा कालखंड होता. चांग या व्यक्तिमत्वाविषयी आपण अधिक माहिती पुढील भागात जाणून घेणार आहोत. आता आपण येत आहोत 1960 1960 ते 1970. साधारण या दशकात तैवानने वेगाने आर्थिक प्रगती करून 4 एशियन टायगर्सपैकी एक स्थान मिळवले. 1980 लोकशाही सुधारणा सुरू झाल्या आणि 1996 पहिली थेट राष्ट्रपती निवडणूक झाली. तर असा हा आधुनिक काळापर्यंत आपण पोचलेलो आहोत. आता आजचा तैवान कसा आहे याकडे आपण बघूया. आज तैवान हा प्रत्यक्षात एखाद्या स्वतंत्र देशासारखा कार्य करतो, परंतु चीनने अजूनही या बेटावर आपली सत्ता गाजवायचा प्रयत्न सोडला नाही आणि आपली सत्ता असल्याचा दावा चीन अजूनही करत आहे. तर मंडळी, आजच्या भागात आपल्याला काय लक्षात ठेवण्यासारखे आहे पहा. प्रत्येक देशाला इतिहास असतो आणि बरेचदा तो रक्तरंजित असतो. मोठा मासा कुठेही गेलो तरी लहान माशाला गिळत असतो आणि सत्तेची हाव मोठ्या मोठ्या राजवटींचा इतिहास बदलायला कारणीभूत ठरते. याच पार्श्वभूमीवर तैवानमधील चांगसारखी पराक्रमी आणि लोकशाहीवर विश्वास असणारी व्यक्तिमत्व चतुराईने मार्ग काढून आपल्या देशाला प्रगतीपथावर नेतात असेही आपल्याला म्हणता येईल. मंडळी, तर आजच्या या भागात आपला निरोप घ्यायची वेळ झाली आहे. आता भेटूया याच वारी याच वेळी पुढील भागात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: जमिनीसारखी गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही. होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलास, एग्रीकल्चरल लँड से भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते रात्री 8:30 मनोहर गार्डन ट्रीट हॉटेल गोविंद नगर नाशिक 788-789-8901.
2: आसमान का रंग बदल रहा था, रात कच्ची पड़ रही थी. कोई पंछी पास के पेड़ से उड़ा और सुबह को लाने आसमान की तरफ निकल गया. वो पुल के उस किनारे पर आकर खड़ी हो गई जहां से अगला कदम जिंदगी का आखिरी कदम था. एक भोले भाले भेड़ के बच्चे ने उसे रोक लिया. गडरिये भटकी हुई भेड़ों को राह दिखाते हैं, ईसा भी यही करते थे. उसका हाथ पकड़ के वो उसे अपने घर ले गया. अरे ताल से पानी सूखा है, आसमान तो नहीं सूख गया? फिर मेघ आएगा, फिर जल भरेगा. चल

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।
2: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता। त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा। या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार। तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे। अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर।

0: नमस्कार नाशिककर, मी महेश मांजरेकर बोलतो आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
2: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
1: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: श्रोते हो नमस्कार, आपण एकतर रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. सावित्री अभ्यकसच्या आपल्या सगळ्यांच्याच आवडत्या कार्यक्रमात पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. नेहमीप्रमाणेच आणखीन एका उत्साही शिक्षिकेला तिचा जीवन प्रवास जाणून घेण्यासाठी आणि अर्थातच अबॅकसचा विषय आहे तेव्हा अबॅकस बद्दलचं तिचं असलेलं मत किंवा अबॅकस मध्ये आता तिचा कसा सहभाग आहे आणि ती कशा पद्धतीनं हे सगळं पुढे नेते हे सगळं आपण जाणून घेणार आहोत आपल्या सगळ्यांच्या आवडत्या कार्यक्रमात, अर्थातच सावित्री अबॅकसच्या. सध्या आपल्या कार्यक्रमात आपण फोन इन मुलाखती घेतो आहोत, टेलिफोनच्या माध्यमातून मुलाखती घेतो आहोत आणि त्याच अनुषंगानं आज बुलढाणा इथून आपल्याशी टेलिफोनच्या माध्यमातून संवाद साधतायत सौ मंगला इंगळे मॅडम आणि त्यांच्याशीच आज आपण सविस्तर चर्चा करून त्यांच्याबद्दल आणि अबॅकस बद्दल जाणून घेऊया. मंगला ताई, खूप खूप स्वागत आहे आजच्या कार्यक्रमात.
1: थँक्यू.
0: सर्वप्रथम तुमचं अभिनंदन. बुलढाणा सारख्या शहरात राहून तुम्ही छान तिथं काम करताय अबॅकसचं आणि इतरही तुमचं जे काही कर्तृत्व आहे ते आपल्याला याच्यातनं अर्थातच आता जाणून घ्यायचं आहेच. पण थोडस मला असं विचारायचं की बुलढाणा सध्या कसं तिथे वातावरण आहे? मला वाटतं बऱ्यापैकी उष्ण आणि रखरखीत असा तो भाग आहे, तर सध्या उन्हाळ्याची काय परिस्थिती आहे?
1: सध्या आता कसं मे मध्ये प्रचंड ऊन होतं इथे, पण आता क्लायमेट थोडं चेंज झालेलं आहे म्हणजे फार असं ऊनही नाही आहे आणि थोडस हवामान मध्ये बदल आलेला आहे थोडासा, म्हणजे असं वातावरण असं गरमाहट नाहीये.
0: बरं बरं बरं. अच्छा, आणि आपल्या मूळ विषयाकडे येण्यापूर्वी मला तुमच्याबद्दलही जाणून घ्यायला आवडेलच, तुम्ही मूळच्या कुठल्या आहात?
1: तसं मी मूळ बुलढाण्याचीच आहे मॅडम.
0: बर.
1: म्हणजे माझं माहेर जे आहे ते माहेर माझं जामनेर आहे आणि सासर जे आहे ते बुलढाणा आहे.
0: अच्छा, आणि आपलं शिक्षण वगैरे काय झालेलं आहे, कुठे झालेलं आहे, म्हणजे लग्नाच्या आधी लग्नानंतर कसा हा प्रवास होता?
1: माझं ग्रॅज्युएशन पर्यंतचं शिक्षण मी धुळ्याला केलेलं आहे. माझे वडील एमएससी मध्ये होते त्यामुळे त्यांची ट्रान्सफर तिथे धुळ्याला होती, तर धुळ्याचे माझं तिथे कॉलेजमध्ये ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं आणि त्यानंतर मग मी एमए करायचं, तर मी अमरावती युनिव्हर्सिटी मधून एमए फर्स्ट केलेलं आहे.
0: अच्छा, अरे वा, म्हणजे लग्नाच्या आधी तुमचं शिक्षण पूर्ण झालंय?
1: हो, लग्नाच्या अगोदर शिक्षण पूर्ण झालं, ग्रॅज्युएशन पर्यंतच अगोदर लग्नाच्या अगोदर झालेलं आहे आणि ग्रॅज्युएशन नंतर एमए करायचं होतं तर एमए मी इकडे केले लग्नानंतर अमरावती युनिव्हर्सिटी.
0: बर बर. अच्छा, एमए आपण कुठल्या विषयात केलंय?
1: इंग्लिश लिटरेचर.
0: अरे वा, खूपच छान, आपल्याला साहित्याची आवड आहे.
1: हो.
0: बर, मग इंग्लिश निवडावं किंवा म्हणजे मराठीतही भरपूर साहित्य संपदा आहे, हिंदी सुद्धा आहे, मग इंग्लिश मध्येच एमए करावं असं का वाटलं?
1: कारण की ना पहिल्यापासून मला की नाही असं वेगळा सब्जेक्ट, म्हणजे प्रत्येकाला इंग्लिशची भीती वाटायची आणि मग ज्या विषयाची भीती वाटते त्याच विषयामध्ये का नाही आपण करायचं, का तो वेगळा विषय असं मला पहिल्यापासून वाटायचं. मग ती जिज्ञासा होती आणि पहिल्यापासून ते वर्ड्स, इंग्लिशचे वर्ड्स बघणं, त्या वर्डचं मीनिंग शोधणं ही एक हॅबिटच होती माझ्यामध्ये, त्याच्यामुळे तो विषय मला एवढा इझीच जायचा की मला असं तो कठीण म्हणून वाटलाच नाही, पण ज्या माझे ज्या फ्रेंड्स होत्या त्यांना तो विषय फार हार्ड वाटायचा. मग मी ज्यावेळेस ते करायला लागले तर तुम्हाला इझी वाटायला लागलं आणि आवड निर्माण झाल्यामुळे मग मी त्याच्यामध्ये इंग्लिश लिटरेचर निवडलं एम ए साठी.
0: बर बर. अरे वा, खूपच छान. आता इतकं सगळं जाणून घेतल्यानंतर आपण आपल्या मूळ विषयाकडे येऊया, ते म्हणजे अबॅकस. मला एक सांगा की आपण जेव्हा एम ए पूर्ण केलं इंग्लिश सारख्या छान विषयात ना, तेव्हा काही आपण नोकरी वगैरे केली होती?
1: नाही, मी नोकरी केली नाही. माझं पहिल्यापासून स्वप्न होतं की मुलांना शिकवायचं होतं. मग ते स्वप्न कसं पूर्ण करायचं, मग जॉब तर करू शकत नव्हती कारण जॉईंट फॅमिली होती. मग माझ्या मित्रांनी मला सल्ला दिली की तू क्लासेस का नाही सुरू करत, क्लासेस तू तुझं स्वप्न पूर्ण करू शकतेस, तू म्हणजे क्लासेस जर स्टार्ट केले तर मग तू क्लासेस मध्ये मुलं येतील आणि तू ते स्वप्न तुझं पूर्ण होऊ शकते. मग क्लासेस घ्यायचे कुठले हा प्रश्न होता, म्हणजे रेग्युलर क्लासेस घ्यायचे की एक्स्ट्रा काही कुठले क्लासेस घ्यायचे. मग मला माझ्या म्हणजे आमच्या इथे माझी भावाची मिसेस आहे, अबॅकसची ट्रेनिंग तिने कम्प्लीट केलं होतं.
0: बर, अरे वा.
1: हा, तिने ट्रेनिंग कम्प्लीट केलेलं होतं. मग तिचं आम्हाला म्हणजे ऍक्च्युली मला तशी बेसिक आयडिया अबॅकस म्हणजे काय होती. मग माझ्या मिस्टरांनी मला सांगितलं की तू का नाही अबॅकसची क्लासेसची ट्रेनिंग घेते आणि ती ट्रेनिंग कम्प्लीट आहे तर तूही क्लासेस सुरू करू शकतेस.
0: बरोबर.
1: हा, तर मग तिच्याकडनं पूर्ण पहिले बेसिक आयडिया घेतली की अबॅकस म्हणजे काय कसं वगैरे आणि अशातच मला योगी गुंजाल मॅडम भेटल्या. जसं आपल्याच ब्रेन ट्रेनच्या ज्या आहेत त्या जॉईंट्स मॅडम, तर त्यांचा नंबर मला भेटला. मग मी त्या मॅडमशी कॉन्टॅक्ट केला. मग त्यांनी मला नरेंद्र निकुम सरांचा नंबर दिला. सरांच्या वर्षाला ट्रेनिंग बॅचेस चालू असतात तर तुम्ही त्या ट्रेनिंग बॅचेसला जॉईंट व्हा, तुम्हाला पूर्ण नॉलेज आहे कसं काय कुठून, पूर्ण सर आपल्याला पूर्ण डिटेल नॉलेज देतात आणि आपण लगेच विदिन समजा आपली बॅच कम्प्लीट होत नाही तर आपण क्लासेस स्टार्ट करू शकतो म्हणून.
0: बरोबर.
1: तर मग ज्यावेळेस मला नरेंद्र निकुम सरांशी बोलली, त्या सरांशी बोलल्यावर त्यांच्या बोलण्याने एवढा प्रभाव पडला की सरांनी मला बॅच स्टार्ट करण्याची जी डेट दिली त्या डेटच्या अगोदरच मी सरांना फोन केला की सर आपली बॅच स्टार्ट होणार आहे ना, तर सर म्हणे हो आपली बॅच लगेच स्टार्ट. आणि फक्त 3-4 महिन्यामध्ये आमच्या सरांनी समजा फर्स्ट 4 लेवलचं ट्रेनिंग कम्प्लीट केलं आणि मी लगेच क्लासेस स्टार्ट केले.
0: क्या बात आहे, खूप छान. तुमची मला वाटतं स्वतःची ती एक इच्छा शक्ती होती की तुम्हाला काहीतरी करायचंय, आणि त्या दृष्टी जेव्हा तुम्हाला संधी मिळाली तेव्हा त्या संधीचा तुम्ही पुरेपूर वापर केला. आणि फक्त शिक्षण घेऊन तुम्ही थांबला नाही तर ते तुम्ही चटकन अंमलात सुद्धा आणलं, मुलांना शिकवायला सुरुवात केली, कुठेही ब्रेक न होऊ न देता, कुठलाही गॅप न जाऊ देता सगळं सुरळीतपणे तुम्ही स्वतः सुरू केलं.
1: हो हो, म्हणजे मला याच्यामध्ये माझ्या मिस्टरांची, योगीताईंची, नरेंद्र निकुम सरांची साथ भेटली आणि या साथमुळे मी हा क्लास डेव्हलप करू शकली. आणि मेन की नाही, आपल्याला जे काही स्वप्न पूर्ण करायचं असतं ना त्याच्यासाठी गुरुची फार आवश्यकता असते. गुरु योग्य भेटला ना तर आपली दिशा, आपल्याला ती दिशा परफेक्ट ठरत असते ना, आपण तो आपण जे ठरवलेलं आहे ते कम्प्लीट करू शकतो. तर मी यात नरेंद्र निकुम सरांचं खूप म्हणजे खूप मनापासून धन्यवाद मानेल की माझं अस्तित्व सिद्ध करण्याचा चान्स त्यांनी मला दिला.
0: नक्की.
1: आणि त्याच्यातून आज क्लास स्टार्ट केलेले आहे, त्या क्लासच्या बेसवर आज जर माझ्याकडे 40 मुलं शिकतायत तर म्हणजे जे स्वप्न आपण करू शकत नव्हतो ते केलं, तर तो आनंद मी शब्दातही व्यक्त नाही करू शकत की मी काय सरांनी मला हे केलेलं आहे.
2: आज क्लासेसमुळे माझी ओळख बुलढाण्याच्या कानाकोपऱ्यापर्यंत मंगला इंगळे ॲबकस टीचर म्हणून झालेली आहे.
0: खरे खरे खूप छान. तो आनंद तुमच्या बोलण्याचा सुद्धा आम्हाला जाणवतो. आणि खरोखर जर आपल्याला काही करण्याची जिद्द असेल तर मार्ग आपोआपच सापडतात, आणि ती सापडलेली किंवा ती समोर आलेली संधी स्वीकारणं सुद्धा खूप मोठी गोष्ट असते जी तुम्ही खऱ्या अर्थानं स्वतःला सिद्ध करण्यासाठी वापरली. तुम्हाला नरेंद्र सरांचं सुद्धा मार्गदर्शन मिळालं, मिस्टरांचा पाठिंबा होता, घरातला पाठिंबा होता, आणि त्या बळावरती आता 40 विद्यार्थ्यांना तुम्ही शिक्षणाचं हे ज्ञानदानाचं काम करता आहात. खरोखर तुमचं खूप मनापासून कौतुक आहे. मग हे विद्यार्थी म्हणजे तुमच्या घरी येऊन शिकतात की तुम्ही ऑनलाईन शिकवता, कशा पद्धतीने शिकवताय?
1: नाही, मी पहिले ऑफलाईनच क्लासेस घेत होती, पण मला आता ज्यावेळेस मी ऑफलाईन क्लासेस घ्यायला लागली आणि मग क्लास मधल्या एका म्हणजे एका विद्यार्थ्याच्या आईची ट्रान्सफर कोल्हापूरला झाली, मग त्याच्या आईला टीचिंग फार आवडलेलं होतं, मग त्यांनी मला म्हटलं की मॅडम तुम्ही ऑनलाईन बॅच का स्टार्ट करत नाही, कारण आम्हाला कंटिन्यू क्लासेस ठेवायचे आहेत. मग त्यांच्यामुळे मी ऑनलाईन क्लासेस स्टार्ट करायला लागली. आता अगदी 2 महिने झाले मी ऑनलाईन क्लासेस पण घेते.
0: क्या बात आहे. काय वाटतंय जेव्हा स्वतःला हे जे स्वप्न तुमचं सत्यात उतरलेलं आहे आणि विद्यार्थ्यांना तुम्ही शिकवले

0: समजते हे म्हटल्यावरती आणखीनच आपल्याला हुरूप येतो. काय भावना आहे त्या सगळ्याबद्दल?
1: म्हणजे मॅडम माझं मी मला की नाही जे शिकवण्याचं माझं स्वप्न होतं ते स्वप्न तर पूर्ण झालं, पण त्यातून जो आत्मिक आनंद भेटत असतो की ते विद्यार्थी आपल्याकडे येतात आणि आपल्याला त्यांना शिकवण्याचा जो आनंद असतो तो आनंद शब्दातच व्यक्त नाही करू शकत मॅडम. मला इथं म्हणजे क्लासेस घेताना एवढा इंटरेस्ट असतो की ते मुलं ज्यावेळेस क्लासची बॅच संपल्यावर जातात ना तर असं वाटतं की ह्या मुलांची कंटिन्यू बॅच आपण घ्यावी.
0: बर बर बर.
1: आणि आता असं वाटतंय की ज्या पद्धतीने नरेंद्र डिकुम सर 2,500 विद्यार्थ्यांना वन टाइम मध्ये ट्रेनिंग देतात तर मला असं वाटतं की सरांचं आपण एवढं तर नाही करू शकत सर जितपत करताय, पण त्यानुसार आपण 100 विद्यार्थ्यांना तरी ऍट अ टाइम वन टाइम शिकू शकू असं माझ्या मध्ये प्रेरणा मी तयार करण्याचा प्रयत्न करते.
0: नक्की नक्की, खूप खूप शुभेच्छा तुम्हाला त्याच्यासाठी. आता तुम्ही सुरुवातीला बोलताना सांगितलं की तुमचं एकत्र कुटुंब आहे, तर एकत्र कुटुंबामध्ये ह्या क्लासेसच्या वेळा आणि इतर जबाबदाऱ्या कशा पार पाडताय?
1: माझ्या सकाळी शेड्यूल मी कसं मी म्हणजे 5 वाजेपासून उठते, जॉईंट फॅमिली आहे त्याच्यामुळे सगळ्यांच्या मनाचा विचार करून मला त्यांचे मन सांभाळायचे आणि माझं स्वप्न पूर्ण करायचे क्लासेस व्यवस्थित घेतले गेले पाहिजे. तर मी सकाळी उठून आपलं मुलींचा टिफिन वगैरे सगळं रेडी करते आणि 9 ते 10:30 मी फर्स्ट बॅच घेत असते. म्हणजे माझं सकाळचं शेड्यूल होऊन जो टायमिंग माझा असतो त्याच्यात 9 ते 9:30 फर्स्ट बॅच घेऊन घेते आणि त्याच्यानंतरची सेकंड बॅच मी आफ्टरनूनला घेत असते 5 ते 6:30.
0: अच्छा, म्हणजे पूर्ण वेळ शिक्षणाला कुठेही तुम्ही इथे कॉम्प्रोमाइज केलेलं नाहीये, तर वेगवेगळ्या विभागामध्ये वेगवेगळ्या वेळांमध्ये त्याला विभागून तुम्ही तुमचं काम चोखपणे पार पाडताय आणि शिवाय जबाबदाऱ्या सुद्धा छान पार पाडतायत. मला सांगा हे सगळं करताना अर्थातच कुटुंबाचा सपोर्ट फार महत्वाचा असतो, मिस्टरांचा उल्लेख तर तुम्ही केलातच, पण मग आणखीन काय सांगाल तुमच्या फॅमिली बद्दल?
1: माझी फॅमिली कोऑपरेटिव्ह आहे मॅडम. म्हणजे माझ्या सासूबाईंचा काही प्रॉब्लेम नाही, त्यांचं एवढंच म्हणणं होतं की तू तुझ्या मुलींचं आणि मिस्टरांचं सगळं बघून तू व्यवस्थित क्लासेस घेऊ शकशील तर तू क्लासेस घेवा. तर मी त्यांना करून दाखवलं की मी क्लासेसच्या वेळा फॉलो करू शकते, घरातलं कोणाचं मन डिस्टर्ब करू देणार नाही, त्यांच्या सगळं जे गरजा आहे त्या मी व्यवस्थित पूर्ण करेन. आणि ते केल्यावर उलट त्यांनाच आनंद झाला की ही घर सांभाळून क्लासेस घेते, तर त्याही खुश आहेत. मिस्टरांनी तर मला माझं स्वप्न सिद्ध करण्यासाठी पाठिंबा केलाच होता आणि त्यात आता माझी मोठी मुलगी 10th आहे मॅडम, तर ती एवढी कोऑपरेटिव्ह नेचर आहे की ती मला जर एखाद्या वेळेस मला विद्यार्थ्यांना समजा काही टीचिंग करायचं असेल आणि ऍट अ टाइम 10 विद्यार्थी असेल तर फिंगरिंग एक्सरसाइज घेण्यासाठी माझी मोठी मुलगी मला मदत करते की मम्मी मी सांगते त्यांना असं.
0: बर बर बर, खूपच छान. तुझ्या मुलीला सुद्धा खूप खूप शुभेच्छा तिच्या यंदाच्या परीक्षेसाठी आणि खरोखरच खूप छान पद्धतीनं तुमचा हा शिकवण्याचा प्रवास सुरू आहे. मुळात घरात राहून सगळ्या जबाबदाऱ्यांना न्याय देऊन तुम्ही या गोष्टी करता आहात. खरोखर खूप छान वाटलं हे सगळं ऐकून. एकीकडे स्वतःची ओळख, घरच्या जबाबदाऱ्या आणि विद्यार्थ्यांचं भवितव्य घडवणं हा जो एक सुंदर त्रिकोण तुम्ही साधत आहात तो खूप छान वाटलं हे सगळं ऐकून. आणखीन या क्षेत्रात पुढे काय करण्याची आपल्याला इच्छा आहे?
1: आता सरांची ऑनलाईन बॅच चालू असते तर सरांनी आम्हाला सांगितलंय की आम्ही ज्यावेळेस अॅबकस वेदिक मॅथची ट्रेनिंग घेतो तर याबरोबरच सरांचे फोनिक्स चे पण आहेत क्लासेस, आणखीन क्यूबचे क्लासेस आहेत, हँड रायटिंगचे क्लासेस आहेत, तर त्या क्लासेस मध्ये पण मला समजा क्लासेसचे ट्रेनिंग घेऊन ते क्लासेसची ट्रेनिंग मला विद्यार्थ्यांना शिकवण्याची इच्छा आहे.
0: बर बर, खूप खूप शुभेच्छा तुम्हाला या सगळ्यांसाठी आणि खरोखर मनापासून अभिनंदन. अशा छान पद्धतीने तुमची प्रगती पुढे घडत राहो आणि तुम्हाला उदंड यश मिळत राहो अशीच मी तुम्हाला शुभेच्छा देते. आज तुम्ही वेळ दिलात आणि इतकी ही छान आपली मुलाखत रंगली, हा संवाद झाला, त्याच्याबद्दल सगळ्यांच्याच वतीनं मी तुमचे मनापासून आभार मानते. तुमच्या पुढच्या आयुष्यासाठी, तुमच्या पुढच्या प्लॅनसाठी खूप खूप शुभेच्छा देते. मनपूर्वक धन्यवाद.
1: धन्यवाद.

0: प्लॉट घेण्याचा करताय विचार? आता होणार स्वप्न साकार. क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट्स, एन ए कमर्शियल प्लॉट्स, इंडस्ट्रियल प्लॉट्स, फार्म हाऊस प्लॉट्स अँड विलास, एग्रीकल्चरल लँड से भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788-789-8901.
1: राज, आपण लग्न कधी करायचं?
2: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
1: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
2: मग आता पुढे काय करायचं?
3: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
2: पण मग संपर्क कुठे करायचा?
3: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते 6:00 तुम्ही नक्की भेट देऊ शकता, किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300-16512 आणि 0253-247-2626 या क्रमांकावर.
1: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
2: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

विप्रा एंटरटेनमेंट नाशिक ऍडव्होकेट विजया माहेश्वरी आयोजित श्री राम समर्थ या चित्रपटाच्या विशेष शोचे आयोजन करण्यात आले आहे. श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या जीवनावर आधारित मराठी चित्रपट गुरुवार दिनांक 11 जून 2026 रोजी सायंकाळी 6:30. ठिकाण विशाखा हॉल कुसुमाग्रज प्रतिष्ठान गंगापूर रोड नाशिक. प्रवेश फी ऐच्छिक. आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. पण या आनंदात मिठाचा खडा टाकणारे कॅन्सर सारखे आव्हान एखाद्याला अवचित भेटते, कोंडीत पकडते. तेव्हा न डगमगता त्यावर मात करून सुखरूप बाहेर पडलेल्या मैत्रिणी कितीतरी आहेत. अशा धैर्यवान मैत्रिणींना एकत्र आणण्याचा प्रयत्न म्हणजे हा वॉक. आरोग्याच्या दिशेनं केलेला हा वॉक आहे कॅन्सरला बाय बाय करून नव्या उमेदीनं जगू लागलेल्या मैत्रिणींचा एक अनोखा प्रयोग. दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 7:00 फ्रावशी टाउन मैदानावर होणार आहे. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. त्यासाठी शेवटची तारीख आहे 20 जून 2026. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 83-00-16512 आणि 94-239-84-888 या क्रमांकांवर.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कस?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: जमिनीसारखी गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही. होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एनए रेसिडेन्शियल प्लॉट, एनए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलास, एग्रीकल्चरल लँड से भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते रात्री 8:30 मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788-789-8990.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

0: विश्वास आहे का जगभरात कुठेही आणि कधीही? त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
1: रसिक श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. रसिक हो, मी राधिका जोशी आपलं स्वागत करते आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमाचं नाव आहे स्वर संध्या, ओळख रागांची मैफिल गीतांची. अभिजात संगीताची ओळख करून घेता घेता रागांवर आधारित गीतांच्या या मैफिली आपलं मनापासून स्वागत. रसिक हो, तुम्हाला सुरमयी दुपारच्या सुंदर शुभेच्छा. श्रोते हो, आपल्या स्वर संध्या कार्यक्रमात आपण गेले 3 गुरुवार चारुकेशी या रागावरील संगीत ऐकत आहोत. शास्त्रीय उपशास्त्रीय संगीताबरोबरच आपण चारुकेशी मधील हिंदी चित्रपट संगीतही ऐकलं. अबीट गोडीची कर्णमधुर गाणी ऐकून मला अनेक जणांकडून रिप्लाय सुद्धा आले, त्यांना गाणी खूपच आवडली. श्रोते हो, चारुकेशी मधील मराठी गीतेही खूपच कर्णमधुर आहेत. आज मी तुम्हाला 30 गीते ऐकवणार आहे. पंडित हृदयनाथ मंगेशकर, श्रीधर फडके तसेच पंडित जितेंद्र अभिषेकी यासारख्या कल्पक संगीतकार गायकांनी चारुकेशीचा वापर करून अप्रतिम गाणी रचली आहेत. सर्वप्रथम ऐकूया ऋतू हिरवा या श्रीधर फडकेंच्या अल्बममधील टायटल सॉन्ग. गायिका आहेत आशा भोसले, गीतकार आहेत शांता शेळके आणि संगीतकार अर्थातच श्रीधर फडके. चारुकेशीचा निसर्गाविष्कार.

श्रोते हो, कवीने आपल्या कवितेत सांगितलेले भाव साकार करणारं गीत म्हणजेच भावगीत. चारुकेशी रागातील पुढील गीत म्हणजेच पंडित हृदयनाथ मंगेशकरनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं एक भावगीतच आहे.

श्रोते हो आता ऐकूया पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी बांधलेलं एक नाट्यपद. नाटक आहे ययाती देवयानी आणि गायिका आहेत अर्चना कान्हेरे.

श्रोते हो, पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं संगीत असलेलं हे नाट्यगीत म्हणजे शब्द आणि सूर यांचा समसमा संगमच. श्रोते हो, अभिषेकी बुवा नाटकांना संगीत देताना नाटकाचं कथानक, काम करणारी पात्रे, त्यांचा सांगितिक आवाका आणि नाटकाची बांधणी इतक्या साऱ्या गोष्टींचा विचार करत असत. त्यामुळेच त्यांची नाट्यपदे ही वेगळी आणि भावपूर्ण वाटतात. पुनरावृत्ती होणार नाही याकडे ते कटाक्षाने लक्ष देत असत. श्रोते हो, आता पुढील गाणं ऐकूया. एक भावगीत, गायक आहेत सुमन कल्याणपूर, राग अर्थातच चारुकेशी.

श्रोते हो, कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया चारुकेशी या रागाचं भक्तिरूप, ज्ञानेश्वर महाराजांची रचना, श्रीधर वडके यांचं संगीत आणि सुरेश वाडकर यांचा आवाज.

श्रोतेहो, चारुकेशी या रागातील आजची सर्व गीते आपल्याला नक्कीच आवडली असतील अशी अपेक्षा करून मी राधिका जोशी आपला निरोप घेते आहे. पुन्हा भेटूया पुढील गुरुवारी दुपारी 4 वाजता एका नवीन रागाची ओळख करून घेण्यासाठी रेडिओ विश्वास 90.8 कार्यक्रम स्वर संध्या मध्ये. तोपर्यंत नमस्कार.

लता मंगेशकर आणि विनोद राठोड यांनी गायलेल्या चांदणी ह्या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत आता ऐकूयात. गीताला संगीत आहे शिवहरी यांचं.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अडावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा।
2: गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही। होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026। एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलास, एग्रीकल्चरल लँड से भरपूर पर्याय। नक्की भेट द्या 13-14 जून सकाळी 10:30 ते रात्री 8:30 मनोहर गार्डन ट्रीट हॉटेल गोविंद नगर नाशिक 788-789।
3: गीत आता ऐकूया। गीत रचना आनंद बक्षी यांची, संगीतकार लक्ष्मीकांत पैरेलाल आणि हे गीत गायला आहे शब्बीर कुमार, आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांनी।

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 2 47 26 26 या आमच्या क्रमांक.
2: प्लॉट घेण्याचा करताय विचार? आता होणार स्वप्न साकार. क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एने रेसिडेन्शियल प्लॉट, एने कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाउस प्लॉट अँड विलास, ऍग्रिकल्चरल लँड चे भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788-789-9090.
3: चोरों की बारात या चित्रपटामधलं ऐकूया आनंद बक्षी यांची गीतरचना. संगीतकार लक्ष्मीकांत पैरेलाल. हे गीत गायलं आहे मन्नाडे आणि शैलेंद्र सिंग यांनी.

0: लेख आणि कथांचं अभिवाचन आपण ऐकू शकणार आहात आमच्या विशेष कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे मैत्रकट्टा. सादर करते दत्ता सरदेशमुख. प्रसारण दर मंगळवारी दुपारी 3 वाजता आणि पुन्हा प्रसारण दर मंगळवारी रात्री 9 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका मैत्रकट्टा.
1: जमिनीसारखी गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही. होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलास, अग्रिकल्चरल लँड से भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते रात्री 8:30 वाजेपर्यंत. मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788-789-1990.
2: या चित्रपटामधलं उदित नारायण यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत, संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
3: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
2: ते कसं?
3: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
2: बर,
3: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदाच.
2: स्मार्ट प्लॅन.
3: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा
4: कॉर्नर. गीत ऐकूयात. मोहम्मद रफी यांनी गायलेलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत आता ऐकूयात. आओ प्यार करे या चित्रपटामधलं. संगीतकार उषा खन्ना.

0: दिल भर
1: विप्रा एंटरटेनमेंट नाशिक ऍडव्होकेट विजया माहेश्वरी आयोजित श्री राम समर्थ या चित्रपटाच्या विशेष शोचे आयोजन करण्यात आले आहे. श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या जीवनावर आधारित मराठी चित्रपट गुरुवार दिनांक 11 जून 2026 रोजी सायंकाळी 6:30 ठिकाण विशाखा हॉल कुसुमाग्रज प्रतिष्ठान गंगापूर रोड नाशिक. प्रवेश फी ऐच्छिक.

0: सायंकाळचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
2: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: जमिनीसाठी गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही. होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलास, ऍग्रिकल्चरल लँड चे भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13-14 जून सकाळी 10:30 ते रात्री 8:30 पर्यंत. मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788-799-19.

0: हिंदी मराठी सिनेसृष्टीतले खुमासदार किस्से, आठवणी आणि कलाकृतीच्या निर्मिती मागच्या न ऐकलेल्या रंजक कहाण्या या सगळ्याच गोष्टींना जाणून घेऊया. याद किया दिल ने कहा हो तुम या कार्यक्रमातनं सादर करते आहेत धनंजय कुलकर्णी. जरूर ऐका दर शुक्रवारी दुपारी 1:30 आणि पुनःप्रसारण दर सोमवारी रात्री 9:30 फक्त रेडिओ विश्वासवर.
1: विप्रा एंटरटेनमेंट नाशिक ऍडव्होकेट विजया माहेश्वरी आयोजित श्रीराम समर्थ या चित्रपटाच्या विशेष शोचे आयोजन करण्यात आले आहे. श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या जीवनावर आधारित मराठी चित्रपट गुरुवार दिनांक 11 जून 2026 रोजी 6:30 ठिकाण विशाखा हॉल कुसुमाग्रज प्रतिष्ठान गंगापूर रोड नाशिक. प्रवेश फी ऐच्छिक.

हैया हैया।

0: घेण्याचा करताय विचार, आता होणार स्वप्न साकार. क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एनए रेसिडेन्शियल प्लॉट, एनए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलास, एग्रीकल्चरल लँड चे भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788-789-8901.
1: राज, आपण लग्न कधी करायचं?
2: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
1: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
2: मग आता पुढे काय करायचं?
3: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
2: पण मग संपर्क कुठे करायचा?
3: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते 6:00 तुम्ही नक्की भेट देऊ शकता, किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300-16512 आणि 02-53-247-2626 या क्रमांकावर.
1: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
2: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा पार्लर।

आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. पण या आनंदात मिठाचा खडा टाकणारे कॅन्सर सारखे आव्हान एखाद्याला औचित भेटते, कोंडीत पकडते, तेव्हा न डगमगता त्यावर मात करून सुखरूप बाहेर पडलेल्या मैत्रिणी कितीतरी आहेत. अशा धैर्यवान मैत्रिणींना एकत्र आणण्याचा प्रयत्न म्हणजे हा वॉक, आरोग्याच्या दिशेनं केलेला हा वॉक आहे. कॅन्सरला बाय बाय करून नव्या उमेदीनं जगू लागलेल्या मैत्रिणींचा एक अनोखा प्रयोग. दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता फ्रावशी टाउन मैदानावर होणार आहे. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. त्यासाठी शेवटची तारीख आहे 20 जून 2026. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 83-00-16512 आणि 94-239-84-888 या क्रमांकांवर.

0: जमिनीसारखी गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही. होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलास, अग्रिकल्चरल लँड से भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13-14 जून सकाळी 10:30 ते रात्री 8:30 मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788-789-8901.
1: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, एचपीटी कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247-2626 आणि 75586-26611 या क्रमांकांवर.

0: अल्लाह तुम हो ओ दिलरुबा।
1: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे, आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात।
2: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%,
1: मुदत 1 वर्ष। आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या, नियम व अटी लागू।

0: स्लॉट घेण्याचा करताय विचार, आता होणार स्वप्न साकार. क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाउस प्लॉट अँड विलास, एग्रीकल्चरल लँड चे भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788-789-89.
1: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
2: अरे हे सर्व रेडिओ विश्वच्या ऍड मुळे शक्य झालं.
1: हो पण फार खर्च आला असेल ना?
2: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
1: काय सांगतो?
2: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247-2626 या आमच्या क्रमांकावर.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कसं?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदा.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना.
3: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
2: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
3: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
2: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: सायंकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
3: संचयात समृद्धी.
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अडावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर।
2: नमस्कार, मी सयाजी शिंदे। तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ। तुमचं जगणं तुमचा आवाज, तुमचं जगणं तुमचा आवाज।

0: स्लॉट घेण्याचा करताय विचार? आता होणार स्वप्न साकार. क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाउस प्लॉट अँड विलाज, एग्रीकल्चरल लँड से भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 मनोहर गार्डन ट्रीट हॉटेल गोविंद नगर नाशिक 788.
1: आपली नवीन गाडी घेऊया ना.
2: बजेटचं काय?
1: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
3: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
4: अटी व शर्ती लागू.

0: तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98504500520 आणि 98349 52278.
1: जमिनीसारखी गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही. होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. NA रेसिडेन्शियल प्लॉट, NA कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलाज, एग्रीकल्चरल लँड से भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते रात्री 8:30 पर्यंत. मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788-799-89.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कस?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नॅशन.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा।
2: जमिनीसारखी गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही। होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026। एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलाज, एग्रीकल्चरल लँड से भरपूर पर्याय। नक्की भेट द्या 13-14 जून सकाळी 10:30 ते रात्री 8:30 मनोहर गार्डन ट्रीट हॉटेल गोविंद नगर नाशिक 788-799-8901।

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: ऍडव्होकेट विजया माहेश्वरी आयोजित श्रीराम समर्थ या चित्रपटाच्या विशेष शो चे आयोजन करण्यात आले आहे. श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या जीवनावर आधारित मराठी चित्रपट गुरुवार दिनांक 11 जून 2026 रोजी 6:30 PM. ठिकाण विशाखा हॉल, कुसुमाग्रज प्रतिष्ठान, गंगापूर रोड, नाशिक. प्रवेश फी

0: प्लॉट घेण्याचा करताय विचार? आता होणार स्वप्न साकार. क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाउस प्लॉट अँड विलास, एग्रीकल्चरल लँड से भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 मनोहर गार्डन ट्रीट हॉटेल गोविंद नगर नाशिक 788.
1: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे? आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
2: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
1: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

20 जून 2026. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 83006512 आणि 94 239 84888 या क्रमांकांवर.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक
1: सायंकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
3: संचयात समृद्धी.
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज. श्रोत्या नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. मंडळी, आता जाणून घेऊया आमच्या आजच्या उर्वरित आणि उद्या सकाळच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. संध्याकाळचे 7 वाजलेत. रूपरेषेनंतर आपण ऐकणार आहात शुभंकर उतीने स्तोत्र आणि त्यानंतर संध्याकाळी 7:10 आपण ऐकणार आहात कार्यक्रम मनाचा आरसा. रात्री 8 ओठावरली गाणी या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. संवादक विकास भावे. 9 गुंजन मनातले या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. तर रात्री 11 चिरंतन गाणी या कार्यक्रमांचं पुनःप्रसारण. रात्री 12 ते 4 हिंदी चित्रपट संगीत. 4:00 भक्तिगीतांनी आपण सुरुवात करणार आहोत. 6:05 सकाळी गोंदवलेकर महाराजांचे विचार. सादर करते दत्ता सरदेशमुख. 6:10 भक्तिसंगीत. 6:30 दासबोधाचं निरूपण. निरूपणकार आहेत पद्माकर देशपांडे. 6:35 प्रभात विश्व. सादर करते ऋषिकेश आयाजित. सकाळी 7 कार्यक्रमांची रूपरेषा प्रसारित होईल आणि त्यानंतर आमच्या पुढील कार्यक्रमांचा आस्वाद आपण घ्याल. श्रोतेह, रूपरेषा आपण ऐकली आमच्या आजच्या काही ठळक कार्यक्रमांची. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ.

श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। मी आहे राधिका जोशी, सादर करते आहे कार्यक्रम मनाचा आरसा समर्थांचा वारसा। श्रोते हो, या कार्यक्रमात आपले मनापासून स्वागत। मनाचे श्लोक हा समर्थ रामदास स्वामींचा एक असा ठेवा आहे की जो आजही आपल्याला जगण्याची दिशा देतो। सुसंस्कारित आणि सुदृढ मन असलेली पिढी घडवणे हेच या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे बरं का। श्रोते हो, या कार्यक्रमात एक मनाचा श्लोक, त्याचा सोपा सरळ अर्थ आणि त्या अनुषंगाने मिळणारा संदेश असणार आहे। श्रोते हो, मनाचे श्लोक ग्रंथातील आजचा आपला श्लोक क्रमांक 72।

0: श्रीराम। श्रोते हो, मागील काही श्लोकांमध्ये नामस्मरणाचे महत्व सांगत असताना याही श्लोकात समर्थ नामस्मरण या भक्तीचे वर्णन करतात आणि त्याचे महत्वही आपल्याला पटवून देतात। न वेचे कदा ग्रंथीचे अर्थ काही, या चरणाचे दोन अर्थ होतात बर का। पहिला अर्थ असा की रामाचे नाम घेताना पदरचा पैसा खर्च करावा लागत नाही। श्रोते हो, काही काही लोक प्रत्येक बाबतीत पैशाचा हिशोब करतात, हॉटेलिंग खरेदी यासाठी वारेमाप पैसा खर्च करतात, पण देवधर्म दान पूजा कर्मकांड अशा कामांसाठीही तितकाच पैसा खर्च केला जात नाही। लग्नात खरेदी ब्युटी पार्लर फोटोग्राफी इत्यादीसाठी पैसे खर्च केले जातात, पण विधीसाठी गुरुजींना दक्षिणा देताना हात सढळ ठेवला जात नाही। माणसाची ही मनोवृत्ती लक्षात घेऊन समर्थ म्हणतात, नामस्मरणाला कोणताही पैसा खर्च न होता फायदा मात्र भरपूर होतो। याच चरणाचा दुसरा अर्थ असा की नामसाधना इतकी सोपी आहे की ती शिकण्यासाठी निरनिराळे ग्रंथ वाचून त्याचा अर्थ समजावून घेण्याची गरज नाही। नामसाधना करताना कोणतेही ग्रंथ वाचनाची गरज नाही। वाल्याकोळी तर चोरी दरोडेखोरी अशी कित्येक कृत्य करीत होता, त्याला नामाचा पूर्ण अर्थही समजला नव्हता। त्याला मरा हा शब्द जास्त जवळचा वाटत होता, जास्त परिचयाचा होता। अशा उलट्या नामाने तो तरला आणि पुढे या उलट्या नामानेच तो वाल्मिकी ऋषी बनला आणि नंतर वाल्मिकी ऋषींनी वाल्मिकी रामायण लिहिले। म्हणून समर्थ सांगतात की मुखाने नाम घेण्यासाठी पैसाही खर्च होत नाही आणि कोणतेही कष्टही नाहीत। असे हे नाम अत्यंत सोपे आहे, बिनखर्चाचे आहे, म्हणून ते घ्यावे। परंतु असे हे नाम इतके सोपे आणि बिनखर्चाचे आहे तर मग ते प्रभावी आणि परिणामकारक आहे का अशी शंका येते, हो ना। सर्वसामान्य माणसांची ही मानसिकताही ओळखून समर्थ पुढचे चरण म्हणतात, महाघोर संसार शत्रु जिणावा। अहो, संसारासारखा महाघोर शत्रू नामाने जिंकता येतो। श्रोते हो, संसार हा मिथ्या आहे, नाशवंत आहे हे आपल्याला कळते, पण वळत मात्र नाही बर का। उदाहरणार्थ, आई वडिलांना आपला मुलगा अत्यंत प्रिय असतो, तो समोर दिसत असतो तेव्हा सर्व काही छान वाटत असते, पण तो जरा नजरेआड गेला की मन अस्वस्थ होते। उगीच त्याची चिंता मग मन करत राहते, त्याच्याबद्दल अनावश्यक चिंतन सुरू होते आणि नामस्मरण मात्र थांबते। हे अनावश्यक चिंतन करण्याऐवजी नामस्मरण करत राहिले तर आपोआपच मुलाविषयीचे चिंतन जाऊन मनात शांती प्राप्त होते आणि असे हे नामस्मरण करता करता मुलाच्या पुत्रप्रेमाच्या बद्दल हळूहळू अलिप्त व्हायला लागते। मग मुलगा समोर असला काय किंवा नसला काय काहीही विशेष वाटेनासे होते। नामस्मरण करता करता पुत्राविषयीचे कर्तव्यही पार पाडता येते। अशा प्रकारे संसारातील दुःखे लय पावतात, संसाराचे घोर स्वरूप समजते आणि त्यापासून मन अलिप्त होऊ लागते। श्रोते हो, आपल्यासारखी सर्वसामान्य माणसे उगीच कर्तव्यपूर्ती जबाबदारी यांच्या जाणीवेने संसारात गुरफटून जातात। सर्व काही अनुकूल असेल तर संसार मिथ्या आहे असे आपल्याला पडतेही बर का, पण थोडीशी जरी प्रतिकूलता आली तरी आपले मन त्याचा स्वीकार करत नाही आणि मग दुःख आले की संसार सर्व काही सत्य वाटू लागतो। समर्थ म्हणतात, प्रपंचाचे मिथ्यत्व मनात ठसावे याकरता प्रभातकाळी प्रभू राम रायाचे चिंतन करावे हा उपाय समर्थ आपल्याला देतात। प्रभातकाळी केलेले प्रभू राम रायाचे ध्यान आणि नामस्मरण या दोनही प्रभावी उपायांनी संसारातील सर्व गोष्टींवर मात करता येते। श्रोते हो, या ठिकाणी प्रभातकाळी याचाही दोन प्रकारे अर्थ आहे। प्रभातकाळी म्हणजे दिवसाच्या सुरुवातीला आणि प्रभातकाळी म्हणजे जीवनाच्या सुरुवातीला अर्थातच बालपणी आणि तरुणपणी प्रभू रामरायाच्या ध्यानाची सवय लागली तर महाघोर संसाराला जिंकता येते. समर्थ एका स्फुट काव्यात सांगतात, तुला सांगतो गूज हे बीज मंत्रू, जेणे निरसे थोर संसार शत्रू, नव्हे मिथ्य हे बोलणे सत्य वाचा, जपे अंतरी मंत्र तेराक्षराचा. श्रीराम जय राम जय जय राम, जय जय रघुवीर समर्थ.
1: श्रोते हो, याबरोबरच मी राधिका जोशी आता आपली रजा घेते आहे. पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी. तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास. धन्यवाद.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: विप्रा एंटरटेनमेंट नाशिक ऍडव्होकेट विजया माहेश्वरी आयोजित श्रीराम समर्थ या चित्रपटाच्या विशेष शोचे आयोजन करण्यात आले आहे. श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या जीवनावर आधारित मराठी चित्रपट गुरुवार दिनांक 11 जून 2026 रोजी सायंकाळी 6:30. ठिकाण विशाखा हॉल, कुसुमाग्रज प्रतिष्ठान, गंगापूर रोड, नाशिक. प्रवेश फी ऐच्छिक.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणार
0: ते कसं?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्प

0: दरू प्लॅन म्हणजे कमी दरात बुकिंग.
1: बर,
0: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदाच.
2: स्मार्ट प्लॅन.
0: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
3: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
4: बजेटचं काय?
3: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध. त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
5: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
6: अटी व शर्ती लागू.

0: जमिनीसारखी गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही. होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलास, अग्रिकल्चरल लँड चे भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते रात्री 8:30 मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788-789-8901.
1: राज, आपण लग्न कधी करायचं?
2: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
1: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
2: मग आता पुढे काय करायचं?
3: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
2: पण मग संपर्क कुठे करायचा?
3: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता, किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300-16512 आणि 0253-247-2626 या क्रमांकावर.
1: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
2: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. पण या आनंदात मिठाचा खडा टाकणारे कॅन्सर सारखे आव्हान एखाद्याला औचित भेटते, कोंडीत पकडते. तेव्हा न डगमगता त्यावर मात करून सुखरूप बाहेर पडलेल्या मैत्रिणी कितीतरी आहेत. अशा धैर्यवान मैत्रिणींना एकत्र आणण्याचा प्रयत्न म्हणजे हा वॉक, आरोग्याच्या दिशेनं केलेला. हा वॉक आहे कॅन्सरला बाय बाय करून नव्या उमेदीनं जगू लागलेल्या मैत्रिणींचा एक अनोखा प्रयोग. दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता फ्रावशी टाउन मैदानावर होणार आहे. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. त्यासाठी शेवटची तारीख आहे 20 जून 2026. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 83-00-16512 आणि 94-239-84-888 या क्रमांकांवर.
1: घेण्याचा करताय विचार, आता होणार स्वप्न साकार. क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट्स, एन ए कमर्शियल प्लॉट्स, इंडस्ट्रियल प्लॉट्स, फार्म हाऊस प्लॉट्स अँड विलास, एग्रीकल्चरल लँड चे भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 पर्यंत. मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788-789

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद. अढावतकर ज्वेलर्स.
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची.
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट.
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा.
2: करताय विचार, आता होणार स्वप्न साकार. क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाउस प्लॉट अँड विलास, एग्रीकल्चरल लँड से भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 पर्यंत. मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788-789-19.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजी नगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247-2626 आणि 75-586-2611 या क्रमांकांवर.
1: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
2: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
1: ते कसं?
2: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
1: बर,
2: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच.
1: स्मार्ट प्लॅन.
2: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
3: झूट

0: जमिनीसारखी गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही. होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलास, ऍग्रीकल्चरल लँड चे भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते रात्री 8:30 मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788-789-89.
1: तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98504800520 आणि 98349 52278.

0: गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
2: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना.
3: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
2: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
3: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
2: आजच जवळच्या नामको बँक

0: रात्रीचे 8 वाजलेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज. This hour is brought to you by विश्वास कोऑपरेटिव्ह बँक. संचयात समृद्धी.
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटरब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
2: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी विकास भावे ठाणे इथून बोलतो आहे. ओठावरलं गाणं या कार्यक्रमात रेडिओ विश्वासच्या सर्व रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. लहानपणापासून गाणे ऐकण्याचा छंद रेडिओमुळे मला लागला आणि पुढे पुढे जशी आवड निर्माण होत गेली तसतशी रेडिओवर लागणारी ही गाणी आपोआप पाठ होत गेली. मित्र हो, आज पाहूया अण्णा जोशी यांनी लिहिलेलं एक गोड भावगीत, ज्याचे शब्द आहेत मुरलीधर चित्त चकोरा, जाशी कुठे नवनीत चोरा, जाशी कुठे नवनीत चोरा. आपला मित्र पेंद्या याला बरोबर घेऊन मथुरेच्या बाजाराला निघालेल्या गवळणींच्या मटक्यामधलं दही, दूध आणि लोणी शिताफीनं पळवणारा नटखट काना आज गवळणींच्या तावडीत सापडला आहे. या गवळणींपैकी एक गवळण त्याला सांगते आहे की तुझ्या मुरलीवादनाने तू जरी आमच्या हृदयात जागा मिळवली असलीस तरी आज आमच्या वेड्यातून तुझी सुटका होणं अशक्य आहे. बच्चमजी, आज तू बरोबर आमच्या तावडीत सापडला आहेस, त्यामुळे आता आमच्या वेड्यातून पळून जायचा विचारसुद्धा करू नकोस. आज तुझी ना होईल सुटका, फोडून बघ तू गोडच मटका. आज तुझी ना होईल सुटका, फोडून बघ तू गोडच मटका. किती करशील शिरजोरी असता तुझ्या भोवती घेरा, जाशी कुठे नवनीत चोरा, जाशी कुठे नवनीत चोरा. मनमोहना, रोज तू आम्हाला तुझ्या मुरलीवादनात गुंगवतोस किंवा तुझं मधाळ बोलणं ऐकून आम्ही सगळ्याजणी इतका मंत्रमुग्ध होऊन जातो की आमच्या मटक्यातलं दही, दूध आणि लोणी तू कधी पळवतोस त्याचा आमच्यापैकी कुणालाही थांगपत्ता लागत नाही. आज मात्र आम्ही पूर्णपणे सावध आहोत. तुझ्या मोहक हसण्याला आणि मधाळ आवाजाला आज कोणीही गवळण भुलणार नाही. इतकंच नव्हे तर तुझ्या प्रत्येक कृतीकडे आम्ही डोळ्यात तेल घालून पहारा देत आहोत, तेव्हा स्वतःची सुटका करून घेण्याचा

विचार देखील मनात आणू नकोस. आज तू आमच्या कचाट्यात पूर्णपणे अडकला आहेस आणि आमच्यावर शिरजोरी करून दयादुधाने भरलेला मटका फोडण्याचा प्रयत्न जरी केलास तरी तुझी खैर नाही हे पुरतं लक्षात ठेव. असेल राधा गवळण वेडी करू नको अमुचाशी खोडी. असेल राधा गवळण वेडी करू नको अमुचाशी खोडी. सांगताच येईल यशोदा हाती घेऊन झारा. जाशी कुठे नवनीत चोरा जाशी कुठे नवनीत चोरा. तुझ्या मुरलीवादनाने राधागवळण स्वतःला विसरून जात असेल आणि ती मुरलीवादनाच्या नादाने वेडी होऊन जात असेल. आम्हाला जरी तुझं मुरलीवादन आवडत असलं तरी आमच्यावर मात्र तसाच प्रयोग करायचा विचार मनात येत असेल तर आज तुझ्या लाडीगोडीला किंवा मुरलीवादनाला किंवा मधाळ बोलण्याला आम्ही कोणीही फसणार नाही. या उलट आमच्या मटक्यामधलं दहीदूध लोणी चोरण्यासाठी तू आला होतास अशी जर आम्ही यशोदेकडे तक्रार केली ना तर हातात तापलेला झारा घेऊन ती तुझ्या हाताला डाग देऊन तुला चांगली शिक्षा देईल. ऐक सांगते आता शेवटी मंजुळ पावा धरुनी ओठी. ऐक सांगते आता शेवटी मंजुळ पावा धरुनी ओठी. घुमवशील तेव्हाच तुला रे सोडू नंदकुमारा. जाशी कुठे नवनीत चोरा जाशी कुठे नवनीत चोरा. कान्हा आता तुला जर आमच्या गराड्यातून सुटका करून घ्यायची असेल तर आमची अट तुला मान्य करावीच लागेल. कारण आज तुझा मित्र पेंड्या तो देखील तुला काही क्लुप्ते सांगायला तुझ्याबरोबर नाही आहे. परवा एरवी तुझ्या मनात येईल तेव्हा मुरलीच्या सुरांनी तू आम्हाला मंत्रमुग्ध करतोस आणि तुझा कार्यभाग साधून घेतोस. तुला जर यशोदेकडून स्वतःला शिक्षा करून घ्यायची नसेल तर आता मी सांगते ती शिक्षा ऐक. शिक्षा एकदम सोपी आहे. एरवी तुझ्या वेणूच्या सुरांवर तुला हवं तेव्हा तू आम्हाला जुळवत असतोस. आज आमचं समाधान होईपर्यंत आणि आम्ही सांगू तेवढा वेळ तुला आमच्यासाठी मुरलीवादन करावं लागेल तरच आमच्या गराड्यातून आम्ही तुझी सुखरूप सुटका करू. संगीत दिग्दर्शक निळकंठ अभ्यंकर यांच्या सुरेल संगीतानं नटलेलं हे गाणं ज्येष्ठ गायिका माणिक वर्मा यांच्या आवाजात ऐकताना कान तृप्त होत असत आणि गाणं संपल्यावर देखील माणिक वर्मा यांचा गोड आवाज आपल्या कानात घुमत राहतो. बराय तर श्रोते हो पुन्हा भेटूया. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. धन्यवाद.

0: जमिनीसारखी गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही. होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलास, एग्रीकल्चरल लँड से भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते रात्री 8:30 मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788-789-89
1: यांनी गायलेलं साहिल लुधियानवी यांचं गीत बाजी या चित्रपटामधलं. संगीतकार सचिन देव बर्मन.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा।
2: घेण्याचा करताय विचार, आता होणार स्वप्न साकार। क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026। एने रेसिडेन्शियल प्लॉट्स, एने कमर्शियल प्लॉट्स, इंडस्ट्रियल प्लॉट्स, फार्म हाउस प्लॉट्स अँड विलास, एग्रीकल्चरल लँड से भरपूर पर्याय। नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 मनोहर गार्डन ट्रीट हॉटेल गोविंद नगर नाशिक 788।
3: आशा भोसले यांनी गायलेलं एस एच बिहारी यांचं गीत पुरस्कार या चित्रपटामधलं। या गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी।

0: फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.
1: नाशिक ऍडव्होकेट विजया माहेश्वरी आयोजित श्रीराम समर्थ या चित्रपटाच्या विशेष शोचे आयोजन करण्यात आले आहे. श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या जीवनावर आधारित मराठी चित्रपट गुरुवार दिनांक 11 जून 2026 रोजी सायंकाळी 6:30. ठिकाण विशाखा हॉल, कुसुमाग्रज प्रतिष्ठान, गंगापूर रोड, नाशिक. प्रवेश फी
2: ऐकूया अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात आई मिलन की रात या चित्रपटामधलं समीर यांचं गीत. संगीतकार आनंद मिलिंद.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत आनंद बक्षी यांचा आशा भोसले यांच्या आवाजात. हे गीत आहे मिल गई मंजिल मुझे या चित्रपटामधलं आणि या गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247-26-26 या आमच्या
2: क्रमांकावर. आता हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत ऐकूयात आनंद बक्षी यांचं लता मंगेशकर यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी आणि हे गीत ऐकूयात अनोखी पहचान या चित्रपटामधलं.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कसं?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में मिनिस्ट्री ऑफ एजुकेशन गवर्नमेंट ऑफ इंडिया का एक फ्लैगशिप इनिशिएटिव भारत इनोवेट्स 2026, जिसमें हेल्थ केयर और AI से लेकर एग्रीकल्चर और सेमीकंडक्टर्स तक 13 सेक्टर्स के 120 स्टार्टअप्स 14 से 16 जून तक नीस फ्रांस में अपनी इनोवेशन और एंटरप्रेन्योरियल क्षमताओं का प्रदर्शन करेंगे. भारत इनोवेट्स 2026, भारत में निर्मित, विश्व के लिए तैयार.
3: अभिनेत्री या चित्रपटामधलं गीत, गीतरचना मजरूह सुलतानपुरी यांची, संगीत दिला आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी. आणि हे गीत ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
2: जमिनीसारखी गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही. होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाउस प्लॉट अँड विलास, एग्रीकल्चरल लँड से भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते रात्री 8:30 मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788
3: या चित्रपटामधलं शब्दरचना आनंद बक्षी यांची, संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी, आणि हे गीत ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात.

0: आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. पण या आनंदात मिठाचा खडा टाकणारे कॅन्सर सारखे आव्हान एखाद्याला औचित भेटते, कोंडीत पकडते. तेव्हा न डगमगता त्यावर मात करून सुखरूप बाहेर पडलेल्या मैत्रिणी कितीतरी आहेत. अशा धैर्यवान मैत्रिणींना एकत्र आणण्याचा प्रयत्न म्हणजे हा वॉक, आरोग्याच्या दिशेनं केलेला. हा वॉक आहे कॅन्सरला बाय बाय करून नव्या उमेदीनं जगू लागलेल्या मैत्रिणींचा एक अनोखा प्रयोग. दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता फ्रावशी टाउन मैदानावर होणार आहे. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. त्यासाठी शेवटची तारीख आहे 20 जून 2026. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 83 00 16 512 आणि 94 239 84 888 या क्रमांकांवर. मनाचे अनोखे गहिरे रंग, वृत्त छंद आणि गेयतेच्या माध्यमातून उलगडत जाणारा आमचा कार्यक्रम जरूर ऐका माझी कविता. नवकवींना हक्काचं व्यासपीठ माझी कविता जरूर ऐका दर सोमवारी दुपारी 3:03 आणि पुनःप्रसारण त्याच दिवशी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
1: प्लॉट घेण्याचा करता विचार आता होणार स्वप्न साकार. क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलाज, एग्रीकल्चरल लँड चे भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 मनोहर गार्डन ट्रीट हॉटेल गोविंद नगर नाशिक 788.
2: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत लता मंगेशकर यांनी गायलेलं. अंजान यांच्या या गीताला संगीत आहे बप्पी लहरी यांचं आणि हे गीत आपण ऐकणार आहोत आग ही आग या चित्रपटामधलं.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात मुकेश यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी आणि हे गीत आपण ऐकणार आहोत जल बिन मछली नृत्य बिन बिजली या चित्रपटामधलं.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनल।
2: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूया मिन्नू पुरुषोत्तम यांनी गायलेलं साहिर लुधियानवी यांचं गीत मेहमान। या चित्रपटामधल्या या गीताला संगीत आहे रवी यांचं।

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.

0: टाइम चेक टाइम चेक
1: रात्रीचे 9 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
1: संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

नमस्कार नाशिककर, रेडिओ विश्वास 90.1 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी बोलते ज्योती चौधरी. गुंजन मनातलं या आपल्या कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनापासून स्वागत. लेकूर वाया विठू आला भक्तांना भेटण्याला. त्याचं माझं नातं मित्राचं, सख्याचं, पित्याचं आहे. ती तर माऊली आहे. हे मनात ठेवून भगवंताशी जवळीक साधून त्याला हाक मारताना जी भावनोत्कटता आपल्या संत मंडळींनी

अभंग, दोहे, कीर्तन, विराणी यातून व्यक्त केली, त्यांच्या भावस्थितीशी आपणही तादात्म्य पावतो, नकळत त्यात गुंतून जातो. असा हा विठू कुठे बरं निघालाय आणि तेही मध्यरात्री. मग जनाबाई म्हणतात,

पिठो चला मंदिरात गस्त हिंडती बाजारात रांगोळी घातली गुलालाची शेजम्या केली पुष्पांची समया जळती अधरातली गळ्यामध्ये माळ मोत्यांची असा हा विठ्ठल जनाबाईसाठी सखा झाला. तिच्या सवे दळण दळू लागला धुणी धुवू लागला. एकदा तर चक्क आपला भरजरी शेला अज्जनीला देऊन तिची गोधडी त्यानं अंगावर दिमाखानं मिरवली आणि गावात हाकाटी झाली. चोरी जनी न केली चोरी जनी न केली. मग आळ जनीवर आणला. तिनं परोपरीनं सांगितलं चोरी मी केली नाही पण कुणी ऐकण्याची तसदीप घेतली नाही आणि चंद्रभागेच्या तिरी जनीला सुळावर चढवण्याचा आदेश दिला. जनी डोळे मिटून विठ्ठलाचा नाम गजर करीत राहिली. तो काय आश्चर्य अबीर गुलाल उधळल्या गेलो तुळशी माळांचा सुगंध आला अन साऱ्यांदेखत सुळाचं पाणी झालं. जनीची भक्ती सर्वांना समजली.

नाम फुकट चोखट नाम घेता नये विट असा नाम जपाचा अखंड साधना मार्गच आपल्याला कसा कामी आला हे जनाई जनता जनार्दनाला अतिशय आत्मीय भावानं सांगून ठेवते. निर्गुणाकडे पाहता पाहता नित्य झाडू मारता मारता जनाई सगुणाकडून निर्गुणाकडे संक्रमित होते. विठ्ठल हा देव भक्त पुंडलिकाच्या भेटीला आलेला अन 28 युगांपासून विटेवरी उभा आपणासी ठाऊक आहे. हा विठ्ठल विठोबा पांडुरंग केवळ भक्तीपूर्वक केलेल्या नामस्मरणानं आपल्या भक्तांच्या हाकेला धावून जातो, त्यांना अडचणीतून तारून नेतो अन म्हणून तो सर्वांना आपला सखा वाटतो. त्याच्या दर्शनासाठी वारकरी आनंदानं विठ्ठल विठ्ठल गजर करीत येतात.

असह विठोबा रमला नाही राजवाड्यात तर धावत भेटणे आला आपल्या वारकऱ्यांना राहुळात. याची गोष्ट ऐकण्यासारखीच. भानुदासाचे मुखी सदा नाम विठ्ठल असे. भानुदासांची कीर्ती पसरली ते एका ऐतिहासिक घटनेनं. विजयनगर साम्राज्याचा राजा कृष्णदेवराय एकदा पंढरीस आला. श्री विठ्ठलास आपल्या राज्यात नेऊन प्रतिष्ठित करावं असा विचार त्याच्या मनात आला आणि त्यानं तसं केलंही. आषाढी वारी जवळ आल्यानंतर पंढरीत वारकरी श्री विठ्ठल दर्शनार्थ जमू लागले. परंतु ज्याच्या दर्शनासाठी आपण इथवर आलो आहोत तो जागेवर नसल्याचं बघून वारकरी आलाप करू लागले. त्यावेळी भानुदासांनी सर्वांना आश्वासन दिलं की मी विठ्ठलास परत येथे आणेन. भानुदास निघाले. काही दिवसांनी ते मध्यरात्रीच्या सुमारास विठ्ठलासमोर येऊन उभे राहिले. देवास म्हणाले, देवा सर्व भक्त तुझी पंढरीत वाट पाहत आहेत, चल माझ्या बरोबर. विठ्ठलानं आपल्या गळ्यातील तुळशीच्या हारासह नवरत्नांचा हार भानुदासाच्या गळ्यात घालून थोडा धीर धरण्याचा सल्ला दिला. भानुदास तिथून निघाले. पहाटे काकड आरतीच्या वेळी जेव्हा पुजारी तिथे आले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की देवाच्या गळ्यात नवरत्नांचा हार नाही. राजापर्यंत बातमी पोहोचली. जो कोणी चोर असेल त्यास परस्पर सुळावर चढविण्याचे फरमान राजाने सोडले. सैनिक सर्वत्र पसरले. पहाटेच्या वेळी तुंगभद्रा नदीच्या किनारी भानुदास संध्या करीत असताना एका सैनिकास त्यांच्या गळ्यात नवरत्नांचा हार दिसला. हा चोर असावा असं गृहीत धरून सैनिकानं भानुदासास बंदी बनवलं. त्यांना सुळावर चढविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यावेळी भानुदासाच्या मुखातून अभंग प्रकटला. जय आकाश वर पडो पाहे ब्रह्म गोळ भंगा जाय वडवान त्रिभुवन खाय तरी तुझीच वाट पाहे का विठोबा. ज्या सुळावर त्यांना चढविण्यात येणार होतं त्या सुळास पालवी फुटली. सदर प्रसंगाचं वर्णन त्यांच्याच भाषेत पाहायचं झाल्यास, कोरडिये काष्टी अंकुर फुटले येणे येथे जाणे विठोबाचे. ही बातमी राजापर्यंत पोहोचली. राजाचा थरकाप उडाला. ज्याला आपण चोर समजलो तो चोर नसून महान भगवत भक्त असावा हे त्याच्या लक्षात आलं. माझ्या भक्ताचा छळ झाल्यामुळे मी तुझ्याकडे राहणार नाही असा इशारा विठ्ठलानं दिला. भानुदास विठ्ठलाला घेऊन पंढरीस निघाले. पंढरीजवळ आल्यानंतर आनंदित झालेल्या वारकऱ्यांनी श्री विठ्ठलाची रथावरून मिरवणूक काढली. भानुदासाच्या भक्तीनं प्रसन्न होऊन विठ्ठलानं संत एकनाथ महाराजांच्या रूपात त्यांच्या घरी जन्म घेतला असं म्हणतात.

नमस्कार मंडळी, कसा वाटला आजचा आपला हा कार्यक्रम? पुन्हा भेटूया पुढच्या गुरुवारी. तोपर्यंत ज्योती चौधरीचा नमस्कार. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: जमिनीसारखी गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही. होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलास, ऍग्रीकल्चरल लँड चे भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते रात्री 8:30 मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक.
1: 788 आशा भोसले यांच्या आवाजात. संगीतकार मदन मोहन. चित्रपट चाचा जिंदाबाद

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कसं?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदा.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: इन्साफ या चित्रपटामधलं गीत आता ऐकूयात. फारुख कैसर यांची शब्दरचना, संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल, आणि हे गीत गायलं आहे अलिशा चिनॉय यांनी.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.
3: विप्रा एंटरटेनमेंट नाशिक ऍडव्होकेट विजया माहेश्वरी आयोजित श्रीराम समर्थ या चित्रपटाच्या विशेष शोचे आयोजन करण्यात आले आहे. श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या जीवनावर आधारित मराठी चित्रपट गुरुवार दिनांक 11 जून 2026 रोजी सायंकाळी 6:30. ठिकाण विशाखा हॉल, कुसुमाग्रज प्रतिष्ठान, गंगापूर रोड, नाशिक. प्रवेश फी.
4: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतरच गीत आपण ऐकणार आहोत. पिघलता आसमान या चित्रपटामधला इंदिवर यांच्या या गीताला संगीत आहे कल्याणजी आनंदजी यांचं. हे गीत ऐकणार आहोत अलका याज्ञिक आणि साधना सरगम यांच्या आवाजात.

0: नमस्कार, मी अभेद शौनक अभिषेकी. तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: प्लॉट घेण्याचा करताय विचार, आता होणार स्वप्न साकार. क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलास, एग्रीकल्चरल लँड चे भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788
2: कार्यक्रमात आता ऐकूयात अन्नदाता या चित्रपटामधलं गीत. योगेश यांच्या गीताला संगीत आहे सलील चौधरी यांचं, आणि हे गीत ऐकूयात लता मंगेशकर यांच्या आवाजात.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कस?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: जमिनीसारखी गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही. होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एनए रेसिडेन्शियल प्लॉट, एनए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलास, एग्रीकल्चरल लँड से भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13-14 जून सकाळी 10:30 ते रात्री 8:30 मनोहर गार्डन ट्रीट हॉटेल गोविंद नगर नाशिक 788-789.
3: चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात दिल दिवाना या चित्रपटामधलं गीत किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजात. हे गीत आहे आनंद बक्षी यांचं आणि या गीताला संगीत दिलं आहे राहुल देवबर्मन यांनी.

C, D, E for apple, B for baby, C for cat, D

ऐकूया छूमंतर या चित्रपटामधलं गीता दत्त यांनी गायलेलं गीत. गीतकार जान निसार अख्तर आणि गीताला संगीत आहे ओ पी नय्यर यांचं.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अडावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा।
2: नॉट घेण्याचा करताय विचार, आता होणार स्वप्न साकार। क्रेडाय नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाय प्लॉट एक्सपो 2026। एन ए रेसिडेन्शियल प्लॉट्स, एन ए कमर्शियल प्लॉट्स, इंडस्ट्रियल प्लॉट्स, फार्म हाउस प्लॉट्स अँड विलास, एग्रीकल्चरल लँड से भरपूर पर्याय। नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक। 788
3: प्यार दिवाना या चित्रपटामधलं गीत। हे गीत आहे असद भोपाली यांचं। ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात आणि या गीताला संगीत आहे लाला सत्तार यांचं।

0: रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
0: संचयात समृद्धी.
2: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
4: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी हेमांगी देशपांडे नाशिक येथून बोलत आहे. आपल्या हिंदोळा या कार्यक्रमात मनाच्या भावभावनांच्या विश्वात आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण ऐकणार आहोत, झालंच नाही अजून आई, झालंच नाही का अजून, दे लवकर, किती वेळ करते, खाली मित्र उभे आहेत खेळायला, लवकर दे नाहीतर राहू दे, आल्यावर घेतो मी, नको मला. इतकी कशाची घाई असते रे तुम्हाला, हं, कशी गाडी सुटत असते तुमची प्लॅटफॉर्मवरनं आणि तुम्ही पळताय तिला पकडायला. उगीचा शहाणपणा, काही घाईबाई नाही आहे समजलं ना, माझ्याकडून होणार नाही, जसे करते तसे करून घ्या, नाहीतर स्वतः करायला लागा. उगीचच मला धारेवर धरायचे नाही, मी सतत सगळ्यांच्या सगळ्या वेळा सांभाळते, कधी दिरंगाई होत नाही कुठच्याच कामात. निघतो एखादा दिवस जरा उशिरा कामांचा होतो वेळ, किंवा लागतो कधी कधी काम करायला जास्त वेळ, त्यात काय एवढं, मी काय रोबोट आहे का यंत्र रे, ठरल्या वेळात ठरलेली कामे ठराविक पद्धतीनेच केली जायला. मीही हाडामासाचा माणूसच आहे का, फक्त तुम्हीच बाहेर जाणारी लोक घरी आल्यावर थकलेली असतात, आम्ही घरात राहणारी लोक काय थंडगार हवेमध्ये किचनमध्ये गॅस जवळच्या थंडगार दगीतच आमची काम करतो का. म्हणून तर प्रश्न पडतो तुम्हा लोकांना, झालेच नाही अजून. पुढचे न विचारलेलेच म्हणजे गृहित असलेले प्रश्न न कळण्या इतकी समजण्या इतकी ना समज मी पण नाही, बरं का, आणि तुम्ही पण नाही. तुम्हा लहानांना बोलून का उपयोग, तुम्ही ना मोठ्यांचेच अनुकरण करणार, तेच प्रश्न तोच टोन उच्चारणार, त्यात काय नवीन. हे बोलणे त्या प्रत्येकाला आहे ज्याने सकाळपासून 4 ते 5 वेळा मला हा प्रश्न विचारला, झालंच नाही अजून. त्याच्या पुढची प्रश्न मी सांगते, काय करत होती इतका वेळ, लवकर करायला काय झाले, काही बाकी कामं तरी असते का घरात, यानंतर दुपारी झोपतातच ना तुम्ही, झोपास तर काढता तुम्ही लोक, मग पटकन आता करायला काय झालं. मी थकली, मला बरे नाही ही म्हणायची इच्छा नाही, कारण चल डॉक्टरकडे, नाहीतर सदानकदा तुझे दुखण्याचे रडगाणे असतेच, पण यांना कोण समजावून सांगणार. काही गोष्टी आपुलकीच्या चौकशीने पण बऱ्या होतात, त्यांना औषधाची डॉक्टरांची गरज नसते. आज जरा जास्तच दमलेले दिसते, आराम कर ग जरा, किंवा अर्धा कप चहा स्वतः करून सोबत गप्पा झाल्या तरी खूप चांगले वाटते रे. कोणीतरी आहे आपले, आपल्याकरता वेळ देणारे, आपली काळजी घेणारे, सतत घरातल्यांच्या मोठ्यांपासून लहानांपर्यंत सगळ्यांच्या वेळा आवडीनिवडी सांभाळून सांभाळून मी थकली. आता माझे शरीर थकले, सोबत मन पण थकलंय. आपण आपलं म्हणून ज्यांची सतत पुढे पुढे करतो किंवा त्यांच्या वेळा सांभाळतो, त्यांनी हे गृहीतच धरलेले आहे की हिला हेच काम येतं,

कामच आहे ते, तू नाही तो कोण बे, या पद्धतीने दादागिरी. आता कंटाळा आला, सांगून उपयोग नाही, मग चिडचिड करून बघावी, त्याने फरक पडले पण त्यानेही होत नसेल तर अलिप्त व्हावे, म्हणजे उगीचच कोणाला आपला त्रास नको एवढेच. पण काय करणार, कशात काही बदल नसतो. चिडचिडीचा अलिप्तपणाचा इफेक्ट 3 ते 4 दिवस टिकतो, मग परत आजसारखे पेलणे पाणी पंचावे. या सर्वांवर परदेशी लोकांनी अनुसरलेला उपक्रम योग्य, ज्याची कामं ज्याची त्यानेच करावी, कोणी कोणावर अवलंबून राहू नये. जसे त्यांच्या खाण्याचे, भाषेचे, फॅशनचे अंधानुकरण केले जाते, अगदी तसेच प्रत्येकाने आपापली छोटी छोटी कामं, मग तो सकाळचा स्वतःचा चहा, स्वतःचे कपडे धुणे, स्वतःचे ताट वाढून घेऊन ते घासून ठेवणे, हा प्रवास स्वतः स्वतःच करायचा. झालंच नाही अजून या दुखऱ्या बोचऱ्या वेदनादायक प्रश्नाला हेच उत्तर योग्य ठरेल, कारण बोलणारा बोलून जातो पण ऐकणाऱ्याच्या मनाला होणाऱ्या यातनांची या अंधानुकरणाने त्यातून मुक्तता करता येईल. झालंच नाही अजून या प्रश्नातून. श्रोते हो, हा होता आजचा आपला हिंदोळा हा कार्यक्रम. पुन्हा भेटूया याच वारी याच वेळी, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज़.

दिल दिया दर्द लिया या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं गीत आता ऐकूयात. गीतकार शकील बदायनी, संगीतकार नौशाद.

नमस्कार नाशिककर, मी मेधा मांजरेकर बोलते आहे आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मजरूह सुलतानपुरी यांची गीतरचना असलेलं, नौशाद यांचं संगीत असलेलं अंदाज चित्रपटामधलं गीत आता ऐकूयात. स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

0: आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. पण या आनंदात मिठाचा खडा टाकणारे कॅन्सर सारखे आव्हान एखाद्याला औचित भेटते, कोंडीत पकडते. तेव्हा न डगमगता त्यावर मात करून सुखरूप बाहेर पडलेल्या मैत्रिणी कितीतरी आहेत. अशा धैर्यवान मैत्रिणींना एकत्र आणण्याचा प्रयत्न म्हणजे हा वॉक, आरोग्याच्या दिशेनं केलेला. हा वॉक आहे कॅन्सरला बाय बाय करून नव्या उमेदीनं जगू लागलेल्या मैत्रिणींचा एक अनोखा प्रयोग. दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता फ्रावशी टाउन मैदानावर होणार आहे. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. त्यासाठी शेवटची तारीख आहे 20 जून 2026. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 83-00-16512 आणि 94-239-84-888 या क्रमांकांवर.
1: बावरे नैन या चित्रपटामधलं मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांनी गायलेलं गीत आता ऐकणार आहोत. गीतरचना आहे केदार शर्मा यांची, संगीत दिलं आहे रोशन यांनी.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247-26-26 या आमच्या
2: कार्यक्रमात. आता ऐकणार आहोत सुलताना डाकू या चित्रपटामधलं गीत. ही शब्दरचना आहे कैफिया आझमी यांची आणि हे गीत ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. संगीतकार मदन मोहन.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8300 16512 ह्या क्रमांकावर.
2: ऐकूया सुदेश भोसले आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत प्यार का कर्ज या चित्रपटामधलं. संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल.
3: ये कौन सा महीना रे?
4: जून,
3: जुलाई, अगस्त, सितंबर, अक्टूबर, नवंबर, दिसंबर, जनवरी, फरवरी, मार्च, अप्रैल, मई.
4: जून.

नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी सुहास जोशी अमेरिकेहून बोलतोय आपल्या स्वरसंजीवनी या कार्यक्रमात. आजच्या आपल्या कार्यक्रमात सादर करणार आहे राग बिलासखानी तोडी. बिलासखानी तोडी राग ऐकल्यामुळे मनाची प्रसन्नता वाढेल, शरीरात एक प्रकारचा शिथिलपणा आला असेल तर तो कमी होईल, आणि मेंदूचं कार्य जास्ती तेजीत चालू होईल, जास्ती उत्तेजन मिळेल मेंदूला, आणि नैराश्यसुद्धा कमी होईल. सुरुवातीला ऐकूया बासरीवर पंडित शक्तिधरजी यांनी वाजवलेला आलाप, राग बिलासखानी तोडी.

श्रोते हो, हा होता आपला आजचा स्वरसंजीवनी कार्यक्रम. पुन्हा भेटूयात याच वारी याच वेळी. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.

अरमान या चित्रपटामधलं कुलवंत जानी यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत, महेंद्र कपूर आणि मिन्नो पुरुषोत्तम यांच्या आवाजात, संगीतकार बप्पी लहरी.

0: म्हणतेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूया आशा भोसले आणि किशोर कुमार यांनी गायलेलं गीत. धडकन चित्रपटामधलं हे गीत आहे प्रेम धवन यांचं, संगीतकार रवी.

कार्यक्रमात आता ऐकणार आहोत अग्निपरीक्षा या चित्रपटामधलं योगेश यांचं गीत लता मंगेशकर यांच्या स्वरात, संगीतकार सलील चौधरी.

0: आता अभिजात शास्त्रीय संगीताचा आस्वाद तुमच्या आमच्या घरी अंगणात पार्किंग किंवा अगदी टेरेस वरती आयोजित करणं अगदी सोपं.
1: सूरविश्वास सूरविश्वास कुमार मंच अष्टोप्रहर स्वरहोत्र यानंतर नवी कोरी संकल्पना सूर आमच्या घरी संकल्पना विनायक रानडे चार चौघ ग्रंथ तुमच्या दारी
0: या नव्या कोऱ्या संकल्पनेच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबानं वर्षातून किमान एक वाढदिवस सकाळी शास्त्रीय संगीताचं गायन किंवा वादन आपापल्या सोयीनुसार जरूर करावं. ज्या योगे अभिजात शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसार सहज शक्य होईल.
1: फक्त आपण आपल्या क्षमतेनुसार गायक आणि वादकांचा यथोचित मानसन्मान करावा. संयोजनासाठी मदत लागल्यास जरूर संपर्क साधावा 94-23-97-23-94 किंवा 99-222-25-777.
2: स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वासची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वासची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मोलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: रात्रीचे 11 वाजलेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं, तुमचा आवाज.

0: वाचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
1: नमस्कार रसिक श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. पुण्यातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी चिरंतन गाणी या आपल्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आज भाग क्रमांक 37. श्रोते हो, मराठी संगीत सृष्टीतील काही निवडक अनोळखी संगीतकारांच्या चांगल्या गाण्यांची ओळख रसिकांना व्हावी या उद्देशाने आपण ऐकत आहोत अनोळखी संगीतकारांची ओळखीची गाणी आपल्या चिरंतन गाणी या कार्यक्रमात. मंडळी, आज ऐकूया संगीतकार पु ल देशपांडे यांनी स्वरबद्ध केलेली काही निवडक चित्रपट गीतं. रसिक हो, महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व असलेले पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे म्हणजेच पु ल देशपांडे एक लोकप्रिय मराठी विनोदी लेखक, शिक्षक, कथाकार, पटकथाकार, संगीतकार, नाटककार, अभिनेते, नकलाकार, पेटीवादक, तबलापटू, कवी, गायक, वक्ते अशा अनेक विविध पैलूंनी नटलेलं व्यक्तिमत्व होतं त्यांचं. त्यांनी एकपात्री, बहुपात्री नाटक, चित्रपट, नभोवाणी, दूरचित्रवाणी अशा सर्व क्षेत्रात काम केलं. त्यांना साहित्य आणि कलेचा आशीर्वाद जणू काही जन्मजातच मिळाला होता आणि त्या आशीर्वादाला त्यांनी प्रभावी सुंदरतेने रंगमंचासोबतच साहित्य आणि संगीत रसिकांच्या मनात हळूवार उतरवून कलेचा उत्तुंग आविष्कार घडवला. मार्मिक, सूक्ष्म, चोखंदळ आणि प्रसन्न विनोद हे सामान्यतः त्यांच्या साऱ्याच लेखनाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणून सांगता येईल. त्यांच्या वक्तृत्वातही हे गुण आढळून येतात. पु ल त्यांच्या लेखनाच्या आणि कथाकथनाच्या माध्यमातून अधिक मोठ्या प्रमाणात घरोघरी पोहोचले. एक संगीतकार म्हणून देखील पु ल तितकेच प्रभावी होते. अशा विलक्षण आणि प्रभावी अष्टपैलू कलावंताच्या साहित्यकाराच्या आत दडलेल्या एका संगीतकाराला जाणून घ्यायचा प्रयत्न करूया मंडळी. संगीत दिग्दर्शक म्हणून पु ल देशपांडे यांनी अंमलदार, गुळाचा गणपती, घरधनी, चोखा मेळा, दूध भात, देव पावला, देव बाप्पा, नवरा बायको, नवे बिराड, मानाचे पान आणि मोठी माणसे या 11 चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन केले. मित्रांनो, आजच्या भागात सर्वप्रथम ऐकूया आपल्या सर्वांच्या आवडीचे एक अत्यंत प्रसिद्ध असे एक भक्तिगीत. ही रचना आहे ग दि मा यांची. पण या चित्रपटाच्या गाण्यांची ध्वनिमुद्रिका ज्यावेळी बाजारात आली त्यावेळी ध्वनिमुद्रिकेवर कवीच्या नावावर पारंपरिक रचना असं लिहिलेलं होतं. गदिमा यांना जेव्हा हे कळलं तेव्हा त्यांना आनंदच झाला. असं म्हणतात की खुद्द भीमसेन जोशी यांना देखील ही रचना कोणी ऐका संतांचा अभंग नसून गदिमा यांची रचना आहे हे माहीत नव्हतं. या लोकप्रिय भक्तिगीताचे संगीतकार पु ल आहेत हेच बऱ्याच रसिकांना माहीत नसावं कदाचित. ऐकूया 1953 या वर्षी प्रदर्शित झालेल्या गुळाचा गणपती या चित्रपटातील संगीतकार पु ल देशपांडे यांनी भीम पलास या रागात संगीतबद्ध केलेलं, ग दि माडगुळकर यांनी लिहिलेलं आणि भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेलं हे सुंदर भक्तिगीत. ऐकूया चित्रपटातील हे मूळ गाणे.

भाई या आदरार्थी नावानं उभ्या महाराष्ट्राला परिचित असलेले पुलं म्हणजे एक मिश्किल व्यक्तिमत्व. त्यांचे चाहते त्यांना मराठी साहित्यातील विनोदाचा बादशाह असेही म्हणत. पु ल यांच्या मिश्किलतेची झलक दाखवणारी त्यांनीच लिहिलेली एक मिश्किल कविता पाहूया. कवितेचं शीर्षक आहे मी पु ल दे. मी एकदा आळीत गेलो, मी एकदा आळीत गेलो, चाळ घेऊन बाहेर आलो. तोंडात भरली सगळी चाळ, मी तर मुलखाचा वाचाळ. कधी पायात बांधतो चाळ, कधी पायात बांधतो चाळ, उगीच नाचतो सोडून ताळ. वजन भारी उडते गाळण, पायांचीही होते चाळण. गाळणे घेऊन गाळतो घाम, गाळणे घेऊन गाळतो घाम, चाळणीमधून चाळतो दाम. चाळीबाहेर दुकान माझे, विकतो तेथे हसणे ताजे. खुदकन हसूचे पैसे आठ, खुदकन हसूचे पैसे आठ, खो खो खोचे 160. हसवण्याचा करतो धंदा, कुणी निंदा कुणी वंदा. कुणाकुणाला पडतो पेच, कुणाकुणाला पडतो पेच, ह्याला का नाही लागत ठेच. हा लेखाचा शहाणा की खोळा, मग मी मारतो मलाच डोळा, मग मी मारतो मलाच डोळा. मित्रांनो, ऐकूया अशा या मिश्किल संगीतकाराने संगीतबद्ध केलेलं, ग दि मा यांनी लिहिलेलं आणि डॉक्टर वसंतराव देशपांडे यांनी गायलेलं 1950 या वर्षी प्रदर्शित झालेल्या नवरा बायको या चित्रपटातील एक मिश्किल गाणं. संगीताखेरीज पु ल देशपांडे यांनी या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद देखील लिहिले आहेत. या चित्रपटातील मुख्य कलाकार होते हंसा वाडकर, सुलोचना, विष्णुपंत जोग इत्यादी. ऐकूया तर हे मजेशीर धम्माल गाणे.

कुळाचा गणपती, नायक नारायण उर्फ नारू म्हणजे आपले पुलं, हा एक अत्यंत साधा भोळा आणि सरळ मनाचा माणूस. सतत नवनवीन कल्पनांमध्ये रमणाऱ्या नारूविषयी फक्त नायिका लीला म्हणजे अभिनेत्री चित्रा हिला खूप आस्था वाटत असते. फारसे छक्केपंजे माहीत नसलेल्या नारूचा गावातील अनेक लोक गैरफायदा घेत असतात. नारूच्या स्वभावातील भोळेपणा, सरळपणा वगैरे गुण दाखवले आहेत गुळाचा गणपती या चित्रपटाच्या कथेत. 1953 या वर्षी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात पु ल देशपांडे यांची मुख्य भूमिका होती. पण केवळ प्रमुख भूमिकाच नव्हे तर कथा, पटकथा, संवाद लेखन, दिग्दर्शन, संगीत, अभिनय वगैरे सबकुछ पु ल असा हा चित्रपट. आशा भोसले आणि डॉक्टर वसंतराव देशपांडे यांनी गायलेलं हे गाणं चित्रपटात चित्रित झालं आहे अभिनेत्री चित्रा आणि अभिनेते पु ल देशपांडे यांच्यावर. ऐकूया मंडळी, बुलबुल या वाद्याचा सुरेख वापर केलेलं हे एक

मंडळी, देव हा भक्तांच्या भाबड्या भक्तिभावाला भुलतो. आपले अंतःकरण त्याच्या प्रेमाने भरून वाहू लागले की भले तो चक्षुंना सगुण साकार रूपात न दिसो, पण मनाच्या अंतःचक्षुंना नक्कीच दिसतो. संत कबीर हे श्रीराम भक्तीमध्ये आकंठ बुडून गेलेले संत. ते विणकर होते. शेले विणून विकायचे आणि त्यावर आपली गुजराण करायचे. पण हातमागावर बसल्यावर एक एक धागा विणताना कबीराचे ध्यान रामाच्या नयन मनोहारी रूपात असे काही बुडून जाई की आपसूक डोळे मिटले जात आणि साक्षात त्यांचा लाडका श्रीराम जानकीचा नाथ राजा घनश्याम नाम घेत घेत एक एक धागा जोडत शेला गुंफून जाई. ऐकूया संगीतकार पु ल देशपांडे यांनी राग यमन या रागात स्वरबद्ध केलेलं 1950 या वर्षी प्रदर्शित झालेल्या देव पावला या चित्रपटातील विदुषी माणिक वर्मा यांच्या आवाजातील ग दी मा यांनी लिहिलेलं संत कबीर यांच्या श्रीरामाप्रतीच्या भक्तिभावाचं सुंदर वर्णन असलेलं अतिशय श्रवणीय भक्तिगीत. यमन रागातील या रचनेत विणकराच्या मागाच्या तालावर या गाण्याची चाल ठेका आहे हे मूळ गाणं ऐकताना जाणवतं. चित्रपटात हे गाणं चित्रित केलं आहे अभिनेत्री सुलोचना यांच्यावर.

श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. कार्यक्रम आहे चिरंतन गाणी. आपल्यासोबत मी श्रीकृष्ण कुलकर्णी. आज आपण ऐकत आहोत संगीतकार पु ल देशपांडे यांची काही निवडक चित्रपट गीतं. रसिक हो, 1953 या वर्षी प्रदर्शित झालेला एक सामाजिक चित्रपट देवबाप्पा. या चित्रपटाचे दिग्दर्शक होते राम गबाले आणि पटकथा, संवाद आणि संगीत होते पु ल देशपांडे यांचे. गीत लेखन केले होते ग दि माडगुळकर आणि पु ल देशपांडे यांनी. या चित्रपटामध्ये आशा भोसले यांनी गायलेलं एक गाणं होतं, संसाराच्या सारी पटाचा कसा उधळला डाव, नकळे कोठून आले वादळ उलटी झाली नाव. हे गीत लिहिलं होतं संगीतकार पु ल देशपांडे यांनी. यापुढील गाणं हे ग दिमा यांनी लिहिलेलं एक नाटुकलं आहे राणी पद्मिनीचं. या नाटुकल्यात राणी पद्मिनी म्हणते आहे, करू देत शृंगार सख्यांनो, करू देत शृंगार. देवबाप्पा चित्रपटातलं हे गाणं दुःख भय यांच्या सावल्या घेऊन येतं तेव्हा गतकाळाची पानं पुन्हा उलटावी असं वाटत राहतं. एक गोंडस मुलगी पत्रात असलेल्या तरुण सुस्वरूप विधवा युवतीच्या आयुष्यातला हा प्रसंग खरं तर एका नाटकाचा, ऐतिहासिक चित्तोडगडची राजपूत राणी पद्मिनीच्या जीवनातील जौहरच्या प्रसंगाच्या साधर्मियाचा, पण तो चित्रपटातील वास्तवाशी एक सांधा जुळवून जातो. जौहर करणाऱ्या पद्मिनीच्या रूपावर परपुरुषाच्या नजरेचं सावट आहे, तर देवबाप्पाची नायिका देखील त्याच अनुभवातून जात आहे. ही भाग्याची वेळ साजणी, भांग भराग गुंफा वेणी, राजपुतीच्या नयनी का कधी दिसते अश्रुधार, करू देत शृंगार सख्यांनो, करू देत शृंगार. पु ल देशपांडे, ग दि माडगुळकर आणि आशा भोसले यांनी ही भय सूचकता या गाण्यातून व्यक्त केली आहे. चंद्रकंस या रागाचं हे आगळंवेगळं रूप व्यक्त करायला, हासत हासत मिठी मरणाला हा अमुचा संसार यासारखेच शब्द

मित्रांनो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया गुळाचा गणपती या चित्रपटातील संगीतकार पु ल देशपांडे यांनी राग केदार या रागात स्वरबद्ध केलेलं एक अत्यंत मधुर, मुलायम आणि हृदयाचा ठाव चटकन घेणारं एक युगुल गीत. या गाण्याला फार सुंदर चाल लावली आहे पु ल यांनी. हे आहे एक स्वप्नगीत. गिटारच्या सुंदर पीसने केलेली सुरुवात, नंतर लागूनच आलेला ठेका आणि त्यापाठोपाठ आशा भोसले यांचा अप्रतिम स्वर हे गाणं एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतं. पुढे इंटरल्यूडसाठी देखील गिटार या वाद्याचा फार सुंदर वापर संगीतकार पु ल देशपांडे यांनी केला आहे या गाण्यात. मूळ चित्रपटात असलेलं पण फारसं ऐकण्यात नसलेलं कडवं खास आपल्यासाठी श्रोते हो. तूच छेडती तूच ऐकती, तूच छेडती तूच ऐकती, आर्त सुरावट तुझ्याच हाती, स्पर्शा वाचून तूच छेडीसी माझी हृदय सतार. ही कुणी छेडिली तार प्राजक्ताच्या मधुगंधासम, कुठुनी ये केदार. ऐकूया.

रसिक हो, आजच्या कार्यक्रमाच्या सांगतेला ऐकूया एक बालगीत. गेल्या काही पिढ्यांचे बालपण जपत त्यांच्या शैशवाचे मनोरंजन करणार आहे हे आपल्या सर्वांचं अत्यंत आवडतं बालगीत. देवबाप्पा या चित्रपटासाठी हे बालगीत लिहिलं आहे ग. दि. माडगुळकर यांनी. आवाज आहे आशा भोसले यांचा आणि संगीतकार आहेत अर्थातच पु. ल. देशपांडे. या गाण्याच्या निर्मितीची एक कथा सांगितली जाते. देवबाप्पा या चित्रपटाची गाणी तयार करण्याचं काम चालू होतं. गाण्याच्या रेकॉर्डिंगची तारीख आली तरी गाणं लिहूनही तयार नव्हतं. गाणं लवकर देण्याबाबत पु. ल. यांनी आग्रह धरल्यावर गाणं कसं हवं असं ग. दि. मा यांनी विचारता पु. ल. म्हणाले एक बालगीत हवं आहे आणि साधारण नाचक घुमा कशी मी नाचू या गाण्याशी साधर्म्य असलेलं बालगीत असावं. त्यावर ग. दि. मा लगेच उत्तरले घ्या लिहून आणि एका अजरामर गीताचा जन्म झाला. नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच. या गाण्याच्या चित्रीकरणाची पण एक कथा सांगितली जाते. हे गाणं चित्रित झालं आहे बालकलाकार मेधा गुप्ते हिच्यावर. पुण्यातील शेतकी महाविद्यालयात या गाण्याच्या चित्रीकरणाच्या वेळी मेधा गुप्ते आपल्या छोट्या सवंगड्यासोबत नटून तयार होती. या बालगीतासाठी मोराचा पिसारा हवा होता पण काही केल्या मोरांची पिसे पुण्यात काही मिळेना. शूटिंगची तर सगळी तयारी झाली होती. शेवटी दिग्दर्शक राम गबाले यांनी त्यावर एक उपाय शोधला. शेतकी महाविद्यालयातील एका माळ्याला सांगून झाडाच्या मोठ्या पानांचा पिसारा करून घेतला आणि या सुप्रसिद्ध गाण्याचं चित्रीकरण मोराच्या पिसाऱ्याशिवायच पार पडलं. ऐकूया मंडळी लहानांपासून ते मोठ्यांच्या मनात दडलेल्या लहान मुलांपर्यंत सगळ्यांचं आवडतं लाडकं गाणं.

मंडळी, आजच्या कार्यक्रमातून आपण संगीतकार पु ल देशपांडे यांनी स्वरबद्ध केलेल्या काही निवडक चित्रपट गीतांचा आस्वाद घेतला. आजच्या कार्यक्रमातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी आपला निरोप घेतो. भेटूया पुढच्या भागात, याच वारी याच वेळी अशीच काही मनातली सुंदर चिरंतन गाणी ऐकायला याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चिरंतन गाणी. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. नमस्कार. जाता जाता मंडळी, पुढच्या भागाची एक झलक ऐकूया.

0: लेडीज कट्टा, स्त्रियांचं भावविश्व उलगडून दाखवणारा आपला विशेष कार्यक्रम, ज्याचं नाव आहे लेडीज कट्टा. सादर करते प्रियंका घरटे. तेव्हा ऐकायला विसरू नका, दर बुधवारी दुपारी 1 वाजता लेडीज कट्टा.
1: कार्यक्रमात आता ऐकूया 2 नंबर के आमिर या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे इंदिवर यांचं. गीताला संगीत दिलं आहे सपन जगमोहन यांनी आणि हे गीत ऐकूयात आशा भोसले यांच्या आवाजात.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 2 47 26 26 या आमच्या क्रमांक.
2: ऐकूया बलवान या चित्रपटामधलं गीत. गोहर कानपुरी यांच्या गीताला संगीत आहे महेश किशोर यांचं. ऐकूया आशा भोसले आणि अरुण बक्षी यांच्या आवाजात.

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना.
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात मजरूह सुलतानपुरी यांचा दो फूल या चित्रपटामधलं. हे गीत ऐकूयात आशा भोसले यांच्या आवाजात, संगीतकार राहुल देव बर्मन.

0: फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात फरेबी या चित्रपटामधलं वर्मा मलिक यांचं गीत. गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी आणि हे गीत ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: मध्यरात्रीचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. पण या आनंदात मिठाचा खडा टाकणारे कॅन्सर सारखे आव्हान एखाद्याला औचित फेटते, कोंडीत पकडते. तेव्हा न डगमगता त्यावर मात करून सुखरूप बाहेर पडलेल्या मैत्रिणी कितीतरी आहेत. अशा धैर्यवान मैत्रिणींना एकत्र आणण्याचा प्रयत्न म्हणजे हा वॉक, आरोग्याच्या दिशेनं केलेला. हा वॉक आहे कॅन्सरला बाय बाय करून नव्या उमेदीनं जगू लागलेल्या मैत्रिणींचा एक अनोखा प्रयोग. दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता फ्रावशी टाउन मैदानावर होणार आहे. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. त्यासाठी शेवटची तारीख आहे 20 जून 2026. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 83-00-16512 आणि 94-239-44-88-88 या क्रमांकांवर.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

संगीताचा घनभर स्वर तृप्तीची अनुभूती देणारा आणि सकल स्वरमंडला चिरंतन टिकणारा आवाज लता मंगेशकर अर्थातच आनंद घन. लता दीदींच्या आवाजाची मोहिनी पुन्हा एकदा मनांवर पसरवणारा कार्यक्रम जरूर आहे का आनंद घन. दर बुधवारी दुपारी 2 वाजता आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 10 वाजता. सादर करते विश्वास देशपांडे फक्त रेडिओ विश्वास 90.8 वर.

0: सॉरी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.

0: विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचा एक वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 26 26 या आमच्या क्रमांकावर.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253-2746-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. पण या आनंदात मिठाचा खडा टाकणारे कॅन्सर सारखे आव्हान एखाद्याला औचित भेटते, कोंडीत पकडते. तेव्हा न डगमगता त्यावर मात करून सुखरूप बाहेर पडलेल्या मैत्रिणी कितीतरी आहेत. अशा धैर्यवान मैत्रिणींना एकत्र आणण्याचा प्रयत्न म्हणजे हा वॉक, आरोग्याच्या दिशेनं केलेला हा वॉक आहे. कॅन्सरला बाय बाय करून नव्या उमेदीनं जगू लागलेल्या मैत्रिणींचा एक अनोखा प्रयोग. दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता फ्रावशी टाउन मैदानावर होणार आहे. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. त्यासाठी शेवटची तारीख आहे 20 जून 2026. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 83-00-16512 आणि 94-239-84 या क्रमांकांवर.

ही फरमाईश। श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या।

विविध क्षेत्रातील मान्यवरांशी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकणार आहात आजचे पाहुणे या कार्यक्रमात. सादरकर्त्या मेघना साने. प्रसारण दर शनिवारी दुपारी 1 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका आजचे पाहुणे.

0: विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 2626 या आमच्या क्रमांकावर.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 83800 16512 या क्रमांकावर.

0: त्याचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02532 47 26 26 किंवा 83800 16512 ह्या क्रमांकावर.

आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. पण या आनंदात मिठाचा खडा टाकणारे कॅन्सर सारखे आव्हान एखाद्याला औचित भेटते, कोंडीत पकडते. तेव्हा न डगमगता त्यावर मात करून सुखरूप बाहेर पडलेल्या मैत्रिणी कितीतरी आहेत. अशा धैर्यवान मैत्रिणींना एकत्र आणण्याचा प्रयत्न म्हणजे हा वॉक, आरोग्याच्या दिशेनं केलेला हा वॉक आहे. कॅन्सरला बाय बाय करून नव्या उमेदीनं जगू लागलेल्या मैत्रिणींचा एक अनोखा प्रयोग. दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता फ्रावशी टाउन मैदानावर होणार आहे. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. त्यासाठी शेवटची तारीख आहे 20 जून 2026. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 83 00 16 512 आणि 94 239 84 888 या क्रमांकांवर.

आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला जाणून घेऊया आपल्या विशेष कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे रोटरी आरोग्यमाला। सुदृढ आयुष्यासाठी चला ऐकूया रोटरी आरोग्यमाला। सादर करते डॉक्टर हरी कुलकर्णी। प्रसारण दर शनिवारी सकाळी 7:35 आणि पुनःप्रसारण दर शनिवारी रात्री 8:30। तेव्हा ऐकायला विसरू नका रोटरी आरोग्यमाला।

0: विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी।
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध, विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

0: आता अभिजात शास्त्रीय संगीताचा आस्वाद तुमच्या आमच्या घरी अंगणात पार्किंग किंवा अगदी टेरेस वरती आयोजित करणं अगदी सोपं.
1: सूरविश्वास सूरविश्वास कुमार मंच अष्टोप्रहर स्वरहोत्र यानंतर नवी कोरी संकल्पना सूर आमच्या घरी संकल्पना विनायक रानडे चार चौघ ग्रंथ तुमच्या दारी
0: या नव्या कोऱ्या संकल्पनेच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबानं वर्षातून किमान एक वाढदिवस सकाळी शास्त्रीय संगीताचं गायन किंवा वादन आपापल्या सोयीनुसार जरूर करावं. ज्या योगे अभिजात शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसार सहज शक्य होईल.
1: फक्त आपण आपल्या क्षमतेनुसार गायक आणि वादकांचा यथोचित मानसन्मान करावा. संयोजनासाठी मदत लागल्यास जरूर संपर्क साधावा 94-23-97-23-94 किंवा 99-222-25-777.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

नाही. विविध क्षेत्रातील मान्यवरांशी मुलाखती आपण ऐकू शकणार आहात आमच्या विशेष कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे जीवन रंग. सादर करत्या सुषमा दाते. प्रसारण दर शनिवारी दुपारी 2 वाजता आणि पुन्हा प्रसारण दर शनिवारी रात्री 9 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका जीवन रंग.

आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. पण या आनंदात मिठाचा खडा टाकणारे कॅन्सर सारखे आव्हान एखाद्याला अवचित फेटते, कोंडीत पकडते. तेव्हा न डगमगता त्यावर मात करून सुखरूप बाहेर पडलेल्या मैत्रिणी कितीतरी आहेत. अशा धैर्यवान मैत्रिणींना एकत्र आणण्याचा प्रयत्न म्हणजे हा वॉक, आरोग्याच्या दिशेनं केलेला. हा वॉक आहे कॅन्सरला बाय बाय करून नव्या उमेदीनं जगू लागलेल्या मैत्रिणींचा एक अनोखा प्रयोग. दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता फ्रावशी टाउन मैदानावर होणार आहे. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. त्यासाठी शेवटची तारीख आहे 20 जून 2026. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 83-00-16512 आणि 94-239-84-888 या क्रमांकांवर.

मुझे तो याद हो गया, आपको याद है? सुनाइए ना, सुनाइए ना।

0: on to www.erosentertainment.com.
1: राज, आपण लग्न कधी करायचं?
2: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
1: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
2: मग आता पुढे काय करायचं?
3: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
2: पण मग संपर्क कुठे करायचा?
3: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5523-247-2626 या क्रमांकावर.
1: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
2: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचं आहे.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अॅनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.

0: सकाळचे असे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचा जगणा तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
0: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
2: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

येशू विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 2626 या आमच्या क्रमांकावर.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83800 16512 या क्रमांकावर.

0: आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. पण या आनंदात मिठाचा खडा टाकणारे कॅन्सर सारखे आव्हान एखाद्याला औचित भेटते, कोंडीत पकडते. तेव्हा न डगमगता त्यावर मात करून सुखरूप बाहेर पडलेल्या मैत्रिणी कितीतरी आहेत. अशा धैर्यवान मैत्रिणींना एकत्र आणण्याचा प्रयत्न म्हणजे हा वॉक, आरोग्याच्या दिशेनं केलेला. हा वॉक आहे कॅन्सरला बाय बाय करून नव्या उमेदीनं जगू लागलेल्या मैत्रिणींचा एक अनोखा प्रयोग. दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता फ्रावशी टाउन मैदानावर होणार आहे. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. त्यासाठी शेवटची तारीख आहे 20 जून 2026. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 83-00-16512 आणि 94-239-84-888 या क्रमांकांवर.
1: मूर्तिमंत निरागस होता येणं ही जन्मोजन्मीची साधना. तुका याला ते साध्य झालं, म्हणूनच साक्षात विठाईनं त्यांना पोटाशी घेतलं. आता विठ्ठलाचे पाय आणि तुकारामाचे जीवन यांच्यातच मुळी अद्वैत झालं. विठ्ठल चरण आणि तुकया जीवन वेगळं उरलंच नाही.

नाम का फकीर और ये ठाट बाट, ये झंडे, इससे तो हम अकेले में निपटेंगे।

की फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या। गाणे

0: पहाटेचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
2: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका.

वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला जाणून घेऊया आपल्या विशेष कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे रोटरी आरोग्यमाला। सुदृढ आयुष्यासाठी चला ऐकूया रोटरी आरोग्यमाला।